सुप्रभात श्रोतेहो, नमस्कार. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि रेडिओ ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आज गुरुवार, भारतीय सौर पंचवीस आषाढ शके 1948, दिनांक 16 जुलै 2026, सकाळचे 5:57 झाली आहेत. आजच्या आमच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत या मंगलध्वनीने.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: एंथनी गॉर्डन ने पहला गोल किया। वहीं अर्जेंटीना के एंजो फर्नांडिस ने 25वें मिनट में गोल करके अपनी टीम को बराबरी दिला दी। 90वें मिनट में लुटारो मार्टिनेज ने गोल करके अर्जेंटीना को 2-1 से शानदार जीत दिलाई। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। सकाळचे 6:05 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन। चिंतन या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत क्षमा याविषयीचे डॉ शरदचंद्र देगलूरकर यांचे विचार।
2: क्षमा हा एक महत्त्वाचा सद्गुण संतांच्या लक्षणामध्ये प्रामुख्यानं सांगितलेला दिसून येतो। क्षमा म्हणजे काय आहे? क्षमेची व्याख्या फार सुंदर आहे। सत्यपि सामर्थ्ये अपकार सहनं क्षमा। क्षमा म्हणजे काय? तर स्वतःजवळ सामर्थ्य असतानाही दुसऱ्यानं केलेला अपकार सहन करण्याची वृत्ती, दुसऱ्यांनी दिलेला त्रास सहन करण्याची वृत्ती, त्यालाच क्षमा असं म्हणतात। प्रत्येक अपकाराचा, प्रत्येक अपराधाचा बदला घेण्याची प्रवृत्ती जर समाजामध्ये प्रबळ होत चालली तर त्या प्रवृत्तीमुळे कलह निर्माण होत असतो। अल्पज्ञ आणि निर्बल लोक चुका करतच असतात, पण ज्ञानी आणि बलवान लोकांनी त्यांना क्षमा करणं यातच मोठेपण दडलेलं असतं। क्षमाशीलता या गुणाचा विशेष मात्र ध्यानात घ्यायला हवा की अपकार हा तोच सहन करू शकतो की ज्याच्याजवळ सामर्थ्य आहे तो। तो असा की बलवान मनुष्यच निर्बलानं केलेल्या अपराधासाठी क्षमा करू शकतो। आपल्याजवळ शक्ती नसल्यामुळे अपकार सहन करण्याच्या विवशतेला मात्र क्षमा म्हणता येणार नाही। निर्बलानं केलेली क्षमा हा एक निरुपाय म्हणून केलेला प्रकार असतो। क्षमाशील होण्यासाठी त्यामुळेच बलवान होणंही आवश्यक आहे। बलहीनाची क्षमा म्हणजे दुर्बलता आणि भित्रेपणा होय। म्हणून अशी क्षमा, या क्षमेचं शस्त्र ज्याच्या हातात असेल त्याच्यापुढं दुर्जनाची मात्राच चालत नाही असं तुकाराम म्हणतात। क्षमा शस्त्र जया नराची ये हाती, दुर्जन तया प्रति काय करी। क्षमा शस्त्रम करेयस्य दुर्जन किम करिष्यती, आतृणे पतितो वन्ही क्षय स्वयमेवोपशाम्यती। ज्या ठिकाणी तृण नाही, वाळलेलं गवत नाही, त्या ठिकाणी पडलेला अग्नी स्वतःच शांत होतो। ज्याच्या हातामध्ये क्षमा आहे त्याला दुर्जन काहीही करू शकत नाही। अशी क्षमाशीलता मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे। क्षमाशीलतेच्या संदर्भामध्ये सॉक्रेटिसाच्या जीवनातील एक प्रसंग आठवतो की सॉक्रेटिसाची पत्नी झाटीपी नावाची ही अतिशय रागीट। एका दिवशी सॉक्रेटिस हा बाहेरून कसल्या तरी विचारांचं आदान प्रदान करून घरी फार उशिरा आला। त्याची वाट पाहून पाहून थकलेली सॉक्रेटिसाची पत्नी झॉटीपी हिने त्याच्यावर भरलेली पाण्याची घागर उलटी केली। सॉक्रेटिसा पहिल्यांदा ती पत्नी आल्याबरोबर सॉक्रेटिसाला रागावून भरपूर बोलली। बोलल्यानंतर खूप बोलून बोलून त्याच्यावर काही परिणाम होत नाही म्हणून भरलेली पाण्याची घागर तिने त्याच्यावर सांडून टाकली। त्यावेळी सॉक्रेटिसानं विनोदानं असं म्हटलं की विजांचा कडकडाट झाल्यानंतर पाऊस पडला यामध्ये काही आश्चर्याचं नाही। अशा पद्धतीची क्षमाशीलता ही महापुरुषांच्या अंतःकरणामध्ये असते असं म्हणायला हरकत नाही।
1: आताच आपण क्षमा या विषयीचे डॉ शरदचंद्र देगलूरकर यांचे विचार ऐकलात चिंतन या कार्यक्रमांतर्गत। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून।

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि रेडिओ ऍपच्या माध्यमातून. सकाळचे 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भक्तीसंगीत. भक्तीसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात राजश्री.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आरती अंकलीकर आणि सहकार यांच्या स्वरातील पारंपरिक रचना. शिवानंद पाटील यांनी संगीतबद्ध केलेलं हे भक्तिगीत.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरातील अरुण ढेरे यांची रचना, मिलिंद जोशी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातील प्रवीण दवणे यांची भक्तिरचना. नंदू होणप यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

या गीताबरोबरच आजचा आपला भक्ती संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. भक्ती संगीत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण न्यूज ऑन एआयआर ऍप आणि एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवरून. श्रोतेहो सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आमच्या उर्वरित कार्यक्रमाची रूपरेषा. श्रोतेहो यानंतर 6:40 आपण ऐकू शकाल कार्यक्रम कृषी सल्ला. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. ते आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. 6:55 आपण ऐकू शकाल दिनविशेष. 7:00 देशभक्तीपर गीत. 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील. ते आम्ही सहक्षेपित करू. 7:20 ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. ते आम्ही सहक्षेपित करू. 7:40 आपण ऐकू शकाल ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 7:50 भावधारा सकाळी ठीक 8:00 समाचार प्रभात आणि रात्री 8:45 समाचार संध्या हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. सकाळी 8:15 मिश्र संगीत. राष्ट्रीय मराठी बातम्या सकाळी 8:30 दुपारी 1:30 आणि रात्री 8:05 जिल्हा वार्तापत्र 1:40 प्रादेशिक बातम्या दुपारी 3:00 प्रादेशिक बातम्या 7:00 राष्ट्रीय हिंदी बातम्या 7:15 आजचं विधिमंडळ रात्री 8:15 पुरी ओडिसा येथील श्री जगन्नाथ रथयात्रेवर आधारित विशेष कार्यक्रम रात्री 11:00 राष्ट्रीय इंग्रजी बातम्या 11:05 हे सर्व बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. ते आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:40 बाबा तुमच्यासाठी याविषयी गोविंद मुंडकर यांची राहुल अत्राम यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम सकाळी 9 ते 10 दुपारी 1:00 ते 1:30 1:45 ते 3:00 3:10 ते 7:00 रात्री 8:15 ते 8:45 रात्री 9 ते 11 या वेळेत आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10:00 आपण ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम गीतशिल्प.

भूमी या पुस्तकाच्या अभिवाचनाचा भाग तिसावा आपण ऐकू शकाल सकाळी 10:30, 10:45 लोकसंगीत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 11:00। श्रोत्यांच्या पत्रव्यवहारावर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड आपण ऐकू शकाल 11:30। दुपारी 12:00 वनिता मंडळ हे कार्यक्रम आपण महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील ते आम्ही सहक्षेपित करू। शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकू शकाल सायंकाळी 7:30 आणि आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री 11:10। श्रोते हो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा।

0: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी सल्ला. कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत कीड नियंत्रणात कडुनिंबाचे महत्व भाग 2 याविषयीची माहिती.
1: कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आयुर्वेद ही एक महान प्राचीन वैद्यकीय चिकित्सा पद्धती आहे. यामध्ये प्रत्येक आजारावर आणि आजार न होण्यासाठी सुद्धा अनेक घरगुती साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत. त्याविषयीचीच माहिती आपण या भागामध्ये देत असतो आणि ही माहिती देण्यासाठी येत असतात पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: डॉक्टर, गेले 5 भाग आपण डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेविषयी बोलतोय. खूप महत्वाचा असा विषय आहे, कारण ती नुसती सूज नाही तर ती अगदी अंधत्वाकडे सुद्धा घेऊन जाऊ शकते. तर त्याची आपण कारणं बघितली, परिणाम बघितले, आता त्याचे आपण उपचार सुद्धा ऐकत होतो. काही उपचार आपण गेल्या भागात ऐकले, अजूनही काही उपचार सांगता येतील का?
3: खरं तर प्रामुख्यानं मूळ आजार मोठ्या आजारांचं कायमस्वरूपी आधुनिक शास्त्राची औषधं घ्यायला अजिबात हरकत नाही, पण त्याचं मूळ निदान करून ट्रीटमेंट केली गेली की हे मुळात दुष्परिणाम टाळता येतात. हे सांगायचं म्हणता बऱ्याचदा मला येऊन म्हणतात आयुर्वेदाची ट्रीटमेंट घ्यायल्यानंतर डॉक्टर, जसं अॅलोपॅथी डॉक्टर सांगतात की शुगर बीपी बरा होत नाही, तसं आयुर्वेदातली बरीचशी मंडळी म्हणतात की शुगर बरी होते, बीपी बरे होते. तर त्याचं कारण ते सांगतात ते बरोबर आहे, सगळेच पेशंट बरे होतील असे नाहीत. आयुर्वेदातही त्याचे प्रकार सांगून ठेवलेत, कुठला बरा होणार आणि कुठला बरा नाही होणार सांगून ठेवलेत. काही पेशंटच्या बाबतीत बरे होतील, काही पेशंट बरे नाही होणार, पण तरी आयुर्वेद घेण्याचा हट्ट असायचाही कारण असं असावं. कारण आयुर्वेदात त्या मूळ आजाराचं, म्हणजे आयुर्वेदात आता मधुमेह हा वातच प्रकार आहे, तो बरा होत नाही. प्रमेह नावाचा जो विकार आहे त्यातला मधुमेह हा, म्हणजे जी असाध्य प्रकारांमध्ये मोडणार आहे, तो बरा होत नाही, त्याला आयुष्यभर सांभाळावं लागतं. पण आधुनिक आणि आयुर्वेदिक शास्त्राच्या ट्रीटमेंट मधला मेन गाभा असा आहे, मधुमेहाची ट्रीटमेंट करायला लागलो तर मधुमेह आपला कंट्रोल तर राहतोच, पण त्याचे दुष्परिणाम जे मी मागापासून किंवा बऱ्याच व्याख्यानांमध्ये सांगतोय की दोष साठायला लागतात, आपण लाक्षणिक चिकित्सा करतो असं न होता मूळ आजारावर मूळ दोषावरच ट्रीटमेंट गेल्यामुळं तो आवाक्यात तर राहतोच, पण त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे ट्रीटमेंटचा पार्ट असा होऊ नये, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर जे म्हटलं जातं ते ह्याचसाठी की जर एखादा विकार कायमचा बरा होणारा नसेल, असा मोठा विकार असेल आणि त्यात आयुर्वेदाची ट्रीटमेंट असेल, तर मग एवढी पत्ते पाळून का करायचं, एवढी औषधं का घ्यायची? त्याचं उत्तर असं आहे, तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात जर एखादं औषध घेऊन जर कंट्रोल ठेवत असाल, भविष्यात अंधत्वासारखे आजारपण येणार. त्याच्याऐवजी सुरुवातीपासूनच जर लाईफस्टाईल सेट केली पण आयुर्वेदाची कास धरली तर तुम्हाला ते दोष साठणं आणि त्याचे पर्यवसन अंधत्वात होणं हे.
0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी सल्ला ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींच मी नम्रता वावळे आदरणात मिनो. आता अशा प्रकारे मिसळलेल्या अर्कापासून 100 लिटर द्रावण तयार करून किडीच्या नियंत्रणासाठी ते फवारावे. निंबोळी पावडर किंवा पेंडीचा जमिनीमध्ये 200 किलो प्रति एकर या प्रमाणात वापर केल्यास पिकांच्या मुळावरील गाठी तयार करणाऱ्या सूत्रकृमीवर प्रतिबंध राहतो. शेतकरी बंधू भगिनींनो, आता आपण जाणून घेऊयात पाने आणि पेंडीचा अर्क याविषयी. 7 किलो पाणी स्वच्छ धुवून वाटून त्यांचा लगदा करावा. तो 5 लिटर पाण्यात मिसळून रात्रभर तसाच भिजत ठेवावा. सकाळी हे मिश्रण शंभरचा झाल्यास पावडर रात्र एका परातीत तिंबवा आणि दाबून घ्या. मर रोगांपासून रोपाचे यशस्वी संरक्षण होते. त्यासाठी एकरी 200 किलो कडुनिंबाची पेंड शेणखतात मिसळून वापरणे फायदेशीर ठरते. बियांची भुकटी धान्यात 2-4% या प्रमाणात मिसळावी. यामुळे धान्य पोखरणारे सोंडे भुंगेरे याचे नियंत्रण होते. शेतकरी बांधवांनो, आताच आपण कीड नियंत्रणात कडुनिंबाचे महत्व याविषयीचा कृषी सल्ला ऐकलात. आणि शेतकरी बांधवांनो, याबरोबरच भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये एका वेगळ्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

0: एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे आरोग्यम धनसंपदा हा आरोग्यविषयक कार्यक्रम आणि 6:50 प्रसारित होणारे परिसर हे कार्यक्रम आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:15 आहेत. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण त्वचा विकाराविषयी माहिती जाणून घेत असताना पिंपल्स याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात समजून घेणार आहे पिंपल्स ऍक्ने हे काय असतं. ऍक्ने म्हणजे मुरुम. पिंपल्स याला अनेक नावं आहेत. कोणी ऍक्ने म्हणते, कोणी पिंपल्स म्हणते, कोणी मुरुम म्हणते, किंवा कोणी वयानुसार येणारे फोडं म्हणते. तर श्रोत्यांनो, गैरसमज असा असतो की हे वयानुसार पिंपल्स येतातच. जनरली हे 1-9 वर्षांनंतर सुरू होतात, तर ते हे वयाच्या 35 पर्यंत येऊ शकतात. पण हे जे पिंपल्स असतात, ऍक्ने असतात, याचे वेगवेगळे कारणं असतात. कोणाला वयानुसार येतात, कोणाला हार्मोनल चेंजेस असल्यामुळे येतात, कोणाला ऑइली स्किन असल्यामुळे येतात, तर कोणाला डँड्रफमुळे येतात. त्यामुळे हे पहिले तर आपली स्किन कशी आहे हे जाणून घ्या. स्किन कशी आहे हे जाणून घेणं आजच्या काळात कसं झालंय की बाबा माझी स्किन ऑइली आहे, ड्राय आहे, सीझनल आहे, हे जाणून याच्यासाठी घेतात की आपल्याला ऑनलाईन प्रोडक्ट मागवायचे असतात. तर तुमची स्किन कशी आहे हे जाणून घेऊ नका, पण तुमच्या स्किनसाठी योग्य काय आहे हे डॉक्टरांकडनं जाणून घ्या. जनरली आजकाल पेशंट याच्यासाठी येतात की माझी स्किन टाईप सांगा जेणेकरून मला ऑनलाईन प्रोडक्ट मागवता येतील. पण ऑनलाईन प्रोडक्ट मागवताना त्याला तुमची स्किनच माहीत नाही तर तो कसा सांगेल. प्रत्येक वेळी प्रत्येक स्किन प्रत्येक एजमध्ये बदलत असते, त्यामुळे बदलणाऱ्या स्किनला येणारे पिंपल्स हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ऍक्ने हे येतात कशामुळे, तर हार्मोनल चेंजेसमुळे येतात. पीसीओडीमुळे जनरली लोकांचा गैरसमज आहे की मला पीसीओडी आहे म्हणून मला पिंपल्स येतात. तर पीसीओडीचे पिंपल्स हे जनरली नसतात. याच्यामुळे अनवॉन्टेड हेअर हे सगळा प्रकार असतो. बॉडीचं वेट वाढणे किंवा मग जे हेअर लॉस होणे हा सगळा प्रकार असतो. ऍक्ने हा प्रकार जनरली पीसीओडीमध्ये येत नाही. मुलांमध्ये जनरली हे 8-9 वर्षांनंतर येतात, आणि मुलींमध्ये जेव्हा पहिली पाळी यायची असते त्याच्या 2-3 महिन्याआधी किंवा 6 महिन्याआधी सुरू होतात. पण मग हे जर वयानुसार येणारे पिंपल्स असतात तर मग त्याची ट्रीटमेंट कशासाठी करायची हा आपला बेसिक प्रश्न असतो. तर त्याची ट्रीटमेंट याच्यासाठी करायची असते की 35 नंतर तुमचे हार्मोन्स रिड्यूस होणार, तुमचं वय जाणार, पण त्याचे जे मार्क झाले ज्या पिंपल्सनी तुमचे खड्डे सोडून गेले ते कशानेच जाणार नाही. कारण देवाने तुमची स्किन छान दिली आहे, त्याला जर रप्चर झाला त्याला खड्डा जाणार तर तो भरून कसा येणार. तुमचे डाग जातील, पिंपल जातील, पण खड्डे कधीच जात नाहीत. म्हणून या वयात तुम्हाला पिंपलची प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. कधी कधी कोणत्या कोणत्या क्रीमने कोणाकोणाला रेडनेस येणं, कोणाकोणाचे पिंपल्स वाढणं किंवा कोमॅडोन्स होणं किंवा गाठी होणं हे सगळे प्रकार आजकाल बघायला भेटतात. त्यामुळे कोणती क्रीम वापरून मग डॉक्टरकडे जाऊन आपलं नुकसान करून घेतल्यापेक्षा आधीच तुम्ही तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला, बहिणीला आधी डर्मॅटोलॉजिस्ट म्हणजे प्रॉपर त्वचारोग तज्ज्ञाकडेच जा. तुमची स्किन कशी आहे, कोणत्या एजची आहे, तुम्हाला ट्रीटमेंट काय घ्यायला पाहिजे हे जर सगळं व्यवस्थित तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सल्ला दिला. कारण हे वयच असं असतं की कोणत्याही याला ऍडिक्शन होतं. म्हणून तुमच्या मुलांच्या स्किनवर कधीही पिंपल्स दिसले तर त्याला काही प्रयोग केल्यापेक्षा घरचे किंवा मेडिकलच्या क्रीमचे त्यापेक्षा तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा, त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घ्या. जेणेकरून तुम्हाला आजच्यापेक्षा वयाच्या 35 नंतर त्याला पस्ता होऊ नये की मी तेव्हा का ट्रीटमेंट घेतली नव्हती. बऱ्याच आजकाल ट्रीटमेंट आहेत, योग्य आहे की नाही हे डॉक्टरांना डिसाईड करू द्या. तिने केली म्हणून मला करून द्या असं करू नका. नमस्कार श्रोत्यांनो.
0: श्रोत्यांनो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना पिंपल्स विषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतलीत. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे श्रोते हो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकला. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर
2: नमस्कार श्रोते हो. परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळा आणि गाणी याविषयी छानशी माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही माहिती.
3: नमस्कार श्रोते हो. कडक उन्हाच्या दहा नंतर मनाला पावसाच्या सरींनी थंडगार करणारा हिरवा ऋतू म्हणजे पावसाळा. इथल्या सजीव सृष्टीला नवसंजीवनी देणारा ऋतू म्हणजे पावसाळा. आशिया खंडात आणि विशेषतः भारतीय उपखंडात जून ते सप्टेंबर या कालावधीत 1000 ते 1200 मिलीमीटर पाऊस पडतो. म्हणूनच इथं उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अशी तीन ऋतू निर्माण झाले आहेत. पावसाळा ऋतू आला की इथल्या नद्या नाले प्रभावित होतात. धरणं, ओहळ, धबधबे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरतात. शेतशिवार हिरवेगार होऊन जीवनाला आल्हाद देतात. पावसाच्या आगमनाची चाहूल लागली की पशु पक्षी आणि इथल्या सर्व जडजीवांना नवीन अर्थ येतो. कोकिळ आपल्या मधुर कंठाने गाऊ लागतो तर सुगरण आपल्या घरट्याच्या कामाला सुरुवात करतो. इथल्या डोंगर दऱ्यातून हरिण, सांबर, ससा, वाघ आणि रानडुक्कर ही जंगली प्राणी आपली वर्दी देतात. निसर्गाच्या या नव्या रुपड्याला पाहून मानवी मनाला सुद्धा कंठ फुटतो आणि पावसाळी लोकगीतं बाहेर पडतात. लोकगीतं मराठी साहित्याचा दागिना आहेत असं म्हटलं तर वावगं होणार नाही. मराठी साहित्याला लोकगीताची मोठी परंपरा आहे. लावणी, पोवाडा, भारूड, ओवी, अभंग आणि कोळी गीत मराठी माणसाच्या सतत ओठावर रेंगाळत असतात. पावसाळा सुरू झाला की शेताशिवारात पेरणीची कामे सुरू होतात. शेळ्या, मेंढ्या, गायी, गुरे चरायला निघतात तेव्हा इथला शेतकरी व कष्टकरी माणूस लोकगीते गाऊ लागतो. संत ज्ञानेश्वर आपल्या ओवीत म्हणतात, जैशी वर्षी राणीची सरणी, अगाध सृष्टी जीवनदानी, तृप्त करीतसे रानो राणी न मने हीन. हा थोर संत. तसेच संत तुकाराम महाराज सुद्धा आपल्या अभंगात पावसाविषयी म्हणतात, पर्जन्य पडे आपल्या स्वभावे, आपल्या दैवे पिके भूमी. प्रसिद्ध मराठी रानकवी नादो महानोर आपल्या लोकप्रिय गीतात पावसाळ्याच्या आगमनाचे वर्णन करताना म्हणतात, चिंब पावसानं रान झालं आबादानी, झाकू कशी कमळन बाई पाठीवरची गोंधणी. आला आला वारा संगे पावसाच्या धारा, पाठवणी करा सया निघाल्या सासुरा, किंवा राजा ललकारी दे अशी साथ दिली साध मला दे, बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, अशी एक नाही अनेक पावसाळी लोकगीतं आपल्या कानी पडतात. पावसाळा आणि लोकगीते यांचे हे अतूट नाते गात इथला मराठी माणूस निसर्गाच्या सानिध्यात आपली सुखदुःख झेलत जगतो. आपल्या या सुखदुःखाला हलकं करण्याचं काम पावसाळी लोकगीतं करतात. सर्व सृष्टी हिरवा शालू नेसून मानवी जीवनात सृजनाचं काम करते, त्याला आपण सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देऊ. धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमाअंतर्गत पावसाळा आणि गाणी याविषयीची छानशी माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष. तत्पूर्वी काही व्यावसायिक जाहिराती.

0: जाहिराती
1: आता आपल्या सेवेत डॉक्टर राजेश्वर ओम प्रकाश देशमुख कवठेकर फिजिशियन आणि इंटेसिविस्ट यांचे
2: भोसीकर हॉस्पिटल बोर्बन फॅक्टरी नांदेड येथे अत्याधुनिक सुविधेसह सुरू झाले आहे.
1: गरजूंनी लाभ घ्यावा.
2: संपर्क
1: 87 88 48 10 17.
3: विश्वासाची सुवर्ण परंपरा, आकर्षक डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा. आजच भेट द्या दत्तात्रय टेहरे ज्वेलर्स, वामन मदर, पूर्णा रोड, नांदेड.
4: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
5: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
6: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
5: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचा आजार,
6: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
7: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
5: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
6: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
8: संपर्क 70 50 10 10 49.
9: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाइन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड.
10: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय, नांदेड येथे सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीन द्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आजार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर द्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझर द्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
11: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवाद, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
12: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
13: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
14: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
15: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
14: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक,
15: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
14: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
16: नांदेड शहरात प्रथमच डोळे तपासणी टायटन मध्ये मोफत.
2: टायटन चष्म्यासाठी भरपूर ऑफर्स, एक घेतला तर एक फ्री.
16: इंटरनॅशनल ब्रँड आणि प्रोग्रेसिव्ह लेन्स, एक खरेदी केली तर दुसऱ्या खरेदीवर 50% डिस्काउंट, यामध्ये गॉगल सुद्धा घेऊ शकता.
2: संपर्क टायटन आय प्लस, कला मंदिर, नांदेड. नियम आणि अटी लागू.
0: श्रोतेहो, आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष. ख्यातनाम साहित्यिक वामन कृष्ण चोरघडे यांचा जन्मदिन 16 जुलै 1914 साली. हिंदी नाटककार जगदीशचंद्र माथुर यांचा जन्मदिन 16 जुलै 1917 रोजी. जनरल के व्ही कृष्णराव यांचा जन्मदिन 16 जुलै 1923 रोजी. इतिहासकार वा सी बेंद्रे यांचा स्मृतिदिन 16 जुलै 1986 रोजी. श्रोते हो, आताच आपण आजचे दिनविशेष ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7 वाजले आहेत. आता ऐकूयात देशभक्तीपर गीत. किशोर कुमार यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांची रचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे देशभक्तीपर गीत.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. सकाळचे 7:10 होत आहेत. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. छत्रपती संभाजीनगरसाठीच्या पाणी पुरवठा योजनेचं काम विहित कालावधीत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपयांचं थकीत बिल माफ करण्याचा निर्णय. भारत युके यांच्यातला व्यापार आर्थिक करार लागू. मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. युरिया राष्ट्रीय गुंतवणूक धोरण तसंच सेमिकॉनचा पुढचा टप्पाही मंजूर. आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं नीरास्नान तर संतश्री गजानन महाराजांची पालखी आज तुळजापूरमध्ये. आता सविस्तर बातम्या. छत्रपती संभाजीनगरसाठी जायकवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचं काम गतीनं पूर्ण करून शहरवासियांना शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, माजी खासदार डॉ भागवत कराड यावेळी उपस्थित होते. कंत्राटदाराने आणि संबंधित यंत्रणांनी पाणीपुरवठा योजनेचं काम पूर्णत्वास नेण्यासाठी टप्पे पाडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जुन्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीच्या रेस्टोरेशनचं कार्य महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं करावं. या कामामुळे खोदलेले रस्ते आणि खड्ड्यांची दुरुस्ती करावी. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शहरात कुठेही खड्ड्यांमुळे अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या योजनेअंतर्गत पाणी वितरणासाठी शहरात 59 टाक्या बांधण्यात येणार असून त्यापैकी 29 पाण्याच्या टाक्या पूर्ण झाल्या आहेत. शहरात 1,911 किलोमीटर पाणीपुरवठा वितरण प्रणालीपैकी 1,291 किलोमीटर पाईपलाईनचं काम पूर्ण करण्यात आलं असून 46,500 नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या विजेचं शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपयांचं थकीत बिल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. मुंबईत काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल भाजप किसान मोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
1: आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय.
0: आज कर्जमाफी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना 95,000 कोटी रुपयांचं सहाय्य दिलं जात असून शेती क्षेत्र सक्षम आणि शाश्वत व्हावं यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. समुद्रात वाहून जाणारं पावसाचं पाणी गोदावरी तापी खोऱ्यात यावं यासाठी वैनगंगा नळगंगा यासारख्या योजनांतून नद्या तयार करण्यात येतील आणि सुमारे 24 नवी धरणे आणि 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. तसंच दरवर्षी पुरामुळे वाहून जाणारं 200 TMC पाणी वळण बंधाऱ्यांद्वारे पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात नेण्याची योजना असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला व्यापक आर्थिक व्यापार करार कालपासून लागू झाला. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप काल मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ब्रिटनचे मुंबईतले उपउच्चायुक्त हरजिंदर कांग यांच्या उपस्थितीत मुंबईत या व्यापार कराराअंतर्गत विविध वस्तूंच्या आयात निर्यातीला सुरुवात करण्यात आली. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला. 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ही योजना पुढील 5 वर्षांसाठी राबवण्यात येणार असून याअंतर्गत देशात मोबाईल फोनच्या निर्मितीसाठी पात्र विक्रीवर 2.25% ते 5% सवलत दिली जाईल. मोबाईलच्या स्वदेशी भागांची खरेदी केल्यास 1.5% अतिरिक्त सवलत दिली जाईल. या योजनेच्या कालावधीत अंदाजे 39,00,000 कोटी रुपयांच्या मोबाईल फोनचं उत्पादन होण्याची अपेक्षा

0: असून 60,000 जणांना थेट रोजगार मिळणार असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग इसमें 62,500 करोड रुपीज का लेआउट हुआ. आप सब जानते हैं कि इन 10 वर्षों में मैसिव चेंज आया इलेक्ट्रॉनिक्स मैन्युफैक्चरिंग में. 7 गुना मैन्युफैक्चरिंग बढ़ी, प्रोडक्शन बढ़ा और 11 गुना एक्सपोर्ट बढ़ा 2014 के कंपैरिजन में. और भारत जो मोबाइल फोन इम्पोर्टर था आज नेट एक्सपोर्टर बन गया है और सेकेंड लार्जेस्ट मैन्युफैक्चरर बन गया है भारत मोबाइल फोन.
0: भारताच्या सेमीकंडक्टर डिझाईन आणि उत्पादन परिसंस्थेच्या विकासासाठी मंत्रिमंडळानं सेमीकॉन 2.0 मंजुरी दिली असून त्यासाठी एकूण 1,27,500 कोटी रुपयांची तरतूद आहे. आपल्या देशाला जगाच्या सेमीकंडक्टर नकाशावर स्थान देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला अधिक दृढ करणं हे याचं उद्दिष्ट आहे. आत्मनिर्भर भारतासाठी मंत्रिमंडळानं युरिया राष्ट्रीय गुंतवणूक धोरण 2026 मंजूर केलं. देशात गॅस आधारित युरिया उत्पादन युनिट्स उभारण्यासाठी युरिया क्षेत्रात नवीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारं हे धोरण असून आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करेल.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना काल नीरा नदीत विधिवत स्नान घालण्यात आलं. याआधी सातारा जिल्ह्यात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं भव्य आणि भक्तिमय स्वागत करण्यात आलं. पुढील 3 दिवस पालखीचा मुक्काम सातारा जिल्ह्यात आहे. आज चांदोबाचा लिंब इथं पालखीचं पहिलं उभं रिंगण होणार आहे. दरम्यान जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल बारामती इथं होता. शेगावच्या संतश्री गजानन महाराज यांच्या पालखीचं काल धाराशिव शहरात आगमन झालं. भाविकांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं, तसंच रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावत पालखीचं दर्शन घेतलं. आज ही पालखी तुळजापूरकडे प्रस्थान करणार आहे. संत नामदेव महाराजांच्या पालखीचं काल अंबाजोगाई इथं आगमन झालं. पालखीचा पहिला भव्य अश्वरिंगण सोहळा यावेळी पार पडला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा कालपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान अबुधाबीसाठी रवाना झालं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. परभणी इथं अन्न आणि औषध प्रशासन विभागानं दूध भेसळी विरोधात कारवाई केली. शहरातल्या वसमत रोडवरील काळी कमान आणि शिवशक्ती कॉर्नर परिसरात दुचाकीवरील कॅनमधून तसंच रस्त्यावरील स्टॉलवर किरकोळ दूध विक्री करणाऱ्या 9 विक्रेत्यांकडून घेतलेले दुधाचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जालना शहर महानगरपालिकेनं अनधिकृत अतिक्रमणांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. आयुक्त अंजली शर्मा यांच्या निर्देशानुसार काल मंगळ बाजार आणि भिकारी चौक परिसरातली 52 अनधिकृत अतिक्रमणं पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली. पुन्हा अतिक्रमण केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसंच अतिक्रमण हटवण्याचा खर्चही वसूल केला जाईल असा इशारा महानगरपालिका प्रशासनानं दिला आहे. राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या विकास कामांचा आढावा घेत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसराला पुरातन स्वरूप प्राप्त व्हावं यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मृगबहार 2026 फळपीक विमा योजनेत परभणी जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या योजनेला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून आतापर्यंत तब्बल 81,523 विमा अर्जांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा काढून पीक संरक्षित करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. लातूर महानगरपालिकेचे आयुक्त राहुल कुलकर्णी आणि उपायुक्त वसुधा फड यांनी काल महानगरपालिका शाळांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि शाळेत उपलब्ध असलेल्या भौतिक सुविधांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी शिक्षकांनी अधिक कल्पकतेनं अध्यापन करावं अशा सूचना त्यांनी केल्या. राज्यात बहुतांश भागात काल पावसाने हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात मिरज इथं पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. नाशिक शहर आणि परिसरातही जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात वैजापूर, पैठण, खुलताबाद, दौलताबाद या ठिकाणीही काल संध्याकाळच्या सुमारास

0: मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। छत्रपती संभाजीनगरसाठीच्या पाणीपुरवठा योजनेचं काम विहित कालावधीत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपयांचं थकीत बिल माफ करण्याचा निर्णय। आणि भारत युके यांच्यातला व्यापक आर्थिक व्यापार करार लागू। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
1: FM बँड 101.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण। श्रोतेहो, सकाळचे 7:20 झाली आहेत। आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम।
2: ब्रँड न्यू ऑडिओ सीरीज द सेव्हियर ब्रॉट टू यू बाय श्री गंगा हॉस्पिटल।
3: ही गोष्ट आहे 37 वर्षीय किरणची, घरचा कर्ता पुरुष, ज्याच्या खांद्यावर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी होती। दररोजच्या धावपळीत त्याचं आयुष्य सुरळीत चाललं होतं, पण एक दिवस अचानक किरणच्या पाठीत दुखायला लागलं। सुरुवातीला त्याने ते साधं दुखणं समजून दुर्लक्ष केलं, पण दिवसागणिक दुखणं वाढायला लागलं। पायाला मुंग्या येऊ लागल्या, चालताना चप्पल निसटू लागली आणि हळूहळू त्याच्या पायातील ताकद कमी होऊ लागली। जो माणूस सगळ्यांना आधार देत होता, आज त्यालाच उभं राहण्यासाठी आधाराची गरज होती। शेवटी परिस्थिती हाताबाहेर गेल्याने किरण श्री गंगा हॉस्पिटलमध्ये पोहोचला। तिथे ब्रेन अँड स्पाइन स्पेशलिस्ट डॉक्टर संदीप गोरे यांनी त्याची सखोल तपासणी केली। MRI रिपोर्ट मध्ये एक गंभीर कारण समोर आलं, त्याच्या पाठीच्या मणक्यामध्ये 3 ते 4 सेंटीमीटरची गाठ तयार झाली होती, जी नसांवर दाब देत होती। याच दाबामुळे किरणच्या पायांची ताकद कमी होत होती आणि वेदना वाढत होत्या। डॉक्टर संदीप गोरे यांनी शांतपणे परिस्थिती समजावून सांगितली आणि वेळ न दवडता किरणने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला। सर्जरीला सुरुवात झाली। डॉक्टर संदीप गोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे अत्यंत अचूक पद्धतीने किरणच्या मणक्यातील गाठ काढण्यात आली आणि काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर सर्जरी यशस्वी झाली। हळूहळू किरण रिकवर होऊ लागला, त्याच्या पायांची ताकद परत येऊ लागली, मुंग्या येणं कमी झालं आणि काही दिवसातच तो पुन्हा आत्मविश्वासाने स्वतःच्या पायांवर उभा राहिला। त्या एका योग्य निर्णयाने किरणचं आयुष्य पुन्हा मार्गावर आलं। आज किरण पुन्हा तितक्याच ताकदीने आपल्या कुटुंबाची जबाबदारी निभावतोय।
4: श्री गंगा हॉस्पिटल, जिथे प्रत्येक उपचारामागे असते एका आयुष्याला पुन्हा उभं करण्याची जिद्द आणि जबाबदारी। आणि जेव्हा प्रश्न ब्रेन आणि स्पाइनचा असतो तेव्हा विश्वास फक्त एकच, डॉक्टर संदीप गोरे। मेंदू व मणक्याच्या गुंतागुंतीच्या व जटिल शस्त्रक्रियांवर आता दुर्बिणीद्वारे व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे खात्रीशीर उपचार मिळवा श्री गंगा हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगर, नांदेड।
1: श्रोते, आताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:25 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे दिलखुलास हा कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपलं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आषाढी वारी महाराष्ट्राच्या संत परंपरेचा, भक्तीचा आणि समतेचा अविस्मरणीय सोहळा. लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. या श्रद्धेच्या प्रवासात प्रत्येक वारकरी निरोगी आणि सुरक्षित राहावा यासाठी राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग अत्यंत व्यापक नियोजनासह सज्ज झाला आहे. भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची या संकल्पनेतून शासनाने आरोग्य सेवेला सेवाभावाची जोड दिली आहे. या उपक्रमामागील भूमिका, नियोजन आणि आरोग्य सुविधांविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य सेवा आयुक्त माननीय श्री संजय काटकर सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत सर.
1: नमस्कार.
0: भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची, लाखो भाविक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत. या साऱ्या संदर्भात संपूर्ण जी आपली यंत्रणा आहे, आरोग्य यंत्रणा, या सर्व व्यापक जे काम आहे याबद्दल काय सांगाल थोडक्यात?
1: सर्वप्रथम मी विठ्ठलराय चरणी आता दंडवत घालतो. महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना, या वारीत श्रद्धेनं सहभागी झालेल्या वारकऱ्यांनाही मी दंडवत घालतो. मी जेव्हा केव्हा माझ्या संवर्गाचा विचार करतो, माझा संवर्ग आहे भारतीय प्रशासकीय सेवा, आणि असेच संवर्ग म्हणजे भारतीय पोलीस सेवा, भारतीय महसूल सेवा, हे केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर महाराष्ट्र नागरी सेवा, महाराष्ट्र पोलीस सेवा, महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी सेवा, असे सेवा हा शब्द असणारे आमचे संवर्ग आहेत. आणि जेव्हा या वारीचा सेवेकरी होण्याचा मला मान मिळाला, संधी मिळाली, तेव्हा मला या सेवा या शब्दाचा व्यापक खरा अर्थ माझ्या लक्षात आला. आणि म्हणूनच मी त्या अर्थानं म्हणजे ज्या सेवेसाठी मला मोबदला मिळतो, पण कदाचित तो सेवाभाव माझ्या कामात येतो किंवा येत नाही याचं मोजमाप करण्याचा कुठला मापदंड नाही, पण विना मोबदला विठोराच्या सेवा करण्यासाठी, त्यात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी गावोगावी जागोजागी जेव्हा श्रद्धेनं लोक उभे राहतात, नागरिक उभे राहतात, तेव्हा मला असं वाटतं की आरोग्य विभागानं जो या व्यवस्थेमधला एक महत्त्वाचा घटक आहे की यानं सेवाभावानं जर या लोकांना सेवा दिली तर काय होऊ शकतं. आणि ही जी काय परंपरा आहे, जी वारीची परंपरा, ही शेकडो वर्षाची परंपरा आहे.
0: अगदी.
1: वारीला जर मी एका नजरेतून, आणखीन वेगळ्या नजरेतून पाहतो, आमच्या सेवेमध्ये हायरार्की आहे, एक रचना आहे.
0: बरोबर.
1: म्हणजे बॉटमला समजा आमचा जर आरोग्य विभाग पकडला तर PSC आहेत, वर ग्रामीण रुग्णालय, त्याच्यावर डिस्ट्रिक्ट रुग्णालय आणि राज्यस्तरावरचे काही रुग्णालय, आणि हे मॅनेज करणारी एक सिस्टम आहे. पण वारीकडे मी जेव्हा या सगळ्या गोष्टीकडे वारीकडे पाहतो तेव्हा मला काय जाणवतं की वारीमध्ये कोणी प्रमुख नाही, कोणी छोटा नाही, कोण मोठा नाही, कधी एकत्र यायचं, काय एकत्र यायचं, याचे कुठले सर्क्युलर परिपत्रक निघत नाही, शासन निर्णय निघत नाहीत, कोणी कसं वागावं, कसं बोलावं, कसं वागू नये, याचे कुठलेही मापदंड निश्चित नाहीत. परंतु शेकडो

0: वर्ष लाखो नागरिक लाखो वारकरी एका श्रद्धेनं एकत्र येतात, विठूनामाचा गजर घेऊन पुढे जातात. आणि सर्वात महत्वाचं मला त्यांना जाणवतं काय की त्यांच्या एका गोष्टीवर श्रद्धा आहे. ती श्रद्धा काय आहे? ती श्रद्धा ही आहे की मी या वारीला जाईल, विठूरायाच्या चरणी लीन होईल. आणि हे होत असताना या प्रवासामध्ये मला जे अडथळे येतील, मग अडथळे कोणते असू शकतात, ऊन असू शकते, वारा असू शकतो, मान्सून असल्यामुळे पाऊस असू शकतो, या सर्वापासून विठूराय माझं संरक्षण करेल ही श्रद्धा. आणि सर्वात शेवटी, कारण मीही दोनदा वारीत सहभागी झालोय आणि दोनदा आषाढी एकादशीला गेलेलो आहे, तर मला सर्वात महत्वाचं काय वाटतं की एवढा दिवस प्रवास करूनही शेवटच्या दिवशी खूप सारे लोक कळसाचं दर्शन किंवा पायरीचं दर्शन घेऊन समाधानानं परत जातात. तर मानवी आयुष्यामध्ये मला असं वाटतं की श्रद्धा आणि समाधान जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्या दृष्टीने तुम्ही वारीकडे पाहिलं पाहिजे, मॅनेजमेंटच्या अंगानं पाहिलं पाहिजे. आणि शेवटी मी एवढंच सांगेल या सगळ्या वारीबद्दल की ज्या पद्धतीनं आज तरुण यात सहभागी होतो आहे, म्हणजे एक सिव्हिलायझेशनच्या टप्प्यामधला एक महत्त्वाचा घटक जो ही परंपरा पुढे चालणार आहे तोही या वारीमध्ये सहभागी होतो आहे. आणि या सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी आरोग्य विभाग पूर्ण ताकदीनं सज्ज आहे. 8 मानाच्या दिंड्या आहेत
1: बरोबर,
0: या आठही मार्गावर आमचे उपसंचालक, आमचे सिव्हिल सर्जन, आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी, त्याच्या अधीनस्थ असलेले डॉक्टर्स, परिचारिका, ॲम्ब्युलन्स या माध्यमातून या आठही मार्गावर आम्ही अव्याहतपणे सेवा देतो आहे. ही सेवा देत असताना मला एक गोष्ट फार स्ट्रॉंगली जाणवली, याचं रिपोर्टिंग पण फार प्रॉपर चालू आहे आमचं
1: बरं.
0: आणि ही सेवा देणाऱ्याची संख्या जर तुम्हाला सांगायची म्हटलं मला तर आमचे 363 तात्पुरते दवाखाने आहेत, आमचे 43 ICU आरोग्य कक्षा आहेत
1: बरं,
0: आमच्या 215 मोबाईल व्हॅन्स आहेत ज्यामध्ये आमचे डॉक्टर्स बसून आहेत, 353 रुग्णवाहिका आहेत, ॲम्ब्युलन्सेस आहेत, आणि 4343 स्टाफ आहे ज्यामध्ये डॉक्टर आहेत, परिचारिका आहेत, अन्य स्टाफ आहे.
1: मला सर्व सेवा वारीच्या मार्गावर
0: फक्त वारकऱ्यांसाठी
1: विशेष त्यासाठीच या सेवा केलेल्या आहेत,
0: विशेष त्यासाठीच केलेल्या आहेत.
1: अगदीच. वारीला निघणारा जो माणूस असतो त्याला मोहाची काहीच हाव नसते आणि मागचं सारं काही बाजूला सारून तो पुढे चाललेला असतो, कारण त्याच्यासोबत असतो त्याचा सहवारकरी, त्यांचा संवादच त्यांना बळ देत असतो. कसं काय माऊली, तब्येत बरी आहे ना, हा एक संवाद उपक्रम शासनाच्या वतीने सुद्धा आता राबवण्यात येतोय, यामागची काय संकल्पना आहे?
0: मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये माऊली हा जो शब्द आहे ना हा अतिशय आदरार्थी शब्द आहे
1: अगदी.
0: आणि सहज बोलण्यात माणसं रोजच्या जगण्यात प्रवासात वारीमध्ये माऊली नमस्कार, माऊली राम राम, माऊली बरं आहे का, मग शासन म्हणून मी फक्त प्रमाण भाषेतच बोललं पाहिजे का? तर मला असं वाटतं की मी प्रमाण भाषेत कायम नाही बोललं पाहिजे.
1: बरोबर.
0: मला वाटतं की लोकांना जी भाषा लोकांच्या मनाला हृदयाला भिडते त्या भाषेत मी बोललं पाहिजे. आणि म्हणूनच कसं काय माऊली बरं आहे का, बरं या अर्थ याचा अर्थ असा आहे की सगळ्या अर्थानं बरं आहे का, कुटुंब बरं आहे का, तुम्ही बरे आहात का, आरोग्य बरं आहे का, आणि विचारणारा कोण आहे? तर विचारणारा माझा एक आरोग्य विभागाचा अधिकारी कर्मचारी आहे, मी असं म्हणलं की तो आरोग्य सेवक आहे.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळेच मग आम्ही लोकांशी कनेक्ट होत असताना, लोकांशी जोडल्या जात असताना कसं काय माऊली बरं आहे का ही संकल्पना घेऊन आमचा विभाग काम करतो.
1: बरं. एकूणच देशपातळीवर सुद्धा डिजिटलायझेशन किंवा यंत्र हाताळणं याच्यात सर्व स्तरांमधले लोक हळूहळू प्रगती करतायत. यंदाच्या वारीत सुद्धा आरोग्य संपन्न वारी हे मोबाईल ॲप वारकऱ्यांसाठी आलेलं आहे. या ॲपची वैशिष्ट्य काय आहेत आणि वारकऱ्यांना नेमका याचा फायदा कसा होणार आहे?
0: माझा एक प्रशासनातला अनुभव असा आहे की स्मार्टफोन हे कुठलंही ट्रेनिंग न देता आपली माणसं शिकलीत.
1: बरोबर.
0: ते अक्रॉस द कम्युनिटी येते, तुम्ही शहर घ्या, खेडी घ्या, शेतकरी घ्या. मी तुम्हाला एक छोटा किस्सा सांगतो. महाविस्तार जेव्हा गव्हर्नमेंटनं लॉन्च केलं, कृषी विभागाचं महाविस्तार ॲप लॉन्च केलं आणि या ॲपच्या माध्यमातून सल्ला देणं चालू केलं, महाविस्तार हे इंडिया या मिशन समिटमध्ये दाखल झालं, त्याचं यश हे शेतकऱ्यांच्या एन्क्वायरीत दडलेलं आहे.
1: बरं.
0: आणि भारताच्या पंतप्रधानांनी घोषणा केली की आता महाविस्तार ॲप ज्यातून आम्ही लोकांना शेतीविषयक सल्ला मार्गदर्शन देतो, हवामान विषयक मार्गदर्शन सल्ला देतो, याला आम्ही आता भारत विस्तार करू.
1: बरं.
0: वारीत येणारा अधिकतम वारकरी हा ग्रामीण भागातून येतो आणि हा

0: माणूस आता डिजिटली बऱ्यापैकी साक्षर झाला आहे. अशा वेळेला ह्या वारकऱ्यांना आम्ही ज्या सोयीसुद्धा देतो, त्यामध्ये स्वच्छ पाणी असेल, मुकामाच्या जागा असतील, फिरते दवाखाने असतील, ॲम्ब्युलन्स असतील, ICU असेल, याची त्याला माहिती भेटली पाहिजे. नंबर एक, त्याचं लोकेशन कुठं आहे हे त्याला ट्रॅक झालं पाहिजे, त्याच्या नातेवाईकाला कळलं पाहिजे. नंबर दोन, आणि ह्या सोयीसुद्धापासून तू किती अंतरावर आहेस, आणीबाणी तुम्हाला कुणाला बोलायचे, 108 नंबरला कॉल करायचा आहे का दुसऱ्या आणखीन 112 कॉल करायचा आहे की 100 नंबरला कॉल करायचा आहे, त्याला मदत घ्यायची आहे. कारण वारीमध्ये माणसं ही भिडून चालतात, खेटून चालतात. त्यामुळे आम्ही असं गृहित धरलंय की 10 पैकी 1 तरी डिजिटली अतिशय साक्षर आहे.
1: हे बरोबर आहे.
0: आम्ही मग याला काय केलं की आमच्या ज्या गावागावामध्ये आशा वर्कर आहेत, शहरी भागात आशा वर्कर आहे, ह्यांच्याकडं आम्ही ही लिंक पाठवली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या भागातून जेवढे कोणी वारकरी गेले असतील
1: त्यांना याबद्दल सांगायचं,
0: त्याबद्दल माहिती द्या. आजची सकाळची माहिती घेतली मी, आजपर्यंत 40,000 वारकऱ्यांनी कुठलीही आम्ही जाहिरात प्रसिद्ध न करता हे ऍप डाउनलोड करून घेतलेलं आहे.
1: बरं,
0: आणि या ऍपचा निश्चितपणे लाभ होईल अशी मला श्रद्धा आहे.
1: निश्चितच आपले जे कोणी नातेवाईक मित्रमंडळी वारीला चाललेले आहेत, वारीमध्ये आहेत, प्रवास सुरू झालेला आहे, त्यांना या आरोग्य संपन्न वारी ऍप बद्दल निश्चितच सांगा. वर्षानुवर्ष आशा सेविका जे सेवेचं काम करत आहेत त्यांच्या मार्फत 40,000 डाउनलोड झालेत, हे यश सुद्धा वाखणण्याजोगच म्हणावं लागेल.
2: श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेलं जे नियोजन आहे, भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या संकल्पनेची आणि वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या आरोग्य व्यवस्थेची माहिती आयुक्त श्री संजय काटकर सर यांच्याकडून जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता ही चर्चा पुढील भागात देखील अशीच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
0: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
0: आपुलकी या घरात.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी। तुम्हाला
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। सकाळचे 7:40 झाली आहेत। आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम।

0: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आयुर्वेद ही एक महान प्राचीन वैद्यकीय चिकित्सा पद्धती आहे. यामध्ये प्रत्येक आजारावर आणि आजार न होण्यासाठी सुद्धा अनेक घरगुती साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत. त्याविषयीचीच माहिती आपण या भागामध्ये देत असतो आणि ही माहिती देण्यासाठी येत असतात पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
1: डॉक्टर, गेले 5 भाग आपण डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेविषयी बोलतोय. खूप महत्वाचा असा विषय आहे, कारण ती नुसती सूज नाही तर ती अगदी अंधत्वाकडे सुद्धा घेऊन जाऊ शकते. तर त्याची आपण कारणं बघितली, परिणाम बघितले, आता त्याचे आपण उपचार सुद्धा ऐकत होतो. काही उपचार आपण गेल्या भागात ऐकले, अजूनही काही उपचार सांगता येतील का?
2: खरं तर प्रामुख्यानं मूळ आजार मोठ्या आजारांचं कायमस्वरूपी आधुनिक शास्त्राची औषधं घ्यायला अजिबात हरकत नाही, पण त्याचं मूळ निदान करून ट्रीटमेंट केली गेली की हे मुळात दुष्परिणाम टाळता येतात. हे सांगायचं म्हणता बऱ्याचदा मला येऊन म्हणतात आयुर्वेदाची ट्रीटमेंट घ्यायला आल्यानंतर डॉक्टर, जसं अॅलोपॅथी डॉक्टर सांगतात की शुगर बीपी बरा होत नाही, तसं आयुर्वेदातली बरीचशी मंडळी म्हणतात की शुगर बरी होते, बीपी बरी होते. तर त्याचं कारण ते सांगतात ते बरोबर आहे, सगळेच पेशंट बरे होतील असे नाहीत. आयुर्वेदातही त्याचे प्रकार सांगून ठेवलेत, कुठला बरा होणार आणि कुठला बरा नाही होणार सांगून ठेवलेत. काही पेशंटच्या बाबतीत बरे होतील, काही पेशंट बरे नाही होणार, पण तरी आयुर्वेद घेण्याचा हट्ट असायचाही कारण असं असावं. कारण आयुर्वेदात त्या मूळ आजाराचं, म्हणजे आयुर्वेदात आता मधुमेह हा वातज प्रकार आहे, तो बरा होत नाही. प्रमेह नावाचा जो विकार आहे त्यातला मधुमेह हा म्हणजे जी असाध्य प्रकारांमध्ये मोडणार आहे तो बरा होत नाही, त्याला आयुष्यभर सांभाळावं लागतं. पण आधुनिक आणि आयुर्वेदिक शास्त्राच्या ट्रीटमेंट मधला मेन गाभा असा आहे, मधुमेहाची ट्रीटमेंट करायला लागलो तर मधुमेह आपला कंट्रोल तर राहतोच, पण त्याचे दुष्परिणाम जे मी मगापासून किंवा बऱ्याच व्याख्यानांमध्ये सांगतोय की दोष साठायला लागतात, आपण लाक्षणिक चिकित्सा करतो असं न होता मूळ आजारावर मूळ दोषावरच ट्रीटमेंट गेल्यामुळे तो आवाक्यात तर राहतोच, पण त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे ट्रीटमेंटचा पार्ट असा होऊ नये, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर जे म्हटलं जातं ते ह्याचसाठी की जर एखादा विकार कायमचा बरा होणारा नसेल, असा मोठा विकार असेल आणि त्यात आयुर्वेदाची ट्रीटमेंट असेल, तर मग एवढी पत्ते पाळून का करायचं, एवढी औषधं का घ्यायची, त्याचं उत्तर असं आहे, तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात जर एखादं औषध घेऊन जर कंट्रोल ठेवत असाल, भविष्यात अंधत्वासारखे आजारपण येणार त्याच्याऐवजी सुरुवातीपासूनच जर लाईफस्टाईल सेट केली पण आयुर्वेदाची कास धरली तर तुम्हाला ते दोष साठणं आणि त्याचे पर्यवसन अंधत्वात होणं हे होत नाही. ते जसं मोठ्या आजारांच्या बाबतीत झालं, तसे छोट्या छोट्या आजारांच्या बाबतीत कोणताही विकार, म्हणजे हे लक्षात घ्या, कोणताही विकार शरीरात जास्त काळ राहू देऊ नका, तो समूळ काढा. हे त्याचं गमक आहे, ते जर केलं तर त्या छोट्या छोट्या आजारातनं उत्पन्न होणारे मोठे मोठे डोळ्यांच्या पडद्याला येणारे वारंवार सुजेसारखे आजार आपल्याला घालवता येऊ शकते.
1: बरोबर. तर काही उपचार सांगितले डॉक्टर तुम्ही, अजूनही काही उपचार आपल्याला ऐकायचे आहेत, ते ऐकूया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, अजून काय उपचार आहेत, म्हणजे डोळ्याच्या पडद्याला जर सूज आली तर काय काय आपल्याला करता येऊ शकेल?
2: ह्याच्यात बरेच, जसं मी सांगतोय की मूळ कारणांच्या हिशोबाने तो वाताचा आहे, पित्तचा आहे, कफचा आहे, तो विकार तो बघितला पाहिजे. हे डोळ्याचा विकार आहे पण तो वातामुळे आहे, पित्तामुळे, कफामुळे आहे, कोणत्या अवयवामुळे आहे, त्याची शुद्धी चिकित्सा कुठून करणार आहे. म्हणजे जर कफाचे आजार असतील तर त्याला वमन लागतं, पित्ताचे विकार असतील तर त्याला विरेचन लागतं, वाताचे विकार असतील त्याला बस्ती लागतं. हे झाले शरीर देहशुद्धीचे प्रकार. ह्याच्यात नस्य रक्तमोक्षण आलेलंच आहे. रक्तमोक्षण हे रक्तदृष्टीसाठी, नस्य हे उर्दू चतुर्गत म्हणजे गळ्याच्या वरच्या विकारांसाठी, मग त्यात शमन, शोधन, ब्रुहन असे वेगळे प्रकार त्याच्यातही आलेत. म्हणजे काय क्षयात्मक विकार आहे तर त्याला ब्रुहन आहे, जर दोष खूप वाढलेले आहेत आपल्याला ते काढून टाकायचे तर ते शोधन आहे, कारण दोष आला पाहिजेना आपल्याला ते औषधानं पचवता येणार तर त्याला शमन नसं, असे त्यात प्रकारही सांगून ठेवलेत. थोडक्यात पंचकर्मात ही प्रोसिजर त्याच असल्या तर विकार काय आहे, दोष काय आहे, त्यानुसार औषधं वेगळी वापरून आपण आधी शरीर शुद्धी करायला पाहिजे. शरीर शुद्धी ही कोणताही मोठा विकार टाळण्याची खूप मोठी गुरुकिल्ली आहे, जी आयुर्वेदानं सांगून ठेवली. आयुर्वेदात शरीर शुद्धी, देहशुद्धीला फार अनन्य साधारण महत्व याच्यासाठी, ते पचवण्यापेक्षा काढूनच टाकलं कोठ्यातून, शरीरातून, रक्तातून, धातूत,

0: तर मग मोठे विकार बळावत नाहीत किंवा आजार होत नाहीत. त्यामुळं आजार असणाऱ्यांसाठी पंचकर्म आहे, आजार नसणाऱ्यांसाठी पंचकर्म. आयुर्वेदानं त्यासाठी सांगून ठेवलं, पंचकर्म केलं, देहशुद्धी केली, विकार कोणता आहे तो बघितला आणि त्यानुसार शरीर शुद्धी केली तर देहातले दोष निघून जातात. आणि मग पर्यायानं आता येणारे डोळ्यांच्या सुजीचे संबंधात, जर शरीर शुद्धी शरीरातल्या दोषांमुळे डोळ्याला सूज आली आणि शरीर शुद्धी करून शरीरातले दोष काढून टाकले, आता नेत्रशुद्धी किंवा नेत्राशी संबंधित प्रोसेस करताना मग मात्र डोळ्यासाठी, डोळ्याच्या विकारांसाठी, पडद्याच्या सुजीसाठी आयुर्वेदात खूप चांगल्या वेगळ्या प्रोसेस सांगितल्या ठेवल्या, ज्या कोणत्याही शास्त्रात आयुर्वेदाशिवाय वर्णित नाही, ते म्हणजे क्रियाकल्प. थोड्या वेळात मी तुम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर सांगतो.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822251 9991 98225 261 99. तर डॉक्टर, आयुर्वेदाचं जे खास वैशिष्ट्य आहे की मुळापासून आधी उपचार आपण बरा करत आणायचा तर मग आपोआपच तो जो झालेला उपचार आहे तो बरा होऊ शकतो, तर त्यातली जी क्रियाकर्म ही पद्धती खूप महत्वाची आहे ती आता तुम्ही सांगणार आहात, तर त्याबद्दल सांगा.
0: क्रियाकल्प म्हणजे डोळ्यांसाठी उपक्रम केले जातात ते, मग ते एक पिंडी म्हणून आहे, ओल्या वनस्पतीचं वाटण करून लावतो, सुक्या वनस्पतींचं चूर्ण करून लावतो त्याला बिडालक म्हणतात, डोळ्यात ड्रॉप टाकतो त्याला अच्छोतन म्हणतात, डोळ्यात काजळासारखे औषध घालतो त्याला अंजन म्हणतो, डोळ्यावरती धार सोडली जाते डोळे बंद करून त्याला नेत्रसेक म्हणतात, डोळे उघडे करून धार सोडली जाते त्याला नेत्र प्रक्षालन म्हटलं जातं, डोळ्याच्या विकारांमध्ये बऱ्याचदा मुखलेप केले जातात, जळू लावली जाते. आयुर्वेदात पाद प्रक्षालन, पाय धुणे जे म्हणतो आपण सद्गुरूंचं किंवा मोठ्या व्यक्तीचं जे आपण पाद प्रक्षालन करतो, म्हणजे औषधी काढ्याने, औषधी तेलानं, औषधी तुपानं, औषधी दुधानं पायांचं म्हणजे आपण प्रक्षालन करायला लागलो एखाद्या ठराविक कालापर्यंत तरी त्याच्या डोळ्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं परिणाम घेत आहे. तो पाद लेप सांगून ठेवलेत, वेगवेगळ्या औषधांच्या वीर्यानं डोळ्यावरती काम करत असतं, तर ती औषधी वीर्यवान औषधांचा लेप डोळ्यावर आपल्याला पायावरती करायला लागतो. डोळ्यावरती तर होतोच पण पायावरती करायला लागतो. तर ह्या पद्धतीची जी क्रियाकल्प आहे जर ती वापरली गेली तर त्याचा परिणाम आपल्याला डोळ्याच्या सुजेवरती, जसे शरीर शुद्धी एका बाजूला झाली तशी ही डोळ्याची सूज कमी करायला खूप चांगल्या पद्धतीनं वापरता येतात. आम्लपित्तातनं सूज आहे तर त्या अनुषंगानं नेत्रसेकाचं म्हणजे डोळ्याच्या वेगळ्या प्रोसिजरचे औषध निवडायला लागतात. वाताचा विकारानं त्याची सूज आहे तर त्या अनुषंगानं प्रोसिजर त्याच पण औषध वेगळं. त्यामुळं विकार काय, दोष काय, बाधित धातू कोणता, कधीपासून आहे, हेरिडिटरी आहे की नाही, ह्या सगळ्याचा सारासार विचार केस टेकिंग करून मग आपण औषधांची निवड करतो. आणि ह्या सगळ्या क्रियाकल्पांचा वापर डोळ्याचे सर्क्युलेशन सुधारण्यासाठी, डोळ्यातील रक्तदृष्टी कमी करण्यासाठी, डोळ्यातील वातपित्त कफाचा प्रकोप कमी करण्यासाठी वापरतो. आणि कायमस्वरूपी आपल्याला पडद्याला येणारी, वारंवार येणारी सूज आहे ती घालवायला ह्या सगळ्या प्रोसिजरची मदत होते. आणि ही सूज घालून आपले डोळे निर्दोष करता येऊ शकतात. त्यामुळं योग्य वेळी, दरवेळी हेच वाक्य सांगतोय, योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं आपण योग्य ट्रीटमेंट चालू केली तर डोळ्यातले अगदी मोठ्यातले मोठे विकार सुद्धा आपल्याला नियंत्रणात आणता येतात आणि बरे करता येतात हे लक्षात घ्या.
1: गेल्या 5-6 भागामध्ये डॉक्टर आपण सूज आणि मग डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज, इतर अवयवांच्या सूजेचा त्यावर होणारा, डोळ्यावर होणारा परिणाम याविषयीची खूप विस्तृत अशी माहिती दिलीत आणि नुसते परिणाम कारण नाही तर त्याच्यावरचे उपचार सुद्धा सांगितलेत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या भागात आपण आणखी एका वेगळ्या समस्येविषयी, डोळ्यांच्या विकारांबद्दलच्या माहिती जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822251 9991 98225 261 99.
2: श्रोते हो, आताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी।

नांदेड केंद्राचं प्रसारण सकाळचे 7:50 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावगीतांवर आधारित कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात शैलेश रानडे यांच्या स्वरातील संदीप खरे यांची रचना, विवेक परांजपे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

0: आपल्या सेवेत डॉक्टर राजेश्वर ओमप्रकाश देशमुख कवठेकर फिजिशियन आणि इंटेसिव्हिस्ट यांचे
1: भोसीकर हॉस्पिटल बोर्बन फॅक्टरी नांदेड येथे अत्याधुनिक सुविधेसह सुरू झाले आहे.
0: गरजूंनी लाभ घ्यावा.
1: संपर्क
0: 87 88 48 10 17.
2: विश्वासाची सुवर्ण परंपरा, आकर्षक डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा. आजच भेट द्या दत्तात्रय टेहरे ज्वेलर्स, वामन मदर, पूर्णा रोड, नांदेड.
3: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
4: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
5: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
4: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचे आजार,
5: 24 तास तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
6: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
4: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
5: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडेवाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन नांदेड.
2: युरोपमध्ये

0: भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन नांदेड.
2: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियॉन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आजार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन नांदेड.
3: पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: प्लॅटफॉर्म नंबर 2 से चलने वाली सुपरफास्ट एक्सप्रेस के यात्रियों.
2: आई एम हियर.
3: ताई तुला नाही झाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
2: तुझं डोकं चार्ज कर.
3: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
2: पाहिलंस
3: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
2: बुद्धू सुधर जरा.
3: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआय सांगते
4: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
6: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
7: स्वनिमाच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
8: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
9: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
8: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
9: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
8: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
10: नांदेड शहरात प्रथमच डोळे तपासणी टायटन मध्ये मोफत.
11: टायटन चष्म्यासाठी भरपूर ऑफर्स, एक घेतला तर एक फ्री.
10: इंटरनॅशनल ब्रँड आणि प्रोग्रेसिव्ह लेन्स, एक खरेदी केली तर दुसऱ्या खरेदीवर 50% डिस्काउंट. यामध्ये गॉगल सुद्धा घेऊ शकता.
11: संपर्क टायटन आय प्लस, कला मंदिर, नांदेड. नियम आणि अटी लागू.
12: FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आपल्या सेवेत डॉक्टर राजेश्वर ओमप्रकाश देशमुख कवठेकर फिजिशियन आणि इंटेसिव्हिस्ट यांचे
1: भोसीकर हॉस्पिटल बोर्बन फॅक्टरी नांदेड येथे अत्याधुनिक सुविधेसह सुरू झाले आहे.
0: गरजूंनी लाभ घ्यावा.
1: संपर्क
0: 87 88 48 10 17.
2: विश्वासाची सुवर्ण परंपरा, आकर्षक डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा. आजच भेट द्या दत्तात्रय टेहरे ज्वेलर्स, वामन मदर पूर्णा रोड नांदेड.
3: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ बोरबन नांदेड.
4: क्षितिज मल्टी स्पेशल

0: सिटी हॉस्पिटल
1: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
0: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचे आजार,
1: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
2: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
0: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
1: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
3: संपर्क 70501049.
4: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड.
2: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय, नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आजार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
5: पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
2: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93218 50 50.
3: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
3: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
4: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
3: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
5: नांदेड शहरात प्रथमच डोळे तपासणी टायटन मध्ये मोफत.
6: टायटन चष्म्यासाठी भरपूर ऑफर्स, एक घेतला तर एक फ्री.
5: इंटरनॅशनल ब्रँड आणि प्रोग्रेसिव्ह लेन्स, एक खरेदी केली तर दुसऱ्या खरेदीवर 50% डिस्काउंट. यामध्ये गॉगल सुद्धा घेऊ शकता.
6: संपर्क टायटन आय प्लस कला मंदिर नांदेड. नियम आणि अटी लागू.
7: श्रुती हो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात कितके माटेगावकर यांच्या स्वरातील विंदा करंदीकर यांची रचना. डॉ सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं हे बालगीत.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारी राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत यूके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार लागू। पहिल्याच दिवशी 14 कोटी डॉलर्स किमतीच्या मालाची पहिली खेप रवाना। सेमिकॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला तसंच मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई। आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला हरवून अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश। आता सविस्तर बातम्या। भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार कालपासून अंमलात आला। या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतीही शुल्क आकारणी केली जाणार नाही। जागतिक स्तरावर एकात्मिक लवचिक आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेकडे होणाऱ्या वाटचालीतील हा एक मोठा टप्पा मानला जात आहे। कराराच्या पहिल्या दिवशी भारतातून युकेमध्ये 14 कोटी डॉलर्स किमतीच्या मालाची खेप मुंबईतील न्हावाशेवा इथून करण्यात आली। औषध निर्माण सामग्री, रसायनं, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला। या व्यापार कराराचा औपचारिक शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत करण्यात आला। हा करार जागतिक बाजारपेठेत भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्याचं प्रतिबिंब असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। विकसित भारताच्या प्रवासातील हा एक निर्णायक टप्पा असल्याचं त्यांनी नमूद केलं। भारत युके द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्यासाठी हा करार महत्वाचा ठरेल असा विश्वास ब्रिटिश उपवाणिज्य दूत हरजिंदर कांग यांनी यावेळी व्यक्त केला। या कार्यक्रमाला ब्रिटिश वाणिज्य दूतावासाचे अधिकारी, निर्यातदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। हा करार भारत आणि युके यांच्या भागीदारीतील एक महत्वाचा क्षण आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। तर हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी संधींची नवी दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला। देशातल्या विविध उद्योग संघटनांनीही या कराराचं स्वागत केलं आहे। देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। यासाठी 1,27,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। सेमिकॉन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या यशाची गती कायम राखत दुसऱ्या टप्प्यात आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यावर भर दिला जाईल। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। मंत्रिमंडळानं 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेलाही मंजुरी दिली आहे। पुढील 5 वर्ष सुरू राहणाऱ्या या योजनेमुळे जवळपास 60,000 प्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं। यामुळे एकंदर निर्यातीचं मूल्य 7.5 लाख कोटी रुपयांवरून 15 लाख कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत संश्रुतम 2026 या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन झालं। अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेनं हे 3 दिवसीय चर्चासत्र आयोजित केलं आहे। आयुर्वेद आणि आधुनिक शस्त्रक्रिया क्षेत्रातील संशोधन आणि सहकार्याला या चर्चासत्रामुळे नवी दिशा मिळेल। आचार्य सुश्रुत यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 15 जुलै रोजी अशा प्रकारच्या चर्चासत्रांचं आयोजन करण्यात येतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हरियाणा, चंदीगड आणि पंजाबचा दौरा करणार आहेत। हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील तसंच सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी करतील। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। अमेरिकेच्या लष्करानं इराणवर पुन्हा हल्ले सुरू केल्याचं जाहीर केलं आहे। इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार इराणचा एकमेव नागरी अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या बुशेहर या दक्षिण बंदराच्या शहरावर अमेरिकेनं हल्ले केले। लष्करी क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आले आहेत असं अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयानं सांगितलं। दुसरीकडे इराणनं बहारीन आणि जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळ, हवाई दलाचे तळ, प्रमुख नियंत्रण केंद्र यावर प्रत्युत्तरादाखल हल्ले केले आहेत असं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डस कॉर्प्सनं म्हटलं आहे। भारत आणि बेल्जियम यांनी व्यापार, गुंतवणूक, हरित ऊर्जा, नवोपक्रम, तंत्रज्ञान, संपर्क यंत्रणा, संरक्षण

सुरक्षा तसंच परस्पर जनसंपर्क यासारख्या क्षेत्रात उभय देशांमधील सहकार्य दृढ करण्यास सहमती दर्शवली आहे. भारत बेल्जियम धोरणात्मक संवाद सत्राची पहिली बैठक काल ब्रुसेल्स इथं झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम प्रेवोट यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संवाद सत्र झालं. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं डॉ जयशंकर म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबीसाठी पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा कालपासून सुरू झाली. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही करण्यात आली. गेल्या वर्षी 25 डिसेंबरला सुरू झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना 46 ठिकाणी देशांतर्गत प्रवास करण्यासाठी सेवा दिली आहे. मध्य प्रदेशातूनही अबुधाबीसाठी पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा काल सुरू करण्यात आली. इंदूर ते अबुधाबी हा प्रवास आता अवघ्या 3 तास 15 मिनिटात होणार आहे. यापूर्वी प्रवाशांना दिल्ली किंवा मुंबई मार्गे प्रवास करावा लागत होता. ओडिशामधील जगन्नाथपुरी इथं आजपासून जगप्रसिद्ध रथयात्रा सुरू होत आहे. या वार्षिक उत्सवादरम्यान भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा रथातून भाविकांना दर्शन देतात आणि गुंडीच्या मंदिराला भेट देतात. पुरी मंदिरापासून सुरू होणारी ही यात्रा सुमारे 3 किलोमीटरवर असलेल्या श्री गुंडीच्या मंदिराजवळ संपेल. गुंडीच्या मंदिरात देव 9 दिवस मुक्काम करतात आणि त्यानंतर याच रथातून श्री मंदिरात परततात. या परतीच्या प्रवासाला बहुडा यात्रा असं म्हटलं जातं. होर्मुझ समुद्रधुनीतील ओमानच्या किनाऱ्याजवळ जीएफएक्स गॅलॅक्सी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर बेपत्ता असलेले पुण्याचे 30 वर्षीय सागरी अभियंता हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला आहे. ओमान नौदलाच्या ताब्यात असलेला त्यांचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. हेरंब हे गेल्या 5 महिन्यांपासून या जहाजावर कार्यरत होते. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एक दिवसीय सामना आज कार्डिफमधील सोफिया गार्डन्स इथं होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता सुरू होईल. या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. तिसरा सामना येत्या रविवारी लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या 19 आणि 23 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली आहे. 19 वर्षांखालील चंद्रिका पुजारी आणि प्राची यांनी आपापल्या वजनी गटात सुवर्ण पदक मिळवलं तर गुंजन, जॉयश्री, चाहत, अंशिका, मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. 23 वर्षांखालील 54 किलो वजनी गटात निशाला सुवर्ण तर नितिका चंद, काजल, मुस्कान आणि प्रियांका यांना आपापल्या वजनी गटात रौप्य पदकं मिळाली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या अर्जेंटिनानं इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. 55व्या मिनिटाला अँथनी गॉर्डननं इंग्लंडसाठी पहिला गोल केला. अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडिसनं 85व्या मिनिटाला बरोबरी साधली. त्यानंतर 90व्या मिनिटाला लाउटारो मार्टिनेझनं गोल करत अर्जेंटिनाला 2-1 असा विजय मिळवून दिला. अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होणार आहे. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि ओडिशा इथल्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आसाम, मेघालय, बिहारसह उत्तराखंडमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरीच्या काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी $14 कोटी किमतीच्या मालाची पहिली खेप रवाना. सेमीकंडक्टर व्यवस्था उभारणाऱ्या सेमिकॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला तसंच मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताची 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला हरवून अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एक मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ऍपच्या माध्यमातून श्रोतेहो सकाळचे 8:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत बाबा तुमच्यासाठी याविषयी गोविंद मुंडकर यांची राहुल आत्राम यांनी घेतलेली मुलाखत.
1: आकाशवाणीच्या कार्यक्रम ऐकणाऱ्या माझ्या सर्व रसिक श्रोत्यांना राहुल आत्रामचा नमस्कार. श्रोतेहो समाजातील विविध स्तरांमध्ये अनेक प्रश्न उपप्रश्न असतात. कुटुंबातले प्रश्न, समाजामधले प्रश्न, मित्रांमधले प्रश्न, नातेवाईकांमधले प्रश्न, गावाचा प्रश्न, खेड्याचा प्रश्न, असे अनेक प्रश्न मानवी जीवनामध्ये नेहमी या प्रश्नांचा समस्यांचा चढउतार होत असतो. पण ज्या समाजामध्ये आपण राहतो, ज्या समाजामधले आपण महत्वाचे घटक आहोत एक माणूस म्हणून, त्या घटकांना, त्या विषयांना, त्या समस्यांना कुठेतरी सर्व लोकांसमोर आणणं ही एक महत्वाची जबाबदारी असते. मी या समाजाचा एक महत्वाचा घटक आहे आणि माझंही समाजाला काहीतरी देणं लागतं ही भावना मनामध्ये येणं हे एक मोठी बाब असते. आपला कुटुंबाचा जो केंद्रबिंदू असतो तो वडील असतो. आणि आपण असंही म्हणतो की कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी एक चाक पुरेशा नसतो. ते कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी दोन चाक खूप महत्वाचे असतात, ते म्हणजे एक आई आणि एक वडील. जेव्हा आई वडील मिळून आपल्या काबार कष्टातून आपल्या मुलांना घडवतात, संस्कार देतात, शिक्षण करतात आणि जेव्हा मुलं आपल्या पायावर उभं राहतात आणि समाजामध्ये एक मोठं नाव करतात, तिथंच त्या आई वडिलांची खरी कमाई होत असते. विशेष म्हणजे आज आपण बघतोय की पहिले संयुक्त कुटुंब होतं, आता विभक्त कुटुंब पद्धती आली आहे. नात्यांमधला दुरावा, समाजामधला दुरावा, घरामधला दुरावा हे आपण बघतोय. नियमित आपल्या जीवनामध्ये आपण ह्या घटनाघटनावरी बघत असतो. आपण असंही म्हणतो की लहान बाळ जसं आईच्या कुशीमध्ये असतो, तर आईला दूध पाजण्यापासून तर त्या बाळाला संगोपन, शिक्षण करणं, खाऊ घालणं, मोठं करणं, सगळं करणं हे आई करते. पण त्या कुटुंबातला एक महत्वाचा घटक तोही आहे, तो म्हणजे बाप. त्याला विसरता कामा नये. ज्या पद्धतीने आपण आईच्या संदर्भात अनेक थोर कथा कवी साहित्यिकांनी आपले आपले विचार मांडले आहे, मत मांडले आहे आणि आईची थोरवी गायली आहे, त्या बापाच्या संदर्भातली अशीच थोरवी आपण खूप कमी प्रमाणात ऐकतो. लिखाणी बापाच्या संदर्भात बघितलं तर खूप कमी झालेलं आहे. पण बाप हा बापच असतो. त्या वडिलांची जागा आपण कधीच घेऊ शकत नाही किंवा इतर कोणीही घेऊ शकत नाही. एकंदरीत आई वडिलांची जागा या पृथ्वीतलावरच नाही तर या जगा सृष्टीमध्ये कोणीच घेऊ शकत नाही. म्हणूनच आज एक विषय घेऊन आम्ही आपल्या समोर आलेलो आहे, बाबा तुमच्यासाठी. बरं, ही ओळ फक्त एक ओळ नसून एक पूर्ण ग्रंथ आहे. बाबा तुमच्यासाठी काय? आता बाबा तुमच्यासाठी म्हटल्यावर अनेक आपल्या डोक्यामध्ये विचार येतात की बाबा तुमच्यासाठी काय, मी काय करू शकतो, मी काय केलं पाहिजे, मी हे केलं आहे, मी ते केलेलं आहे, असे अनेक प्रश्न आहे. पण बाबाला अपेक्षित काय हा महत्वाचा प्रश्न, हा समस्या आहे. आज आपल्या जगामध्ये हा सातत्यानं भेडसावणारा प्रश्न आहे, बाबा तुमच्यासाठी काय. तर याच विषयाच्या अनुषंगाने विविध उपक्रम या माध्यमातून राबवण्यात येतात. दरवर्षीप्रमाणे नवीन नवीन उपक्रम येतात आणि तालुका बिलोली जिल्हा नांदेडचे ज्येष्ठ पत्रकार आहेत, ज्यांचं नाव सगळ्यांना माहीत आहे, तरी पण आपल्या या संवादाच्या माध्यमातून आपण त्यांची ओळख करून घेऊया. त्यांचं नाव आहे गोविंद मुंडकर. राज्य शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त, अनेक सामाजिक उपक्रमात क्षेत्रामध्ये काम करत आहेत, अनेक अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि नेहमी नवीन नवीन उपक्रम राबवून समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं ही जी गोष्ट आहे ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही आणि काहीतरी समाजात केलं पाहिजे, एक नवीन दिशा देण्याचं काम ते करतात. आपण असंही म्हणतो की पत्रकार हा एक महत्वाचा स्तंभ आहे, चौथा स्तंभ, बरोबर आहे की नाही? आणि त्याच अनुषंगाने बाबा तुमच्यासाठी या विषयाच्या अनुषंगाने या उपक्रमाअंतर्गत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर्वात प्रथम गोविंद भाऊ, तुमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: दादा, मी तसं सांगितलंय की परिचयाची तुम्हाला गरज नाही, कारण अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आपण केलेल्या कामाचं सर्व गोष्टी लोकांना माहीत आहे. पण बाबा तुमच्यासाठी हा उपक्रम, मी म्हटलंय कुटुंबाचा जो महत्वाचा कणा असतो बाप असतो, हे नाव कसं आलं तुमच्या लक्षात?
2: खूप छान बोललात तुम्ही आता यापूर्वी मांडणी करताना की बाबा तुमच्यासाठी हा विषय अनेक साहित्यिक असतील, अनेक व्यक्ती असतील, मी असेल आणि आपण सगळेजणच आहोत समाजातले घटक, की आपण प्रामुख्याने आईच्या विषयी नितांत प्रेम आणि आदर हा सातत्याने व्यक्त करत असतो, नव्हे तर तो आतून येत असतो.
1: बरोबर.
2: पण हे करत असताना बऱ्याचदा रागावलेला, ग्रामीण भागातील शब्द सांगितले तर दटावलेला हा जो बाप आहे ना, तो कठोर जरी वाटत असला तो नारळासारखा वरून कठोर असतो आणि आतून सगळा अगदी मऊ असलेला असतो ह्याची जाणीव फारच कमी लोकांना अलगदपणे होते. आणि मग ही कमी होणारी जाणीव या माध्यमातून वाढवता येतं का? हा एक मूलभूत भाग बाबा तुमच्यासाठी होता. अजून एक सांगायचं जर झालं, या सौख्यापासून मी खूप दूर राहिलेलो असल्यामुळे जे आपल्याला मिळालेलं नसतं आणि ते इतरांच्याकडनं जेव्हा

0: पाहतोय तेव्हा त्याची उणीव जी भासते ना त्यातून निर्माण झालेली ही संवेदना होय बाबा तुमच्यासाठी.
1: छान. एकंदरीत व्यक्तीच्या मनामध्ये जी पोकळी निर्माण होती ती जागा रिकामी होती, ती जागा इतर गोष्टीने भरू शकत नाही.
0: अगदी बरोबर. ही पोकळी तुम्ही खूप छान असं बोललात. जेव्हा मनोहर जोशी यांच्या हस्ते पुरस्कार मला घेण्याचा योग पुणे येथे पुन्नम हॉलमध्ये आला तेव्हा राज्यातील सर्व प्रमुख पत्रकार आणि संपादक मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा जेव्हा सन्मान होत होता माझा, तर त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये एकदम डोळ्यातून अश्रू आले की तेव्हा माझे वडील असते तर. कारण जगामध्ये दोनच व्यक्तींना असं वाटतं की माझ्यापेक्षा माझं लेकरू मोठं झालं पाहिजे किंवा मी मोठा झालं. दोनच व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये जर म्हटलं तर दोन व्यक्ती असे अर्थात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात, माझ्याच नव्हे सगळ्यांच्याच असतात. त्या दोन व्यक्तींना असं वाटतं आई आणि वडील की माझ्यापेक्षा माझं लेकरू मोठं झालं पाहिजे असं वाटतं. तर त्यामध्ये माझ्या बाबांना सुद्धा माझ्या पूर्ण परिवारामध्ये गावामध्ये असं कोणीच नव्हतं त्यावेळी त्या वयाचा की जो मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत थेट संवादामध्ये आणि थेट त्यांच्या संपर्कात आलेला.
1: अच्छा.
0: तर त्यावेळी जर माझे वडील राहिले असते तर त्यांना वाटलं असतं किती गर्वाने त्यांची छाती फुलून आली असती ही बाब मला वाटली. आणि मग माझ्या डोळ्यातून त्यावेळेस जे काही अगदी टपकले नसले तरी दरवळणारे जे अश्रू होते तेव्हापासून सातत्याने वाटतं की आपल्याला या जगामध्ये बाबा एवढं सौख्य देणारा व्यक्ती दुसरा कुणीच असू शकत नाही. म्हणून ती बाबा आता आम्ही मग त्यांच्या संवेदनाला त्यांना आम्ही आठवण म्हणतो हे जे काही उपक्रम राबवतात ते बाबा तुमच्यासाठी. आणि हे राबवण्यामागे अजून एक दुसरं राहुलजी मला तुम्हाला नम्रपणाने सांगावंसं वाटतं, मी बापांची छाया न मिळालेला अभागी व्यक्ती आहे. ज्यांच्याकडे वडील आहेत तर अशा व्यक्तींनी आपल्या वडिलांना जपलं तर मला खूप आनंद होतो. आणि तेवढ्यासाठीच बाबा तुमच्यासाठी हा उपक्रम सातत्याने चालवण्याचा प्रयत्न राहिला आहे.
1: छान. नावामध्येच खूप काही जोडलेलं आहे आणि जसं तुम्ही उल्लेख केला की वडील वडीलच असतात, तुमचं असो माझं असो कोणाचं असो.
0: अगदी बरोबर.
1: पण या उपक्रमाच्या अंतर्गत आपण आता सध्या असं बघतोय आणि ती सत्य आहे, ते तुम्ही नाकारू शकत नाही, मी नाकारू शकत नाही, की आज वृद्धापकाळाकडे झुकलेले आई वडील आहेत, ग्रामीण भागातले आहे, शहरी भागातले आहे, त्यांनी आपल्या मुलांचं शिक्षण केलं. तुम्ही जसं म्हटलं ना की आई वडिलांपेक्षा मुलं मोठं व्हावं ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. मुलं मोठेही झालेत, उच्च शिक्षित झाले,
0: अगदी
1: विभूषित झाले आणि आज विदेशामध्ये जाऊन आपलं नाव करताय, देशाचं नाव करताय. पण असेही परिवार आहेत, असेही पालक आहेत, अशी आई आहे, असाही बाप आहे की ज्यांच्या कुटुंबातले मुलं बाळ आज विद्यार्थ्यात आहे पण त्यांना त्यांची आठवण येत नाही, हे आपल्याला नाकारता येत नाही. आणि हे आपण रोजच्या दैनंदिन जीवनात बघतोय. एक उपक्रम तुम्ही याच माध्यमातून घेतला होता, त्या उपक्रमामध्ये जवळपास अनेक राज्यातून लोक आले होते.
0: बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. सन्मान माईचा कार्यक्रम हा मोठा झाला होता आणि त्यामध्ये तत्कालीन कुलगुरू उदोजी भोसले यांच्या उपस्थितीत तो राबवला गेला. आणखी एक दुसराही प्रश्न तुमचा खूप छान आहे की हे जे राबवण्यामागचा काय हेतू आहे, हे सगळं करण्यामागचा हेतू काय आहे, की विभक्त कुटुंब पद्धती झालेली. मी तर म्हणतोय की आपल्याला आता मोबाईल आहे किंवा अन्य कामाची स्थिती आहे आणि विदेशात गेलेली व्यक्ती आहेत, जशी भारताची फार मोठी काय उपलब्धी राहिली की आपण आपली कुटुंब संस्था ही खूप मोठी आणि प्रगल्भ आहे. ही आपली भारताची मोठी संस्कृती आहे,
1: ती जोडून ठेवणारी आहे, बांधून ठेवणारी आहे,
0: ती ही जोडून ठेवणारी आहे. अगदी खूप छान बोलल तुम्ही, बांधून ठेवणारी आहे एकमेकाला. आणि इथे हृदयाची भाषा कळते, डोक्याची भाषा नाही. आणि शिकलेली माणसं डोक्याची भाषा करतात आणि कुटुंब व्यवस्था हृदयाची भाषा करते. आणि हल्ली हृदयाची भाषा आणि हृदयाची संवेदना हरवत चाललेली आहे. त्या हृदयाला आणि डोक्याला याचं समन्वय घडवण्यासाठी जर काही करता आलं तर करावं. आणि तुमच्या माध्यमातूनही हे मोठ्या प्रमाणात अलगदपणे होत आहे, कारण जे जे ऐकतील ते सगळेच या विषयाच्या अनुषंगाने कमी अधिक प्रमाणात संवेदनशील असतात. त्यांची फक्त जाणीव राहतात सगळ्यांना, त्याची जागृती होण्यासाठी असा कुठेतरी भाग अलगदपणे त्यांना अगदी त्यांना जवळून जातो आणि मग त्याच्या त्यानिमित्ताने प्रत्येकाची जाणीव ही वृद्धिगत होत राहते.
1: पण एक महत्वाची गोष्ट मला दादा सांगायची खूप वाटते की श्रोत्यांनो, या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक मुलं मुली ज्या विदेशात स्थायी झालेल्या आहेत त्यांना या संदर्भात विचार करण्यासाठी हा विषय जेव्हा तिथपर्यंत गेला, त्यांच्यापर्यंत गेला, तर कुठंतरी आयुष्यातलं एक गोष्ट एक विचार तिथपर्यंत गेल्यानंतर तो व्यक्ती तिथून येणं आणि आपल्या पालकांसोबत घेऊन जाणं हे देखील झालेलं आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून.
0: हा अगदी बरोबर आहे की बऱ्याच जणांना काय होतं की आपण इतरांना उपदेश करण्यापेक्षा त्यांना आपण जाणीव करून देऊ शकतो. उदाहरणार्थ असं की तुम्ही तुमच्या वडिलांच्या विषयी आता मी मागे जेव्हा संपर्क केला होता आपल्याशी सहज तर तुम्ही म्हणाल की मी वडिलांना भेटायला चाललो आणि

0: माझं हृदय अगदी परत असं पुन्हा तसं, अर्थात प्रत्येकाचं होतं का मेदिकपण, कोणी व्यक्त करतं कोणी करत नाही. आणि मग तुम्ही म्हटलं की म्हणजे वडिलांची तब्येत मला विचारण्यासाठी जातोय आणि मला बाकी सगळ्या कुठल्याही किती महत्वाच्या गोष्टी असल्या तरी महत्वाच्या नाहीत असं सहज बोलून गेलं. बघा प्रत्येकाच्या मध्ये हृदय असतंच आहे. आणि मग हे ज्यांनी ज्यांनी ऐकलं मी ऐकलोय आणि मला पण जाणवलं की नाही मग वडिलांच्या विषयी खरंच मला असते तर, आणि ज्यांना आहेत त्यांना सुद्धा जाणीव झाली असते. मग म्हणून काय होतं की असे कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्याने आपण जर हा उपक्रम राबवत गेला तर तो राहतो. दिन दिन काय असतो प्रत्येकाचा,
1: बरोबर,
0: एखादा आपण कुठलेही पर्यावरण दिन साजरा करतो असं प्रत्येकाचं करतो, पण वडिलांच्या दृष्टिकोनातून सातत्याने त्यांनी केलेल्या बाबीमुळे मी घडलो ही जेव्हा जाणीव विस्मृतीत जाते तेव्हा स्मरण करून देण्यासाठी बाबा तुमच्यासाठी हा शब्द जरी आला तरी खूप त्याचं सार्थक होऊन जाईल.
2: छान. एकंदरीत सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम आपण घेत असता, याही वर्षी आपण दिनांक 20 जुलैला मोठा कार्यक्रम घेतात, पिलोलेला घेत आहेत आणि माननीय कुलगुरू साहेब याला प्रमुख उपस्थिती राहणार आहे, प्रमुख पाहुणे म्हणून. त्याअंतर्गत काय उपक्रम आहे, सामाजिक उपक्रम काय राहणार आहे आणि त्या माध्यमातून आपण काय संदेश देणार आहात किंवा काय मांडणी करणार आहे?
0: अगदी बरोबर. यामध्ये काय, मी एक सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य व्यक्ती आहे. माझी मर्यादा किती आहे, माझ्या कोवत क्षमतेप्रमाणे आपण करतो. हे झालं नाही म्हणण्यापेक्षा मी काय केलं हे महत्वाचं आहे. समाजामध्ये हे नाही आणि माझी माध्यमातली आजपर्यंतची वाटचाल अशी राहिली, मी केवळ समस्या मांडत नाही, समस्यांच्या नंतर त्याचं सोल्युशन काय, म्हणजे त्याची सोडवणूक कशी करते त्याचा प्रांजळ प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि मग काय होतं, एखादी घटना घडली की ती मांडली जाते पण त्याच्यानंतरच काय हा भाग राहतो. म्हणून तसाच यातला भाग असा आहे की यामध्ये आम्ही गेल्या वर्षी बाबा तुमच्यासाठी गेल्याच वर्षीचा जर उल्लेख करायचा जर झाला तर आम्ही संध्याच्या या वृद्धाश्रमामध्ये तिथे जे काही वृद्धाश्रमामध्ये आलेले व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी दंत चिकित्सा शिबिर ठेवलंय. त्यांच्याकडे सगळी सुविधा तिथे करणे हा शिबिराचा नाममात्र भाग होता. तिथे काय केलं हा फार भाग महत्वाचा नाही आहे. तर तिथे जाणीव करून देते, तिथे जिल्हाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं होतं. आता जे विद्यमान जिल्हाधिकारी जे आहेत ते नुकतंच आलेले होते,
2: कळदिरे साहेब, राहुल कळदिरे साहेब.
0: आणि मग त्यांनी त्या कार्यक्रमात येऊन असं सांगितलं की प्रत्येकानी वडिलांची काळजी घेतलीच पाहिजे,
2: बरोबर,
0: अंतकरणपूर्वक घ्या आणि ती घ्यावीच लागेल असं आमचं म्हणणं आहे. नाही तर कायदेविषयी सुद्धा तुम्हाला ज्यांना कुठे वाटतं तर त्याही दृष्टिकोनातून प्रशासन सुद्धा सज्ज आहे,
2: बरोबर.
0: म्हणजे असं अलगदपणे बोलून गेले. आता त्याची परिणती काय होतं की कुठलेही बाब, माझं असं त्याच्यावर कुठलंही ठाम असं म्हणजे हे नाही की मी त्याच्यावर फार भर देत नाही. सगळ्याच गोष्टी कायद्याने होत नसतात. ज्या गोष्टी आपुलकीने
2: हृदयाने
0: आणि जिथे हृदयातून येणारी भाषा ती जास्त कायदेविषयक येणाऱ्या भाषेपेक्षा अधिक प्रभावी ठरते असं माझं मत आहे.
2: नक्कीच. 20 तारखेला माननीय कुलगुरू साहेब येणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून. यामध्ये काय विशेष बाबी अंतर्भूत राहणार आहे?
0: आम्ही काय करतोय की यामध्ये निबंध स्पर्धा ठेवली आहे. निबंध स्पर्धेमागचा हेतू असा आहे की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वडिलांच्या विषयी लिहायचं. ते सगळं आम्ही वर्तमानपत्रात प्रकाशित करणार आहोत. त्यांना सहभागी प्रमाणपत्र तर मिळेलच.
2: सर, जसं तुम्ही मागच्या वर्षी वृक्षारोपणाचा घेतला आहे, कधी रक्तदान शिबिर घेतलेलं आहे, यावर्षी असं काही शिबिर घेण्यात येत आहे?
0: आपला जो दंत चिकित्सेचा वर्धांच्या विषयीचा भाग, आम्हाला हा जो भाग आहे देगलूर, बिलोली आणि धर्माबाद तालुक्यातील ह्या सीमा भागामध्ये याविषयीचा आम्हाला करण्याचं नियोजन सुरू आहे. यामध्ये डॉक्टर दारशी यांच्याशी संवाद पण झालेला आहे आम्हाला घेण्याच्या विषयावर डेंटल कॉलेजच्या वतीने. आणि ह्या संयुक्त विद्यमाने आम्ही हा उपक्रम यावर्षी राबवण्याचं नियोजन केलेलं आहे.
2: छान. एकंदरीत बाबा तुमच्यासाठी हा उपक्रम फक्त उपक्रम नाही तर एक सामाजिक जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण करणं हा दूरदृष्टिकोनातून केलेला विचार आहे. आपण म्हणतो व्यक्ती येतो जन्मास, त्याचा प्रवास करतो आणि निघून जातो. व्यक्ती जातो, विचार जात नाही. विचार कायमस्वरूपी प्रत्येकाच्या मनात तेवत ठेवण्यासाठी कुठेतरी आपण हा उपक्रम सुरू केला असं म्हणायला हरकत नाही. आणि माझी पण अशी इच्छा राहील की बाबा तुमच्यासाठी या विषयाच्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्तीनं आपल्या भावना प्रकट करण्याची एक चांगली सुवर्ण संधी आहे उपक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा सर्वांनी या उपक्रमाच्या माध्यमातून वडिलांसंदर्भातल्या आपल्या भावना काय हे कुठेतरी बोललं पाहिजे. कारण वडील बोलत नाही, वडील बोलत नाही, वडील समजून घेतात, वडील बुजून घेतात, वडील गरजा पूर्ण करतात, वडील आपल्या पायांचे ठसे पण घरापर्यंत पोहोचू शकत नाही पण त्या ठसांच्या माध्यमातून जेव्हा लहान मुलं वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत चालण्या बोट धरून चालण्यापासून तर उडण्यापर्यंतचे पंख जे वडील देतो ते खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मी जसं म्हटलं की कुटुंबाला चालवण्यासाठी फक्त आई आणि वडील हे दोनच अशी महत्वाची चाक आहे जे कुटुंबाच्या संस्थेला घेऊन चालतात आणि दोघंही एकाच नाण्याची बाजू आहे.

0: आपण आईची बरोबरी वडिलासोबत करू शकत नाही, वडिलाची बरोबरी आईसोबत करू शकत नाही. दोघेही जण आपल्या जातल्या आयुष्यातले महत्वाची भूमिका पार पाडणारे, ते आपण म्हणतो की स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. पण स्वामी कितीही जगातला असो, कुठलाही असो, हा आई आणि वडिला दोघांशिवा पण भिकारीच राहील.
1: अगदी, कारण जीवनामध्ये दोघांचे मूल्य तेवढंच राहणार निर्वाहात सत्य आहे.
0: तर या उपक्रमाच्या माध्यमातून आपली रजा घेण्यापूर्वी आपण काय सांगणार सगळ्यांना सर, म्हणजे हा ग्रामीण भाग आहे, शहरी भाग नाही, सर्वांसाठी आहे, नांदेड जिल्ह्यातल्या लोकांसाठी.
1: मी तर हा एवढंच म्हणेन की आई जीवनामध्ये खूप महत्वपूर्ण आहे निश्चितच, पण वडीलही त्यापेक्षा काहीच कमी नाहीत, एवढाच माझा संदेश असेल. आणि जीवनामध्ये दोनच व्यक्ती अशा आहेत, आई आणि वडील, तसं मी गुरु पण म्हणतोय. तो
0: नाही, तुम्ही उल्लेख पण केलाय की घरच्या सगळ्यात पहिले गुरु कोण आहे, आई,
1: आईच आहे. हा, तर आई आणि वडील हे दोन असे व्यक्ती आहेत की ह्या दोन व्यक्तींमध्ये ते आपल्या ईर्ष्या करत नाहीत,
0: आणि भेदभाव करत नाही, लहान मोठं करत,
1: आणि त्यांनी आपल्यापेक्षाही मोठं व्हावं असं वाटतं.
0: जगात पूर्ण विश्वामध्ये

0: गुरु कोण आहे? आई.
1: आईच आहे. हा, तर आई आणि वडील हे दोन असे व्यक्ती आहेत की ह्या दोन व्यक्तींमध्ये ते आपल्या ईर्ष्या करत नाहीत
0: आणि भेदभाव करत
1: नाही,
0: लहान मोठं करत
1: नाही, आणि त्यांनी आपल्यापेक्षाही मोठं व्हावं असं वाटतं.
0: जगात पूर्ण विश्वामध्ये हे दोन व्यक्ती असे की ज्यांना असं वाटतं की माझे मुलं मोठे व्हायला पाहिजे
1: आणि मला जो झालेला त्रास त्यांना होऊ नये. अजून एक मोठं तर व्हावंच वाटतं, पण अजून एक खूप मोठा
0: आपण जो त्रास भोगलाय
1: तो माझ्या लेखनाला येऊ नये असं वाटतं.
0: वा छान. म्हणजे सर, एकंदरीत आपण असं म्हणतो की आई वडिलांच्या मनातील भावना आपण आपल्या शब्दात व्यक्त करू शकत नाही. फक्त भावना व्यक्त करण्यापर्यंत आई वडील नसावे.
1: अगदी.
0: भावना व्यक्त करण्यासाठी आई वडील नसावे, ते हयातीत आहेत. तोपर्यंत तरी आपल्या मनातून त्यांना जे होईल, जे पाहिजे, ते तिथपर्यंत जावं, त्यांच्या मनापर्यंत पोहोचावं, या पद्धतीचं जर आपण आचरण ठेवलं, संस्कार घडविले आपल्या मुलांमध्ये, कारण येणारी पिढी ही आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी देणं लागतं, हे संस्कार ती गोष्ट आहे. आणि ते प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना शिकवणे आज काळाची गरज झालेली आहे. बाबा, तुमच्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून गोविंद मुडकर दादा, तुम्ही हा उपक्रम आयुष्यभर नाही तर येणाऱ्या दशकाने दशकं चालवत राहो, ही सदिच्छा आज या संवादाच्या माध्यमातून. आणि जसं तुम्ही सांगितलं की ग्रामीण नाही, शहरी नाही, तर प्रत्येक कुटुंबातली ही महत्वाची गोष्ट आहे, महत्वाची बाब आहे, महत्वाचा विषय आहे. तर या विषयाच्या अनुषंगाने रजा घेण्यापूर्वी सर्वांसाठी काय सांगणार?
1: कणाकणांनी दीप जळतसे उजळीत तेजोधन, जगाशी द्याया शीतल लेपन, झिजते हे चंदन. ते ग्रामीण नाही, शहरी नाही, तालुका नाही, जिल्हा नाही, तर सर्वत्र सगळ्यांचंच प्रेम सारखं असतं. कितीही श्रीमंत व्यक्ती असू द्या किंवा गरीब व्यक्ती असू द्या, वडिलांचं प्रेम गरीबाचं वेगळं आणि श्रीमंतांचं वेगळं नसतं. फक्त व्यक्त करण्याची बाब वेगळी असू शकते, सुविधा देण्याची बाब वेगळी असू शकते. म्हणून आईला जसं आपण जपतो तसं वडिलांना पण जपलं पाहिजे. आणि आई आणि वडील हे कुटुंब संस्थेतले खूप मोठे आधारस्तंभ आहे. आणि ज्यांना वार्धक्यामध्ये आपल्या आई वडिलांना जपता आलं, जग जिंकलं. आणि या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून, ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली की मी माझ्या आई आणि वडिलांना वार्धक्यामध्ये जपलं पाहिजे, ही जर भावना निर्माण झाली तर या कार्यक्रमाचा, उपक्रमाचा आणि या मुलाखतीचा फलश्रुती समजेन, एवढीच माझी विनम्र कामना आहे. धन्यवाद.
0: अच्छा, गोविंद दादा मुंडकर, आपण आपल्या माध्यमातून हा उपक्रमाच्या अंतर्गत वेगवेगळे सामाजिक उपक्रम आणतात आणि बाबा तुमच्यासाठी या विषयाच्या अनुषंगाने नक्कीच प्रत्येक कुटुंबातील मुलांसाठी, प्रत्येक कुटुंबातील आई वडिलांसाठी जी जबाबदारी आपण दिलेली आहे समाजाचा घटक म्हणून, नक्कीच समाज याही माध्यमातून दूरदृष्टिकोनातून विचार करायला भाग पाडणारा हा विषय या सर्व संवादामधून त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करतो. आपण इथे आलात आणि इतकी छान बातचीत केली, मन मोकळ्या गप्पा केल्या, त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोतेहो, आताच आपण बाबा तुमच्यासाठी याविषयी गोविंद मुंडकर यांची राहुल अत्राम यांनी घेतलेली मुलाखत ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतशिल्प. गीतशिल्प या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. लग्नसराईचे दिवस असोत किंवा दैनंदिन आयुष्याचा एखादा साधा सुद्धा दिवस, भारतीय स्त्रीच्या शृंगारात एक असा अलंकार आहे ज्याशिवाय तिचा साज अपुरा वाटतो. सुवासिनीच्या सौभाग्याचे, आनंदाचे आणि स्त्री सौंदर्याचे जणू ते एक मोहक प्रतीकच आहे. हा अलंकार म्हणजेच बांगड्या. काचेच्या रंगीबिरंगी बांगड्या असोत किंवा लाखेच्या सोन्याच्या, त्याच्या खणखणी नादात आनंद, उत्साह आणि प्रेमाच्या असंख्य भावना दडलेल्या असतात. पूर्वी गावोगावी फिरून महिलांच्या हातात बांगड्या भरणाऱ्या कारागिराला कासर असे म्हणत. आजही बांगड्यांच्या दुकानात गेल्यावर विविध रंग, आकार आणि नक्षी पाहून कोणत्या घ्याव्यात आणि कोणत्या सोडाव्यात असा मोह प्रत्येक स्त्रीला होतो. बांगड्याच्या या खणखणीत नादाने आपल्या चित्रपटसृष्टीतील गीतकार आणि संगीतकारांनाही भुरळ घातली आहे. अशाच बांगड्यांच्या नादाला शब्द आणि स्वरांची सुंदर साथ लाभलेली एक गीत आता आपण ऐकूयात. कार्यक्रमात सुरुवातीला सोनू निगम आणि बेला साळुंके यांच्या स्वरातील आनंद बक्षी.

यांची रचना. आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केला आहे आजमाईश या चित्रपटासाठी.

0: आई एम हियर.
1: ताई तुला नाही झाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
0: तुझं डोकं चार्ज कर.
2: असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
0: पाहिलंस
1: बाबा, थांबा मी पे करतो.
2: नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
0: बुद्धू सुधर जरा.
2: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. RBI सांगते
3: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट. 90च्या दशकापर्यंत बालपण अनुभवलेल्या अनेकांच्या मनात काही चित्रपट गीतांनी कायमच घर केलं आहे. त्यापैकी एक गीत म्हणजे मेरे हातों में नौ नौ चुडियां आहे. शाळेच्या स्नेहसंमेलनात किंवा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये या गीतांवर सादर झालेली नृत्य आजही अनेकांच्या स्मरणात ताजी आहेत. या गीताला लाभलेलं मधुर संगीत, मोहक शब्द आणि त्याहूनही अधिक लक्ष वेधून घेणारं म्हणजे रुपरी पडद्यावर आपल्या अप्रतिम अभिनयाने आणि मनमोहक नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री श्रीदेवी. त्यांच्या देखण्या सादरीकरणामुळे हे गीत आजही तितक्याच आवडीने ऐकलं आणि पाहिलं जातं. आठवणीच्या त्या सुंदर वाटेवर पुन्हा एकदा ऐकूया चांदनी या चित्रपटातील गीत. लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत शिवहरी यांचं.

जोपर्यंत आपल्या साजशृंगाराचं कौतुक होत नाही तोपर्यंत मनाला खरं समाधान मिळत नाही. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीसाठी आपण हा साज केलेला असतो त्याच व्यक्तीच्या तोंडून कौतुकाचे दोन शब्द ऐकण्याची ओढ मनात असते. त्या दोन शब्दाचं साऱ्या शृंगाराच सार्थक लपलेलं असतं. खरं आहे ना? तर चला मग ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील सावंतकुमार यांची गीतरचना. महेश किशोर यांनी संगीतबद्ध केलं आहे सनम बेवफा या चित्रपटासाठी.

भारतीय सांस्कृतिक बांगड्यांना केवळ अलंकार म्हणून नव्हे तर सौभाग्य, मंगल आणि स्त्री सौंदर्याचे प्रतीक म्हणून मानाचे स्थान आहे. लग्न समारंभातील अनेक विधींमध्ये बांगड्या भरण्याचा सोहळा आजही तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो. हिरव्या बांगड्यांचा साज चढवताना प्रत्येक सुहासिनीच्या मनात आनंदाच्या आणि नव्या आयुष्याच्या शुभेच्छा दडलेल्या असतात. काळ बदलला, फॅशन बदलली आणि त्याचबरोबर बांगड्यांचे रूपही बदलले आहे. आज प्लॅस्टिकच्या धातू, मोती, खडे, सोने आणि हिऱ्यांनी जडलेल्या अशा असंख्य प्रकारच्या बांगड्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र बांगड्यांविषयीचं स्त्री मनातील आकर्षण आजही तितकंच कायम आहे. तर श्रोतेहो, ऐकूयात उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातील सुधाकर कदम यांची गीतरचना. ये हे जलवा या चित्रपटासाठी संगीतबद्ध केलं आहे हिमेश रेशमिया यांनी.

बांगड्या आणि स्त्रीमन यांचं नातं अतूट आहे. भारतीय संस्कृतीत लाखेच्या बांगड्यांना विशेष स्थान आहे. या बांगड्या तयार करणाऱ्या कुशल कारागिरांची परंपरा आज हळूहळू दुर्मिळ होत चालली आहे. बालपणी आईच्या हातातील काचेच्या बांगड्यांची किणकिण, कधी रागवतानाही त्या फुटून तिच्याच हाताला झालेली किरकोळ जखम, अशा अनेक आठवणी आजही मनात जिवंत आहेत. बदलत्या काळात अनेक गोष्टी बदलल्या, पण बांगड्यांचं सौंदर्य आणि त्याचं आकर्षण मात्र अजूनही तसंच आहे. लग्नसराई असो, सण उत्सव असो किंवा एखादा खास प्रसंग, साडीला किंवा पोशाखाला साजेशा काचेच्या, लाखेच्या, सोन्याच्या किंवा मोत्यांच्या, धातूच्या किंवा आधुनिक बांगड्या हातात सजल्या की स्त्री सौंदर्याला एक वेगळीच झळाली प्राप्त होते. त्या बांगड्यांची मधुर किनकिन मनालाही आनंदाची चाहूल देऊन जाते. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरातील जावेद अख्तर यांची रचना. जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलं आहे यस बॉस या चित्रपटासाठी.

या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम गीतशिल्प आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भूमी या पुस्तकाचे क्रमशः अभिवाचनाचा भाग 36.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
2: रोहिणीच्या नवऱ्याला बरं वाटत नव्हतं. हार्टचं ऑपरेशन करायचं होतं. ती पैसा जमवत होती. डॉक्टर मित्रांनी मैथिलीला रघुनंदन वेचलेकरांचं नाव

सांगितलं. ते अशा कामाकरताच मदत करत होते. ठराविक मुदतीत पैसे परत करण्याची तेवढी अट होती त्यांची. डॉक्टर मित्रांची ओळख होती, ते तसं पत्रही देणार होते. वांद्र्याला रघुनंदनचा प्रशस्त फ्लॅट होता. त्यांनी सकाळची वेळ दिली होती त्याप्रमाणे रोहिणी आणि बीनाबरोबर मैथिलीही गेली. फ्लॅट तसा चांगला पण सजवण्याचा वगैरे काही सोस न करता ठेवलेला. प्रथम कुणी येऊन मग गायब होणं, ताटकळत बसवणं असे काही सोपस्कार नव्हते. माणूस समोरच होता. रघुनंदन असं विचारताच ते म्हणाले, मीच आहे, बोला. मैथिलीनं डॉक्टर मित्रांचं पत्र दिलं. ते वाचून ते म्हणाले, रोहिणी मी रोहिणी मायदेव. मग रोहिणीनं सांगितली तिची निकड. ऑपरेशन हाच पर्याय अखेरचा, रोहिणी सांगत होती. समोरचा माणूस ते लक्षपूर्वक ऐकत होता. जसं ते ऐकावं याकरताच तो इथं बसला होता. बाहेर पाऊस सुरू झाला, पहिला मान्सूनचा पाऊस. उकडत होतच, या आठवड्यात यायचाच होता तो हा पाऊस. हवेत गारसा शिडकावा आला, प्रसन्न हवासा. बसल्या जागी तो पाऊस दिसत होता खिडकी बाहेर, विरळ पातळ पडद्यासारख्या धारा. मग हळूहळू वाऱ्यानं हेलकावून इतस्तत झालेल्या, मग हळूहळू एका अवकाशात जणू न मावणाऱ्या तुफानासारखा तो पाऊस अगदी सैरावेराच झाला. मग तोही आवेग ओसरून फक्त कोसळत राहिलेला. ती चौघेही जण तो पाऊस पाहत होते, अनुभवत होते. क्षणमात्र रोहिणीच्या नवऱ्याचं आजारपण, त्याचं गंभीर स्वरूप, पैशांची निकड सारं बाजूला पडलं. चालू होतं ते बोलणंही थांबलं. पावसाच्या या धारातूनच मैथिलीला ऐकू आलं, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. धारांच्या वाऱ्याच्या सगळ्या एकजीव ओल्या रसायनातून तेच जणू शब्द. फक्त हेच दोन पर्याय आहेत, जगणं किंवा मरणं, असणं किंवा संपून जाणं. हॅम्लेटला याचं उत्तर सापडलं. संपूनच जायचं असेल तर मुळात जगायचंही कशाला? या दोन पर्यायामध्ये काहीतरी आहे नक्कीच, हे हॅम्लेटलाही नसेल सापडलं. सापडावं असं मात्र वाटलं असेल. काय असेल ते, कसं असेल? विलक्षण जीवघेण्या घुसमटीनंतर पडलेल्या या पावसासारखं. या पावसाचीच किती रूपं. त्या ओल्या चिप्प स्टेशनावर मिलिंदला भेटायला लावणारा अनोखा पाऊस, जणू धूतच कुणी. आणि शेवटली भेट, तीही होऊ न देणारा, जसा काही वैरीच. मैत्रीच्या डोळ्यात पाणी चाललं. किती हवे आहेत? रघुनंदननं जेव्हा विचारलं तेव्हा मैथिली भानावर आली. रोहिणीनं सांगितलं, मी अर्धे पैसे परत घेतो, तेही दोन वर्षात. दिले तर पूर्णही, पण अर्धे म्हणजे मस्टच, नंतर बाकीची सोयीनं. दॅट इज द ओनली कंडिशन. त्यांनी रोहिणीला फॉर्म दिला भरायला. सिक्युरिटी कॉलममध्ये अमुक ठिकाणचे राहणारे, त्याबद्दलचा दाखला आणि स्वतःच्या प्रॉपर्टीबद्दलच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती फॉर्मला जोडायच्या होत्या. फॉर्मची झेरॉक्स स्वतःजवळ ठेवून ओरिजिनल त्यांना द्यायची. दोन जबाबदार व्यक्तींच्या सह्या हव्या होत्या. यात प्रॉपर्टी संबंधीचा कॉलम आहे, पण कुणाची अशी काही प्रॉपर्टी नसेल तर? मैथिलीनं विचारलं. रघुनंदन हसले. ते चालतं हो, आम्ही आमच्याकडून काळजी घेतो. शेवटी माणसाला जगवणं हाच तर पर्याय आहे. आतून कॉफी आली, आलं टाकलेली. पावसाळी हवेत घसा शेकत गेला. आतून आवाज आला, स्पष्ट खणखणीत उच्चारात कोणी म्हणत होतं, आका.

ती कोण म्हणतय? मैथिलीनं विचारलं. माझे वडील. उच्चार किती अस्खलित आहेत. येस, अँड ही इज 90+. त्या उठल्या. पाऊस किंचितसा कमी होता. बाहेर ऑटो मिळेल तुम्हाला, रघुनंदन म्हणाले. आत्या, आम्हाला माझ्याकरता काही पैसे ठेवले आहेत ना ग? मैथिलीनं आत्याला विचारलं. हो आहेत ना, फार नाहीत, पण आतापर्यंत त्याचे काही वाढले असतीलच. तुला हवे आहेत का कशाला? मैथिलीनं विचारलं. मला कशाला लागणार, तुझ्याकरताच तर आहेत ते.

0: हात लावला नाही त्याला इतक्या वर्षात. तुझ्या लग्नापर्यंत मिळावेत असे व्याजानं लावलेत. काही नाही तर एखादा दागिना तरी. तुला हवे असतील तर प्रथम तुझाच अधिकार आहे त्यावर आत्या, पण तुला नको असतील तर मी थोडे रोहिणीला देईन म्हणते.
1: रोहिणीला? पण तुमचं काम तर झालं ना?
0: पूर्णपणे नाही, पैसा तर लागतोच.
1: कुठून कुठून जमा करते ती?
0: ते पैसे खर्च करावेत असं वाटतच नाही ग मैथिली.
1: काही नाहीतर तुझ्या बांगड्या आणि मंगळसूत्र तरी.
0: माझ्या लग्नाकरता तुला एकही पैसा लागू देणार नाही मी आत्या,
1: मैथिली म्हणाली.
0: आत्या काही बोलली नाही.
1: मैथिलीनं कॅश नेऊन दिली रोहिणीला,
0: 3,000.
1: जेवढे लागणार होते त्या तुलनेत हे कमीच होते,
0: खूपच कमी होते.
1: तू कशाला दिलेस मैथिली? ती भरून येऊन म्हणाली.
0: देऊ शकले हे महत्वाचं, नसतेच देता येत तर?
1: रघुनंदनसारखे तुमच्यासारखे लोक असतात ना, म्हणून एक बॅलन्स राहतो असं वाटतं मैथिली.
0: नाही तर?
1: दांडेकर साहेबांनी पैसे तर नाहीच, पण फॉर्मवर सही सुद्धा केले नाही.
0: चक्क नाही म्हणाले.
1: त्यांनाही मागितले होतेस पैसे?
0: मैथिलीनं विचारलं.
1: हो ग, नकार घेऊन परतले. तो सुद्धा तोंडावर फेकून मारावा असा.
0: मैथिली निघाली तेव्हा रोहिणी म्हणाली, पण तुझे पैसे परत करीनच मी मैथिली.
1: माझं काही नाही ग, पण तुला त्यांचे रघुनंदनचेच पैसे परत करता आले पाहिजेत,
0: पूर्णच. नाहीच जमले तर अर्धे तरी, मैथिलीला वाटलं.
2: श्रोते हो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोतेहो, आताच आपण आशा बघे लिखित भूमी या पुस्तकाचे क्रमशः अभिवाचनाचा भाग 36 ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. लोकसंगीत या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अशोक शिंदे आणि सहकार्यांनी गायलेली वनीकरण पोवाडा.

0: आहे शिअर
1: नव्हे
0: नव्हे. आपण जे इमारती बांधण्यासाठी वापरतो, आपण जे मंडप साठी वापरतो,

श्रोतेहो, आताचा पण लोकसंगीत या कार्यक्रमात अशोक शिंदे आणि सहकारी यांनी गायलेला वणीकरण पोवाडा ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश। या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत।
1: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
2: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10:00 ते 11:00 या वेळेमध्ये
1: कार्यक्रम फोन फरमाइश।

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश।
1: तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त।
0: या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत।
2: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
3: मला जाऊ द्यान घरी।
4: श्रोतो फोन फरमाइश, आता आपण ऐकू शकाल।

0: 76 12 52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा. कार्यक्रम फोन फरमाइश.
1: श्रोतो फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये
0: कार्यक्रम फोन फरमाइश.
2: मनाला शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध. ऐका भक्ती संगीत, भक्ती रसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर. मन प्रसन्न करा, भक्तीत रंगून जा. भक्ती संगीत आपल्या श्रद्धेचा स्वर.

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत NCERT चा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्रव्यवहारावर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

आपली आवड हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना किरण टाकळेचा नमस्कार. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपल्या मनपसंत गीत ऐकण्यासाठी असंख्य श्रोत्यांनी पत्राद्वारे आणि मेलद्वारे आपली आवड कळविली आहे. त्यातील निवडक श्रोत्यांच्या आवडीचे गीत आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात शंकर महादेवन, निहिरा जोशी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील प्रवीण दवणे यांची रचना. जितेंद्र कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलं आहे आम्ही सात पुते या चित्रपटासाठी. आणि या गीतास आपली आवड कळविणारे श्रोते आहेत हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी, सायरा बानू शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकिर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा, समीर, सानिया, शकील पठाण, बिस्मिल्ला बी शेख आणि समस्त शेख परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. यानंतरचं पत्र आलं आहे तालुका बिलोली जिल्हा नांदेड इथून चांदनी आयुब सय्यद, अमन सय्यद आणि समस्त सय्यद परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. यानंतरचं पत्र आलं आहे अर्धापूर तालुका येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशीष, पृथ्वीराज, कुमारी सानवी, भुजंगराव शिंदे, भाऊसाहेब हिवराळे, किशन आणि समस्त जोशी परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे.

यानंतर आपल्याकडे पत्र आलं आहे महादेव घाट अमलेश्वर येथून डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथिलेश ठाकूर, तारनी ठाकूर, सूरज, सुजला, ज्योती, रेयांश आणि समस्त ठाकूर परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. यानंतरचं पत्र आलं आहे ज्ञानेश्वरनगर परभणी येथून सुजाता रुगले, संजय रुगले, ज्योती, विनोद, वेदांत, श्रुती, श्रेया आणि समस्त रुगले परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. तर श्रोते ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं आम्ही सातपुते या चित्रपटातील गीत.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा पोडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील विठ्ठल वाघ यांची रचना. अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलं आहे अरे संसार संसार या चित्रपटासाठी आणि या गीतास आपली आवड कळविणारे श्रोते आहेत जांभरुण तालुका अर्धापूर येथून जळवाजी सोनटक्के सो शोभाबाई सोनटक्के चिरंजीव कुलदीप सोनटक्के शिवांश सोनटक्के गणेश सोनटक्के आणि समस्त सोनटक्के परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. यानंतरचं पत्र आलं आहे वेणी

तालुका महागाव जिल्हा यवतमाळ इथून नारायण आबाजी पुंडे, सोनबाराव पुंडे, हर्षदराव पुंडे आणि समस्त पुंडे परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. यानंतरचं पत्र आलं आहे मुक्काम पोस्ट वारंगा फाटा जिल्हा हिंगोली येथून पांडुरंग मोरे, अश्विनी मोरे, वैष्णवी मोरे, पुंडलिक मोरे आणि समस्त मोरे परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. यानंतरचं पत्र आलं आहे नमस्कार चौक नांदेड येथून इंदुमती थोरात, दीपक थोरात, जयश्री थोरात आणि समस्त थोरात परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. तर श्रोते हो ऐकूयात अनुराधा पोडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील अरे संसार संसार या चित्रपटातील गीत.

श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरात जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलं आहे बंदीवान मी या संसारी या चित्रपटासाठी. आणि या गीतास आपली आवड कळविणारे श्रोते आहेत दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन आणि समस्त जैन परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. यानंतरचं पत्र आलं आहे तिरुपती नगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन आणि समस्त जैन परिवार यांच्याकडून. यानंतरचं पत्र आलं आहे जिल्हा बीड येथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना व गबरू पैलवान थोरात आणि समस्त थोरात परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. यानंतरचं पत्र आलं आहे चांडूर बिश्वा तालुका नांदुरा येथून जिल्हा बुलढाणा नारायण भाऊ खडसे, रक्षाताई खडसे, ललिता, संजना खडसे, गणेश, कार्तिक खडसे, मालती चौधरी, स्वाती प्रयाग चौधरी, कुमारी देवी चौधरी आणि समस्त चौधरी परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. यानंतरचं पत्र आलं आहे वरुड तालुका जावळा येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखेडे आणि समस्त सरकटे परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. तर श्रोतेहो, ऐकूयात आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील मी बंदिवान मी या संसारी या चित्रपटातील गीत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात वैशाली सामंत, सुदेश भोसले यांच्या स्वरातील प्रवीण दवणे यांची गीतरचना. अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलं आहे चल लवकर या चित्रपटासाठी, आणि या गीतास आपली आवड कळविणारे श्रोते आहेत छत्रपती शाहूनगर हिंगोली येथून रामचंद्र इंगोले, सिद्धांत टिंकू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले आणि समस्त इंगोले परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. यानंतरचं पत्र आलं आहे अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली येथून दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित सोनू मोनू ठोके.

आणि समस्त ठोके परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. यानंतरचं पत्र आलं आहे नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णा येथून. शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, शुभम बालाजी बोबडे, सुवर्णा वेणुताई, वैष्णवी बोबडे, नावकीकर मारुतराव भुसारे आणि समस्त बोबडे परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. यानंतरचं पत्र आलं आहे पांगरा येथून, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली येथून. सुनील जबडे, आर डी इंगोले, देव किशन इंगोले, चांदू बलखंडे आणि समस्त बलखंडे परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. यानंतरचं पत्र आलं आहे मुक्काम पोस्ट बोरी खुर्द, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना येथून. श्री सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, साक्षीताई राजे जाधव, सौ जग्गूताई राजे जाधव, चिरंजीव संचित वायाळ, चिरंजीव प्रथमेश देशमुख, सोहम प्रणाली सानवी आणि समस्त देशमुख आणि वायाळ परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. यानंतरचं पत्र आलं आहे बाबानगर नांदेड येथून. लता वाठोरे, नागेश वाठोरे आणि समस्त वाठोरे परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. यानंतरचं पत्र आलं आहे गोकुळनगर नांदेड येथून. बालाजी राठोड, मीनाक्षी राठोड, ऋतुजा ऋतुराज, पूजा रिंकू पिंकू आणि टिक्कू आणि समस्त राठोड परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. यानंतरचं पत्र आलं आहे तालुका हदगाव येथून. लता निळे, तनुश्री निळे, बालाजी निळे आणि समस्त निळे परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. यानंतरचं पत्र आहे नमस्कार चौक नांदेड येथून. इंदुमती थोरात, दीपक थोरात, जयश्री थोरात आणि समस्त थोरात परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. यानंतरचं पत्र आलं आहे वंदनानगर इंदोर येथून. राम लक्ष्मण भरत, शत्रुघ्न खर्चे, ललिता नारायण खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, संजना परी खर्चे, मालती स्वाती प्रयाग आणि समस्त खर्चे परिवार यांच्याकडून या गीतास पसंती कळविली आहे. तर श्रोतेहो ऐकूयात वैशाली सामंत आणि सुदेश भोसले यांच्या स्वरातील चल लवकर या चित्रपटातील गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला श्रोत्यांच्या पत्रव्यवहारावर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपली आवड आम्ही इथेच समाप्त करीत आहोत.

हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपली आवड कळविण्यासाठी आमचा पत्ता आहे, कार्यक्रम आपली आवड, द्वारा कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी केंद्र, वसरणी, नांदेड.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला श्रोत्यांच्या पत्रव्यवहारावर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपली आवड आम्ही इथेच समाप्त करीत आहोत.

हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपली आवड कळविण्यासाठी आमचा पत्ता आहे, कार्यक्रम आपली आवड, द्वारा कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी केंद्र, वसरणी, नांदेड.

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे वनिता मंडळ हे कार्यक्रम आणि दुपारी 1 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. स्वागत करते मी तुमचीच मैत्रीण राखी पाटील. मैत्रिणींनो, बघता बघता अर्धा जुलै महिना संपला देखील. प्रत्येक ऋतू, येणारे महिने आणि सण उत्सव आपल्या आनंदात भर घालतात. आषाढ महिना म्हणजे निसर्गाच्या मनात उमटलेली हिरवी स्वप्नच जणू. उन्हाळ्याच्या तळपत्या झळा मागे पडतात आणि काळे भोर ढग आकाशात दाटू लागतात. पावसाच्या सरी आणि मातीचा दरवळ मनाला नव्या आशेचा सुगंध देऊन जातो. सगळीकडे कशी लगबग सुरू होते बघा. घरात पदार्थांची वेगळीच लिस्ट तयार होते. बाजार हिरव्यागार भाज्यांनी फुलू लागतो. निसर्ग आपलं पावसाचं रूप दाखवतो तर इकडे शेतकरी शेतीच्या कामांना लागतो. पावसाच्या धारा आपल्याला जुन्या नव्या आठवणीत घेऊन जातात. पावसाच्या प्रत्येक थेंबात कष्ट, आशा आणि समृद्धीची चाहूल दडलेली असते. ही सगळी जादू असते आषाढ महिन्याची. बैलांच्या टापांचा आवाज आणि शेतात सुरू झालेली पेरणी हे ग्रामीण जीवनाचं सुंदर चित्र उभं करते बघा. मैत्रिणींनो, आषाढ भक्तीचा महिना. या काळात लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग म्हणत विठुरायाच्या भेटीसाठी निघतात. भक्ती, समता, प्रेम, सेवाभाव याचा संदेश देणारी वारी आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अमूल्य ठेवाच. पावसाच्या सरींनी धुतलेली झाडांची पानं, मोरांचा नृत्याविष्कार, धुक्याने वेढलेले डोंगर, हे सारं आषाढाचं सौंदर्य मनाला भरवून टाकतं बघा. आणि लेखकाच्या लेखणीलाही नवी दिशा मिळते. चला, आषाढावर इतकं छान बोललोय, ऐकूया छानसं गीत.

0: मैत्रिणींनो, मुक्ता या चित्रपटातील हे सुंदरसं गीत आपण ऐकलं. आता वळूया आपल्या मालिकेकडे. आरोग्य संवाद ही एक महत्वपूर्ण मालिका. आरोग्याशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन आपण मिळवत असतो. आजचा विषय देखील खूप महत्वाचा. आपलं मन बघा कसं चंचल असतं. आपल्यासोबत दुसऱ्यांचं मन बोलून वागून जर जिंकता आलं तर त्यापेक्षा मोठा आनंद कोणता मिळणार. मैत्रिणींनो, विषय घेतला आहे मन जिंका जग जिंका, आणि याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अर्चना नासरे यांच्याकडून. ऐकूया ही मुलाखत.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या आरोग्य संवाद या मालिकेमध्ये अतिशय सुंदर विषय घेऊन आलोय आणि त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत मन जिंका जग जिंका. मैत्रिणींनो, जीवन जगताना आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो पण आपल्या मनाचाच विचार कधी करत नाही. आणि खरं तर आपल्या आयुष्यातलं यश अपयश हे ठरत असतं ते आपल्या मनातूनच. कारण मनात तुम्ही एखादी गोष्ट पक्की ठरवली की ती प्रत्यक्षात नक्कीच आणता येते. आपल्याला यशाकडे वाटचाल करायची असेल तर आपल्याला आपल्या मनाला जिंकणं, त्यात त्या गोष्टी पक्क्या करणं हे महत्वाचं असतं. तर आज याच छानशा विषयावर अधिक माहिती जाणून घेऊया अर्चना नासरे यांच्याकडून. तर अर्चना नासरे, आपलं या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांशी संवाद साधण्याची मला संधी दिल्याबद्दल.
1: अर्चना ताई, आजचा जो आपला विषय आहे मन जिंका जग जिंका, हा खरंच खूप छान विषय आहे. कारण आपल्या स्वतःच्या मनावर जर आपण प्रेम करू तरच स्वतःसाठी इतरांसाठी काही चांगलं करू शकू. कारण आपण आनंदी असू तर आज मन जिंका जग जिंका हा जो आपला विषय आहे याचा अर्थ नेमका काय सांगता येईल.
2: खरं तर आपण बाहेर जी परिस्थिती आपण हाताळतो ती परिस्थिती जेव्हा हाताळत असतो तेव्हा आपलं मन कसं त्या परिस्थितीला बघतो, त्या परिस्थितीला कसं समोर जातो. कारण मन हे आपल्या जीवनाचं संचालन करणारं केंद्र आहे. आपण काय विचार करतो, आपण कसे अनुभव करतो आणि मग त्या अनुभवानुसार आपण कसं वागतो याप्रमाणे आपल्या मनाची भूमिका होत असते. बाहेर जी परिस्थिती आहे ती नेमकी आपल्या नियंत्रणात नसते पण त्या परिस्थितीवर आपल्याला कशी मात करायची आहे हे कोण ठरवतं, तर हे मन ठरवतं. आणि म्हणूनच म्हटलं जातं की मन सुदृढ असेल तर आपण त्या मनाच्या सुदृढतेनुसार बाहेर

0: ची परिस्थिती हँडल करू शकतो, बाहेरच्या परिस्थितीवरती मात करू शकतो.
1: अगदी बरोबर. म्हणजे आपल्या स्वतःच्या यशामागे मनाचा खूप मोठा हात असतो हे मात्र नक्की खरं आहे.
0: कारण मनावर प्रभुत्व जर मिळवलं तर आपल्या जीवनावरती आपण प्रभुत्व मिळवू शकतो.
1: खरंच आहे. पण बरेचदा काय होतं ना की आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतो, काय घालावं त्याचा विचार करतो, आपल्याला काय हवं आहे याचा विचार करतो, पण आपल्या मनाला काय हवं आहे नेमकं याचाच विचार आपण कधी करत नाही.
0: अगदी हो
1: ना. तर नेमकं मन म्हणजे काय सांगता येईल अर्चना ताई, आणि ते जिंकणं म्हणजे नेमकं काय?
0: बघा, आपण मोबाईल वापरतो, मोबाईल वापरतो तो झाला हार्डवेअर, आणि त्याच्यामध्ये जे ऍप्स काम करतात तो म्हणजे सॉफ्टवेअर. सेम तसंच आपल्या शरीराबद्दल, आपलं शरीर म्हणजे हार्डवेअर आहे. मग या शरीराला कोण चालवतं? तर या शरीराला चालवतं मन. मन म्हणजे आपल्या शरीराचं सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअर जर आपण अपडेट नाही केलं तर आपला मोबाईल हँग होतो. तसंच असतं मनाचं. जर आपण मनाला अपडेट केलं तर आपण परिस्थिती, कारण परिस्थिती ही बदलत असते, काळानुसार बदलते. आधी जशा सवयी होत्या, आधी जसं वागणूक होती, आता ती बदललेली आहे, कारण आता डिजिटल युग आलेलं आहे. मग आपण आपल्या मनाला अपडेट केलाय का, या सॉफ्टवेअरला अपडेट केलं का? तर मन म्हणजे आपलं सॉफ्टवेअर, त्या सॉफ्टवेअरनुसार आपलं जीवन हे चालत असतं. आपल्या शरीराची हालचाल होत असते, आपल्या विचारांची हालचाल होत असते. तर मन जर आपलं शांत असेल तर आपण निर्णय योग्य घेऊ शकतो, आणि जर ते अस्थिर असेल तर मात्र छोट्या छोट्या समस्यांमध्ये सुद्धा आपल्याला त्रास व्हायला लागतो. त्याला कसं हँडल करायचं, त्या समस्यांना कसं ओव्हरकम करायचं हे सुद्धा आपल्याला कठीण होतं. आणि परिस्थितीकडे आपण कुठल्या दृष्टीने बघतो हे आपल्या मनावर अवलंबून असतं. म्हणून मनाला अपडेट करत राहणं हे खूप जरुरी आहे.
1: खरंच. तसंच अर्चनाताई, आता तुम्ही म्हणाले की मनाला अपडेट करत राहणं हे खूप गरजेचं आहे, तर मन जिंकण्यासाठी म्हणजे अपडेट करण्यासाठी आपलं मन कुठली कौशल्य असू शकतात यासाठी, आपलं मन जिंकण्यासाठी स्वतःच?
0: अगदी बरोबर. तर बघा, आपल्या भावना असतात, त्या भावनांवर जर आपण नियंत्रण ठेवायला लागलो तर आपण आपल्या मनाला जिंकू शकतो. मनावरती नियंत्रण कसा ठेवायचा? जर आपण प्रेझेंट मोमेंट म्हणजे अगदी या क्षणाला राहिलो तर आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो. समजा आत्ता आपल्याला एखादं कुणीतरी बोललं, कुणीतरी एखादी चापट मारली, तर आपण लगेच भावना व्यक्त करतो की आपल्याला राग येणं, कारण ती तर कुणीतरी मारलेलं आहे आपल्याला. पण ते जर आपण घेऊन बसलो, त्याचा विचार वारंवार करत बसलो, तर ते दुःख आपण कितीतरी दिवस आपण बाळगू शकू. पण जर आपण त्या भावनांवर नियंत्रण आणलं की ठीक आहे, परिस्थिती आली माझ्यासोबत, पण आता मला काय करायचंय किंवा यातनं मला काय शिकायचंय, हे झालं भावनांवर नियंत्रण ठेवणं. दुसरं म्हणजे की नकारात्मक विचार ओळखणे. आपण काय करतो की साधा चहाचा कप जरी हातात घेतला आणि तो आपण चहा पीत असलो, आणि तो चहाचा कप संपेपर्यंत कितीतरी नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात. जर आपण जागरूक असलो आणि काय सुरू आहे माझ्या मनामध्ये, हा विचार नकारात्मक आहे का हे जर आपण ओळखलं आणि त्यालाच तिथे थांब, आता मी काय विचार करते, नकारात्मक करते, ओके मला हे बदलवायचं आहे, मला याला सकारात्मकतेकडे वळवायचं आहे, तर ही जेव्हा आपण प्रक्रिया करतो तेव्हा आपण आपलं मनावरती ताबा मिळवतो, त्याला जिंकतो. त्यानंतर परिस्थितीचा स्वीकार करणे. कशीही परिस्थिती असो, बरेच जण आपण बघतोय की म्हणजे सगळं काही असतं त्यांच्याकडे, पण जे नाही त्याच्याकडे त्यांचा फोकस असतो की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. आणि जेव्हा आपण परिस्थितीचा स्वीकार करतो की ठीक आहे माझ्यासोबत असं झालंय, पण ते स्वीकारून जेव्हा आपण त्याच्यावरती काम करतो तेव्हा सुद्धा आपण आपल्या मनावरती नियंत्रण करतो.
1: बरोबर.
0: जसं की समजा एखाद्याला आपण बघतो ना की कुणाचा हात ऍक्सिडेंटमध्ये जातो, पण तो जर रडत बसला की नाही मला हात नाही, आणि त्या निगेटिव्ह परिस्थितीमध्ये तो जगला, तर तो त्याचं आयुष्य खराब करेल. पण जर तो म्हणेल की ठीक आहे मला एक हात नाही आहे, पण एक हात आहे, दोन पाय आहे, डोळे आहे, तर त्याच्यानुसार मी काय करू शकतो, म्हणजे तो परिस्थितीवरती विजय मिळवणे झाले. त्यानंतर स्वतःला समजून घेणे की मी काय आहे, मी कोण आहे, मला काय करायचंय, माझी स्वप्न काय आहे. दुसऱ्यांची तुलना न करता स्वतःची, स्वतःला समजून घेऊन काहीतरी करायचं, त्याला पण आपण मन जिंकण्याची एक प्रक्रिया म्हणू. आणि त्याचबरोबर योग्य निर्णय घेणे, कारण योग्य निर्णय हा खूप जरुरी असतो. परिस्थिती वाईट आहे, चांगली आहे, त्यात तुम्ही काय निर्णय घेता. आपण म्हणतो ना की एखादी व्यक्ती एखाद्या गड्ड्यामध्ये पडली, आता तिथनं त्याला रडत बसायचंय की कोणीतरी येईल मला बाहेर काढेल, की आपल्याला स्वतः प्रयत्न करून निघण्याचा निर्णय घ्यायचा. हे जर आपण केलं तर आपण आपल्या मनावरती, मनाला जिंकू शकतो, मनावरती कंट्रोल करू शकतो.
1: खरंच खूप छान सांगितलं अर्चना ते तुम्ही, आणि मला असं वाटतं हे सगळ्यांच्याच कामाचं आहे, म्हणजे प्रत्येकाने या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यात

0: नक्की आणायला पाहिजे हो ना.
1: अगदी बरोबर.
0: तर अर्चनाताई, आयुष्य जगताना अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या मनाची स्थिती ही बदलत असते आणि त्यानुसार आपल्याला कसं वागायचं हे पण तुम्ही आता सांगितलं, तर मन मजबूत करण्यासाठी व्यवहारिक उपाय कुठले असू शकतात?
1: हा, हे अगदी बरोबर. कारण जर आपण आपल्या डेली रुटीनमध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षणाला जर आपण काही उपाय केले तर आपण आपल्या मनावरती ताबा मिळवू शकतो, मनाला जिंकू शकतो. मग त्यासाठी काय करायचं? तर तुम्ही रोज स्वतःसाठी वेळ द्या. आपण सगळ्या कामाला वेळ देतो, मुलांकडे लक्ष देतो, परिवाराकडे देतो, आपली जर जॉब असेल तिथे पण देतो, पण कधी आपण स्वतःकडे लक्ष देतो का? स्वतःला चार्ज करतो का आपण? मग काय करायचं? तर रोज सकाळी 10 मिनिट श्वासांवर लक्ष ठेवणे म्हणजे मेडिटेशन किंवा ध्यान, आणि सोबतच आपली श्वसन क्रिया कशी आहे यावरती लक्ष देणे अतिशय जरुरी आहे.
0: कारण म्हणजे आपला येणारा श्वास आणि जाणारा श्वास याच्याकडे
1: बघत राहायचं.
0: अच्छा, डोळे बंद करून.
1: डोळे बंद करून त्यामुळे काय होतं की आपली अवेअरनेस, आपली जागरूकता त्याकडे होते. आपला ब्रीदिंग पॅटर्न, जो आपला श्वास येतो जातोय, तुम्ही बघा ना, तुम्ही धावपळ करत येता हा तेव्हा तुमचा श्वास बघा कसा फुललेला असतो आणि अगदी छोटा झालेला असतो. आता हा मेसेज काय करतो, ब्रेनला जातो की ही व्यक्ती तणावामध्ये आहे. बघा तुम्ही तणावात असलं की आपला श्वास कसा खूप जोराचा होतो, खूप फास्ट ब्रीदिंग वाढतो. तर तुम्ही जर श्वासाकडे लक्ष ठेवलं तर आपोआप मन शांत व्हायला लागतं. श्वास आपला अगदी बेली ब्रीदिंग ज्याला म्हणतात, नाभीपासून जो श्वास आहे तो यायला लागतो, यालाच आपण दीर्घ श्वसन प्रक्रिया सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा जर आपण उपाय बघितला तर तो आहे कृतज्ञता. अगदी मी माझी जीवनाची सकाळ या कृतज्ञतेपासून करते, म्हणजे धन्यवादची शक्ती की आपल्याकडे काय आहे. पण जर आपल्याकडे काय आहे याकडे जर लक्ष ठेवलं आणि तो सराव केला, जीवनात जर तो सराव केला तर आपलं मन मजबूत करायला खूप काही मदत होते. आता ही कृतज्ञता करायची कशी? बरेच जण म्हणतात की माझ्याकडे गाडी नाही, घर नाही. आपल्याला श्वास मिळालेला आहे, हा श्वासाची किंमत किती आहे ही केव्हा कळेल आपल्याला? जेव्हा आयसीयू मध्ये एखादा पेशंट व्हेंटिलेटरवर असेल, त्याला ऑक्सिजन लागलेला असेल, तेव्हा त्याची किंमत कळते. पण निसर्गाने आपल्याला हा श्वास मोफत दिलेला आहे याची किंमत आपण करत नाही. पण जेव्हा आपण म्हणतो की धन्यवाद मला हा श्वास दिल्याबद्दल, या निसर्गाने आपल्याला बरंच काही दिलेलं आहे. आपले एवढे सुंदर डोळे दिलेले आहे. आज जर एखादी व्यक्ती म्हणतील की करोडो रुपये देतो, तुम्ही मला तुमचा डोळा द्या, आपण देऊ का? नाही. मग ह्या डोळ्यांची किती किंमत आहे? पण आपण त्याला कधी धन्यवाद म्हणत नाही. आपले हात, आपलं हृदय, आपली किडनी, कितीतरी अशा वस्तू आहे की जे आपण कृतज्ञता आपण त्यासाठी करू शकतो. सर्वच शरीरातले अवयव झाले, प्रत्येक क्षण तुम्हाला जेवायला मिळतंय, दोन वेळेस जेवण मिळतंय, डोक्यावरती छत आहे तुमच्या, पाणी मिळतंय. शेतकरी एवढं धान्य पिकवतो, ते आपल्यापर्यंत यायला कितीतरी प्रक्रियेमधनं जावं लागतं, पण आपल्याला ते अगदी साधं आणि सोपं मिळतं, अगदी सहज मिळतं. पण आपण कृतज्ञ राहत नाही, ती कृतज्ञता ठेवायला पाहिजे. आज मी देखील खूप कृतज्ञ आहे की या माध्यमातनं मला श्रोत्यांपर्यंत माझा आवाज जाण्याची संधी मला मिळाली. तर ही कृतज्ञता आपण अगदी प्रत्येक क्षणाला बाळगू शकतो. मी माझ्या जीवनात याचा सराव सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत की मला झोप छान दिली. कारण कितीतरी लोक असतात की जे रात्री झोपतात आणि सकाळी उठतच नाही. आपल्याला दुसरा दिवस बघायला मिळतो, तो सूर्य अगदी सतत आपल्याला ऊर्जा देत असतो. खूप गोष्टी आहेत कृतज्ञतेच्या. त्यानंतर आपल्या शरीराची काळजी घेणे, याला आपण सेल्फ लव्ह पण म्हणू. स्वतःवरती प्रेम करणे. कधी स्वतःला आपण आय लव्ह यू म्हटलंय का? म्हणायला पाहिजे. स्वतःवर प्रेम करायला पाहिजे, स्वतःसाठी सजायला पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या फंक्शनला जातो आपण सजतो, पण घरी कधी बघतो का की माझे गाल किती छान आहे, माझे डोळे किती छान आहे? तर स्वतःकडे जर आपण लक्ष दिलं तरी आपण आपलं मन मजबूत करू शकतो.
0: खरंच एक एक गोष्ट आपल्या स्वतःतली आपल्याला आवडायला
1: लागतो
0: ना. हे खूप जास्ती गरजेचं आहे की स्वतःमधल्या प्रत्येक गोष्टी आवडणं आणि आपल्या मनाला त्या चांगल्या आहेत हे भासवून देणं.
1: आणि जेव्हा हे भासवतं तेव्हा मन आनंदी होतं आणि जीवनाचा शेवटचा जो काही एम आहे तो आहे आपल्याला आनंद, खुश राहणे हाच आहे. त्यानंतर आपल्या मनाशी संवाद करणे, स्वतःशीच बोलणे, त्याला आपण अफर्मेशन सुद्धा म्हणू शकतो की मी खूप छान आहे, मी खूप आनंदी आहे, मी खूप हेल्दी आहे, माझ्यासोबत सगळं छान होत आहे, अशा गोष्टी मनाला वारंवार बोलणे. कारण जेव्हा आपण वारंवार त्या गोष्टी बोलतो तेव्हा आपले न्यूरॉन्स प्रोग्राम होत जातात. कारण आपण नेहमी बघा, माझ्यासोबत हे चांगलं होतच नाही, माझ्या जीवनात नेहमी दुःखच आहे. बघा तुम्ही, बरेच लोक स्वतःशी निगेटिव्ह टॉक, नकारात्मक संवाद करत असतात. पण जेव्हा आपण हा संवाद सकारात्मकतेकडे वळवतो की मी खूप छान आहे, मी खूप यंग दिसते, मी खूप सुंदर दिसते, माझ्या जीवनात

0: सगळं काही अगदी इझिली मिळतं, अगदी सहज मिळतं, आणि बघा तेव्हा आयुष्य कसं सुंदर होतं, आपलं मन आपल्या ताब्यात यायला लागतं.
1: बरोबर.
0: आणि शेवटचा एक मुद्दा म्हणजे डिजिटल डिटॉक्स, कारण आजच्या युगामध्ये खूप गरजेची गोष्ट आहे की तुम्ही दिवसातला एक तास, दोन तास, आठवड्यातला एक दिवस तुम्ही मोबाईलशी किंवा डिजिटली तुम्ही दूर राहायला पाहिजे. तेव्हा तुम्ही तुमच्या मनावरती कंट्रोल करू शकता, मनाला मजबूत करू शकता, आणि हे जग सुद्धा तुम्ही जिंकू शकता.
1: नक्की. म्हणजे माणसाच्या यशामध्ये मनाची भूमिका ही खूप महत्वाची आहे, आता जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे. तर अर्चनाताई, आपले विचार आपल्या जीवनावर कसा परिणाम करतात आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण कसं मिळवता येतं?
0: विचार हे एखाद्या, जसं आपण सीड, बीज जेव्हा आपण एखाद्या मातीमध्ये टाकतो तेव्हा त्यातनं कुठनं झाड येणार? जे आपण टाकलं, जर आपण एखादं कारल्याचं बी पेरलं, आपण म्हणतो ना की जसं तुम्ही पेराल तसं ते उगवेल, तर जर आपण कारल्याचं बी पेरलं तर त्यातनं कारलेच येणार आणि तो त्याचा स्वाद जो आहे तो कडू आहे, तर तो कडूपणाच देणार. तसंच आपल्या विचारांचं असतं. जेव्हा आपण आपल्या मनामध्ये एखादा नकारात्मक विचार टाकतो, मग आता त्याचं झाड कुठलं येणार? नकारात्मकतेचं. तसंच आपण जर एखादं सकारात्मकतेचं बीज टाकलं तर आपल्याला सकारात्मकच विचार येणार, त्यापासून त्या भावना तयार होणार, आणि मग जशा आपल्या भावना असतील तसं आपलं वर्तन राहील. म्हणजे समजा मी म्हटलं की मी सगळ्यांची मदत करते, हा विचार किंवा हे विचारांचं बीज मी माझ्या मनामध्ये टाकलं, आता काय झालं की माझ्या भावना कशा होतील? तर मी दुसऱ्यांना मदत करते म्हणजे दुसऱ्यांबद्दल प्रेम, आदर या भावना माझ्यामध्ये आल्या, मग माझं वर्तन कसं असेल? मी तशाच पद्धतीने माझं वर्तन करेल. म्हणजे विचार हा आपल्या जीवनावर किती प्रमाणात काम करतो हे यातनं आपल्याला लक्षात येतं.
1: बरोबर.
0: जर आपण यशाचा विचार आपल्या मनामध्ये पेरला की मला यश अगदी सहज मिळतं आणि त्यासाठी काय काय करावं लागतं हे सुद्धा मी सहज करू शकते, जेव्हा आपण असं विचारांचं बीज आपल्या मनामध्ये टाकू तर आपल्याला तसंच आपल्या जीवनामध्ये होईल आणि आपल्याला ते यश सुद्धा मिळेल.
1: अर्चनाताई, तुम्ही एक समुपदेशक आहात, तर आपल्या मनाला जर स्ट्रॉंग करायचं असेल, मजबूत करायचं असेल, तर समुपदेशकाकडे जाणं हे किती आवश्यक असतं?
0: अतिशय गरजेचं. कारण की आपल्याला ताप आला, सर्दी खोकला झाला, आपण डॉक्टरकडे जातो, पण कधी मन दुखलं म्हणून आपण कधी डॉक्टरकडे जातो का? कारण याकडे आपण खूप दुर्लक्ष करतो. पण जर आपण मनाचे घाव असेच सहन करत राहिलो मात्र त्यातनं आपल्याला मानसिक आजार व्हायला सुरुवात होते, ज्याला सायकोसोमॅटिक डिसीज असं म्हणतात. त्यामध्ये ताणतणाव म्हणजे स्ट्रेस. आता माझ्याकडे एक 27 वर्षाचा युवक आला, तर त्याला मनावर नियंत्रण ठेवता येत नव्हतं. इल्युजन डिसऑर्डर हा प्रकार त्याला होता. मग त्यामध्ये काय होतं की मनावरती नियंत्रण ठेवता येत नाही, मन वेगवेगळे विचार तयार करून वेगवेगळे दृश्य तयार करायला लागतो आणि मग ती व्यक्ती त्याच प्रकारे वागायला लागते. तर हे का बरं झालं? तर हे त्याच्या मनावरती त्याचा ताबा नव्हता, कंट्रोल नव्हता, म्हणून झालं. तर तो माझ्याकडे आला समुपदेशनासाठी. मग मी त्याला त्याच्या मनावर कसं कंट्रोल करायचं, त्यांना कसे विचार करायचे, दिवसभर काय अफर्मेशन करायचे हे त्याला मी सांगितलं आणि 8 ते 10 दिवसांमध्ये तो अगदी सुरळीत झाला. तर समुपदेशन हे अगदी गरजेचं असतं आणि हे जर आपण पहिल्या टप्प्यामध्ये घेतलं तर त्याचे फायदे आपल्याला 100% मिळतात. म्हणून कुठलाही मनाची जर अवस्था खराब असेल, मन निगेटिव्ह विचार करत असेल, तर समुपदेशन करणे हे खूप गरजेचे आहे. जसं डॉक्टर औषध देतात तसंच समुपदेशक त्यांना मनाला कसं चालवायचं हे त्यांना शिकवतं.
1: बरोबर.
0: कारण एक असं बोलतात की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीवरून त्यातून तुम्हाला निघायचं आहे, ती त्याच्यावरची परिस्थिती आहे, तिथे तुम्ही जाऊच शकत नाही.
1: बरोबर.
0: तिथे जायसाठी तुम्हाला ती समोरची परिस्थिती ज्याच्याकडे तो समजू शकतो त्याच्याकडेच तुम्हाला जावं लागेल.
1: खरंच खरंच. आणि खरंच या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला निघायला एक समुपदेशक अगदी योग्य पद्धतीने आपल्याला मदत करू शकतो ना.
0: बरोबर.
1: तर अर्चनाताई, तुम्ही बऱ्याच दिवसांपासून या क्षेत्रात काम करताय, काउन्सिलर म्हणून काम करताय, तर तुम्हाला पण आलेले काही अनुभव असतील की आपल्या आजच्या या विषयाप्रमाणे मन जिंका जग जिंका, तर त्याविषयी सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे तुमच्या स्वतःच्या आयुष्यातले.
0: माझ्या तर अतिशय आहे, कारण मी खूप ओव्हर थिंकिंग करायची सुरुवातीला. काही प्रसंग, काही घटना माझ्या आयुष्यामध्ये घडल्या होत्या, पण मी जेव्हा याचा अभ्यास सुरू केला मन कसं जिंकायचं, कारण मन जिंकल्याशिवाय त्या कमजोर मनाने आपण काहीच करू शकत नाही. मी माझ्या मनावरती काम केलं आणि मनाला इतकं स्ट्रॉंग केलं. आधी तर मी विचार कसे बदलवायचे, जसं मी मगाशी बोलले ना की सीड, जेव्हा आपण एखादं बीज रोवतो, मी सुरुवातीला ते बीज रोवण्याचं काम केलं आणि मग मी या क्षेत्राकडे वळले, मनाला स्ट्रॉंग करून. माझं मन इतकं पक्क झालेलं आहे की मी दुसऱ्यांच्या मनाला सावरण्याचं काम करत आहे. त्या परिस्थितीला मला कसं

0: समोर जायचंय, त्यातनं मला काय शिकायचंय आणि कसे अनुभव घ्यायचे आहे की जे अनुभव मला दुसऱ्यांना सुद्धा देता येईल. तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल की याच अनुभवातून निघून मी माझं एक पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे.
1: अच्छा.
0: त्याचं नाव आहे द हिलिंग सोल आणि त्याच्यामध्ये आहे की स्वतःला भेटण्याची यात्रा असं त्याचा अर्थ आहे. आणि ते आपल्या मनाकडे कसं वळायचं, मनाला कसं भेटायचं अगदी सुंदर पद्धतीने त्या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे. आणि यामध्ये मी स्वतःला ओळखण्याचा जो मार्ग सांगितला आहे तो म्हणजे मन जिंकण्याचा आणि मग जग जिंकण्याचा. तर मनाला जिंका, तुम्ही जगाला नक्की जिंकू शकाल.
1: खरंच खूप छान. अर्चनाताई, तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये काम करत असताना आलेले अनुभव सांगता येतील का?
0: हो, माझ्याकडे असे बरेच क्लायंट येतात की जे मनाने कमकुवत असतात. तर त्यामध्ये एक 26 वर्षांचा एक मुलगा ज्याची जॉब गेलेली होती, परत त्याच्याकडे काही असं परिस्थिती होती घरी, पैशांचे काही इश्यूज चालू होते, तो डिप्रेशन मध्ये गेला होता आणि बस मला जीवन संपवायचं आहे या मनस्थितीमध्ये होता. आणि एक प्रसंग असा झाला होता की अगदी ते टोकाला पोहोचलेलं होतं आणि तसंच मग मला त्याच्या आईने कॉल केला की अशी अशी कंडिशन आहे तर तुम्ही आता सांभाळा. तर मग मी त्या मुलाशी बोलले, त्याला सांगितलं की जीवनात असे प्रसंग घडणारच, आज एक घडला उद्या दुसरा घडेल, मग जर तू असे मार्ग शोधशील तर ते तुझ्या जीवनाला खराब करणारे असेल, आज तुझं आयुष्य खूप आहे. मग मी त्याच्या मनाला मजबूत करण्यासाठी त्याची काउन्सिलिंग केली, माइंड प्रोग्रामिंग केलं, माझ्याकडे काही थेरपीज आहेत त्या मी त्याच्यावरती केल्या आणि सुरुवातीला त्याला मी मनाला मजबूत करणं शिकवलं. त्याचे वारंवार सेशन झाले आणि आज तो मुलगा चांगला कंपनीमध्ये जॉब वरती आहे. शिवाय त्याचे त्याच्या आईशी आणि बहिणीशी अतिशय संबंध खराब झालेले होते. अगदी भांडणं व्हायची, म्हणजे आपण म्हणतो ना ब्लेम गेम खेळणं, बस त्या प्रकारे की तुझ्यामुळे असं झालं, मग तुझ्यामुळे असं झालं. तर यातनं तो निघाला. आज त्याच्या आईशी त्याचे संबंध सुधारले, त्याच्या बहिणीशी त्याचं चांगलं नातं झालं, चांगल्या जॉब वरती पण आहे, शिवाय तो खूप आनंदी आहे आणि आता समाजासाठी सुद्धा मला काही करायचंय ही वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण झाली. म्हणजे जेव्हा त्यांनी मनावरती ताबा मिळवला तेव्हा तो आज दुसऱ्यांसाठी सुद्धा एक प्रेरणादायी ठरला.
1: खरंच. अर्चनाताई, आता जाता जाता आपल्या मैत्रिणींना आनंदी जीवनाचं रहस्य काय सांगणार?
0: मनाला जिंकायचंय, जीवन आनंदी करायचंय, तर सर्वप्रथम स्वतःला स्वीकारा. तुम्ही जसे आहात, तुमच्यासोबत जेही होत आहे तुम्ही स्वीकारा. मी सुद्धा हेच केलं. आधी मी स्वतःला स्वीकारलं की मी अशी आहे, कारण जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो तेव्हा सुरुवात होते. त्यानंतर आपण वर्तमान क्षणामध्ये राहणे, जसं मी सुरुवातीला बरंच बोलले या विषयावर की तुम्ही आत्ता या क्षणाला जे सुरू आहे त्याच्यात तुमचा 100% द्या. ना तुम्ही भूतकाळातही राहू नका, भविष्यातही राहू नका, कारण पास्ट बदलता येत नाही, भूतकाळ बदलता येत नाही, भविष्य घडणार आहे ते तुमचं या मोमेंटला या क्षणाला राहूनच घडणार आहे. त्यानंतर नाते संबंध जपा, कारण एकटं जगत असताना आणि नाते संबंध कमी जास्त सुरूच असतं, पण त्यातही तुम्ही स्वतःला जपा, तुम्ही जीवन आनंदी ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही स्वतःची आरोग्याची काळजी घ्या, तुमच्या मनाची काळजी घ्या, कृतज्ञ रहा. जसं की मगाशी याबद्दल आपण बरंच काही बोललो की तुम्ही कृतज्ञ रहा, इतरांना मदत करा. आपल्याला वाटतं की मदत फक्त पैशानेच करावी लागते असं नाही. तुम्ही साधी एक स्माईल जरी कोणाला दिली, त्याच्या चेहऱ्यावर आनंद जरी आणला, तरी ती मदतच होते. त्यामुळे इतरांना मदत करा. आनंद हा बाह्य जगापेक्षा आपल्या मनाच्या दृष्टिकोनावरती अवलंबून असतो. तुम्ही मन चांगलं ठेवा, आपोआप बाहेरचं जग चांगलं व्हायला लागतं. जीवनामध्ये सर्व युद्ध ही बाहेर नसतात, अनेक युद्ध हे मनामध्ये चालू असतात. जो स्वतःच्या मनावरती विजय मिळवतो तो खऱ्या अर्थाने जग जिंकतो. म्हणूनच म्हणतात मन जिंका जग जिंका.
1: खरंच. तर खूप छान. अर्चना नासरे, आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आरोग्य संवाद या मालिकेमध्ये मन जिंका जग जिंका याविषयी खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
1: अर्चनाताई, जाता जाता आपल्या या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: मन उधान वाऱ्याची.

0: या मालिकेअंतर्गत मन जिंका जग जिंका याविषयी अर्चना नासरे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आपण आताच ऐकलीत. मैत्रिणींनो, आपली पुढील मालिका देखील अशीच एक महत्वपूर्ण आहे. मालिका आहे जागर आर्थिक साक्षरतेचा. आज या मालिकेअंतर्गत स्मार्ट स्त्री स्मार्ट अर्थकारण याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर तेजस्विनी पारळकर. ऐकूया ही मुलाखत.
1: विसरूनी जा काल काय झालंय, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा, दिल खुलास राहावे.
2: मैत्रिणींनो नमस्कार. जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक युगात परिस्थिती बदलत चालली आहे. स्त्रिया आता फक्त घर सांभाळण्याच्या व्यक्ती नाही तर आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी आणि निर्णयक्षम असलेल्या व्यक्ती बनत आहेत. आर्थिक साक्षरता स्त्रियांसाठी केवळ पैशाची बचत किंवा गुंतवणूक करण्याचं कौशल्य नाही तर ती स्वतःच्या जीवनावर नियंत्रण घेण्याची क्षमता आहे. ही क्षमता स्त्रियांना आत्मविश्वास देते, त्यांच्या कुटुंबाचं आणि भविष्याचे निर्णय योग्य रीतीनं घेण्यास त्यांना सक्षम बनवते आणि समाजातील त्यांचा सन्मान वाढतो. आर्थिकदृष्ट्या साक्षर स्त्री ही केवळ स्वतःसाठीच नव्हे तर समाजासाठीही प्रबळ स्त्रीत्वाचं प्रतीक ठरते, हो ना? चला तर आज याविषयीच अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय प्राध्यापिका डॉक्टर तेजस्विनी पारळकर यांना. तेजस्विनीताई नमस्कार.
3: नमस्कार.
2: आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत.
3: धन्यवाद.
2: तेजस्विनीताई, आजच्या आपल्या मुलाखतीचा विषय आहे स्मार्ट स्त्री आणि स्मार्ट अर्थकारण. तर स्मार्ट अर्थकारण याची नेमकी काय व्याख्या करता येईल आणि स्त्रियांच्या दृष्टीनं याचं काय महत्व सांगता येईल?
3: नक्कीच. स्मार्ट अर्थकारण म्हणजेच उत्पन्नाचे नियोजन, नियंत्रण आणि सुज्ञपणे उपयोग करून आर्थिक सुरक्षितता आणि भविष्यातील उद्दिष्ट साध्य करणे होय. हे केवळ कमी खर्च करण्यापुरते मर्यादित नसून योग्य आर्थिक निर्णय क्षमता घेण्याची प्रक्रिया सुद्धा आहे. साधारण सांगायचं झालं तर जसं गृहिणींसाठी स्मार्ट बजेटिंग मध्ये घरगुती खर्च असतो, किराणा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च असतो आणि कुटुंबाच्या मासिक उत्पन्नातून बचत करण्याचे नियोजन

0: सगळ्यांचा यात समावेश असतो. आणि काही स्त्रिया ज्या वर्किंग वुमन आपण ज्यांना म्हणूया, यांच्यासाठी बजेटिंगमध्ये वैयक्तिक खर्च, कौटुंबिक जबाबदाऱ्या, त्यानंतर बचत, गुंतवणूक, कर्ज परतफेड आणि निवृत्त नियोजन यांचा समतोल साधणे हे सगळ्यात महत्वाचं आहे.
1: अगदी.
0: आणि कसं आहे की स्मार्ट बजेटमध्ये महिलांना अनावश्यक कर्ज टाळता येतात.
1: अगदी.
0: आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी सुद्धा करता येईल. आपत्कालीन परिस्थिती याला आपण इमर्जन्सी, जे काही आपल्याला फंड वगैरे लागतात ते सुद्धा आपण या तयारी मार्फत करू शकतो. आर्थिक उद्दिष्टे साध्य करता येतात जर आपण योग्य रीतीने आपण अर्थकारण केलं तर. आर्थिक दृष्ट्या स्त्रीला स्वावलंबी सुद्धा होता येतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक रुपयामध्ये एक उद्देश असला पाहिजे.
1: अगदी बरोबर. तर मग तेजस्विनीताई, प्रत्येक महिलेसाठी, मग ती गृहिणी असो किंवा व्यावसायिक असो, बजेटिंगचं काय महत्व सांगता येईल?
0: बजेटिंग महत्वाचं आहे कारण महिलांची कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थापनात मध्यवर्ती भूमिका असते. बजेटमध्ये महिलांना साधारण उत्पन्न, खर्चाचा मागोवा घेता येतो. त्यानंतर अनावश्यक खर्च ओळखता येतात. नियमित बचत करता येते. आपत्कालीन परिस्थिती आत्मविश्वासाने हाताळता येते. त्यानंतर मुलांचे शिक्षण असो, घर खरेदी असो किंवा निवृत्ती यांसारखी दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य सुद्धा करता येतात महिलांना यामार्फत. आणि गृहिणींसाठी बजेटमध्ये घरांचे आर्थिक व्यवस्थापन प्रभावीपणे करता येतं. कामकाजी महिलांसाठी बजेटिंगमध्ये वर्तमान जीवनशैली, कशा पद्धतीने महिला आपले वर्तमान जीवन जगते आहे आणि भविष्यातील काही आकांक्षा ज्या असतील यांचा समतोल सुद्धा तिला राखता येतो. मला असं वाटतं की आजची आर्थिक शिस्त उद्याचे आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करते.
1: अगदी बरोबर. मग एखाद्या महिलेला बजेटिंग सुरू करण्यासाठी सगळ्यात पहिलं पाऊल मग तिने कुठलं उचलावं?
0: पहिले पाऊल म्हणजे उत्पन्नाचे स्रोत जाणून घेणे आणि त्याची सर्व खर्चांची नोंद करून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. अत्यावश्यक खर्च जे असतात, ज्यामध्ये अन्नधान्य आहे, खरेदी, किराणा खरेदी असतो, वीज बिल, पाणी बिल आणि इतर उपयुक्तता सेवा ज्या आपल्याला हव्या असतात, ज्या आपल्या मासिक आपण ज्याला खर्च असं म्हणूया, शाळेची फी भरायची असते, मुलांची आरोग्य खर्च असतो आणि प्रवास खर्च असतो, तर ह्या अत्यावश्यक खर्च आपल्याला जसं करणं गरजेचंच असतं. अनावश्यक किंवा वैयक्तिक खर्च जो असतो तर हा जसं ऑनलाईन खरेदी, आजकाल आता जे एक नवीन फॅड जी आलाय मार्केटमध्ये की ऑनलाईन खरेदी करण्याची जी पद्धत जी सुरू झालेली आहे, खूप सारे आपण बघतो की खूप सारे ऍप्स जे आहेत, प्लॅटफॉर्म ज्याला आपण म्हणता येईल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जिथे वेगवेगळ्या आपण वस्तू, चायनीजच्या वस्तू आपण जे विकत घेऊ शकतो आणि हे अगदी तुम्हाला वन क्लिकवर जे अवेलेबल आहे तर ते अगदी सहज झालेलं आहे. आणि पेमेंट पण, म्हणजे आपण ज्याला असं म्हणतो की पैसे पण जे द्यायचे असतात, पेमेंट जे करायचे असतात ते पण आता इझी, खूप ज्याला आपण सहज जे म्हणतो ते खूप होऊन गेलेलं आहे. वन क्लिकवर आपण पेमेंट केलं की लगेच आपल्याला ती वस्तू आपल्या राहत्या ठिकाणी आपल्याला ती अवेलेबल होते. तर मला असं वाटतं की ऑनलाईन खरेदी आपण जितकी अनावश्यक जी असते टाळता येईल ते आपण प्रयत्न नक्कीच करायला हवेत. दुसरं म्हणजे हॉटेलमध्ये जेवण असो, महिन्यातनं दोन वेळा म्हणा, थोड्यातनं एकदा तरी, असं काही ज्याला आपण म्हणू की फॅमिलीजचं असं ठरलेलं राहतं की आपल्याला 15 दिवसातनं किंवा महिन्यातनं एकदा तरी आपल्याला हॉटेलचं जेवण हवंच. मनोरंजन, मग ते सिनेमा बघणं असो किंवा वेगवेगळ्या चैनीच्या वस्तू ज्या आपल्याला हव्या असतात त्याच्यासाठी आपण पैसे खर्च करणं असो, ह्या सगळ्या गोष्टी आपण अनावश्यक किंवा वैकल्पिक, ज्याला ऑप्शनल असा एक्सपेन्सेस म्हणतो, हे आपण थोडं
1: म्हणजे मुख्य खर्च झाल्यानंतर या खर्चाकडे वळता येईल.
0: आणि कसं आहे, एक समजा तुम्ही एक नियम बघितला, एक तज्ज्ञ जे नेहमी या फील्डमधले जे तज्ज्ञ असतात त्यांचा एक नियम आहे ठरलेला, 50-30-20. 50-30-20 हा जो नियम असतो यामध्ये असं असतं की 50% हे तुमचं आवश्यक गरजांसाठी जे राखून ठेवायला हवं किंवा ते तुम्हाला पैसे लागतातच, 50%. 30% हे जीवनशैली आणि वैयक्तिक आवडींसाठी आणि 20% हे जे आहे बचत आणि गुंतवणुकीसाठी हे तुम्ही करायलाच हवे. म्हणजे साधारण आता मी तुम्हाला एक सांगायचं झालं, समजा आता कुठल्या महिलेचा 20,000 हा मासिक पगार असेल, हो ना, तर यामध्ये तिला जीवनशैली किंवा वैयक्तिक आवडीसाठी 30% म्हणजे 20,000 म्हणजे 6,000

0: हजार आपण ज्याला असं म्हणू, 6,000 ती समजा इन्व्हेस्टमेंट करत राहिली आणि तिला समजा असं तिचं असेल इच्छा की आपल्याला एक चांगला स्मार्टफोन घ्यायचा आहे ज्याची किंमत खूप जास्त आहे, है ना. तर अशा केसमध्ये काय होऊ शकतं ना की ती स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून 30% वर्षभरानंतर ती वस्तू ती विकत घेऊ
1: शकते.
0: तर अशा पद्धतीने पण ती स्मार्टली ज्याला आपण म्हणू थोडं इन्व्हेस्टमेंट करून आपल्या चैनीच्या वस्तू पण विकत घेऊ शकते, जेणेकरून तिला त्याचं इम्पॉर्टन्स किंवा महत्व समजेल.
1: अगदी
0: अशा प्रकारे आपण नक्कीच करू शकतो.
1: नक्कीच, म्हणजे गृहिणीला बचतीचं महत्व एकदा कळलं तर ती आपल्या चैनीच्या वस्तूही त्या बचतीतून नक्कीच घेऊ शकते. मग काही ठिकाणी गृहिणीचं जर स्वतःचं उत्पन्न नसतानाही कुटुंबाच्या संपत्ती निर्मितीमध्ये ती कसं योगदान देऊ शकते?
0: बऱ्याच वेळा कसं असतं बघा, गृहिणी अनेक कुटुंबाच्या मुख्य आर्थिक अधिकारी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये चीफ फायनान्शियल ऑफिसर CFO असे म्हणतो त्यांना,
1: अगदी
0: ज्याला होम मिनिस्टर पण आपण बऱ्याच वेळा अशा शब्दाने संबोधतो, कशा पद्धतीने करू शकतो किंवा त्या प्रकारे योगदान कसं काय देऊ शकतो आपण हे इथे आता थोडं म्हणजे चर्चा करू या बाबतीत. कुठल्या पण गृहिणीला तिचे जे पुरुष मंडळी जे असतात, समजा ती अविवाहित असेल त्या ठिकाणी तिचे वडील जे आपण तिचे वडील म्हणूया, समजा ती दुसरी कोणी महिला जी विवाहित असेल तिथे तिचे पती हे तिला महिन्याला जे काही एक अमाऊंट ज्याला आपण म्हणतो की फिक्स अमाऊंट किंवा घर खर्चाला जे काही पण पैसे असं म्हणतो ते नक्कीच देत असतील. उदाहरण समजा ते 20,000 तिला देत असतील महिन्याला, तर तिने त्याचं नियोजन योग्य प्रकारे कसं करावं हे तिला अगदी समजायला हवं, ती तशी सक्षम असायला हवी. मला असं वाटतं की सर्वप्रथम तिने समजा तिचा 20,000 महिन्याचा खर्च असेल तर त्यातले त्यात तिने सगळे खर्च न करता सर्वप्रथम तिने त्यातले जितके शक्य होत असल्यास 18,000 ते 19,000 पर्यंतच तिने तो खर्च करावा. हे सगळं करत असताना तिला सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे तिला कुठल्या कुठल्या ऑफर सुरू आहे, स्कीम सुरू आहे मार्केटमध्ये, कुठल्या कुठल्या पद्धतीचे वेगवेगळे तिला डिस्काउंट मिळू शकतात का याची जाण असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना तिने त्यातले 18,000 ते 19,000 समजा खर्च केले फॉर एक्झाम्पल, तर 1,000 तिच्याकडे उरतात. खरं तर 1,000 उरल्यानंतर त्याचं तिने मग सेव्हिंग करून त्याचे इन्व्हेस्टमेंट सुरू करता येईल तिला. आणि हे इन्व्हेस्टमेंट अगदी मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, मी तुम्हाला सांगू इच्छिते की वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू ज्याला आम्ही म्हणतो ते अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे बघा, साधारण आपण ट्रॅडिशनल पारंपरिक ज्याला इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यूज म्हणू, जसं आहे की बँक FD, फिक्स डिपॉझिट आपण ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर रिकरिंग डिपॉझिट ज्याला RD असं म्हटलं जातं, म्युच्युअल फंड SIP एक हे सगळ्यात चांगलं उत्तम ज्याला आपण म्हणू ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. अशा विविध प्रकारची इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यूज आहे जेणेकरून महिन्याला 1,000 रुपये जे काही तिने सेव्हिंग केलेलं आहे त्याचं ती इन्व्हेस्टमेंट करून नक्कीच फ्युचरमध्ये किंवा भविष्यामध्ये त्यातनं ती रिटर्न चांगल्या पद्धतीने घेऊ शकते.
1: नक्कीच. तर तेजस्विनीताई, महिलांकडे त्यांना खर्चाला जे पैसे दिले जातात किंवा करिअर वुमन असेल तर त्यांचा जो पगार असेल यामध्ये मग त्यांच्याकडे आपत्कालीन असा निधी किती असावा त्यांच्याकडे?
0: हो नक्कीच, प्रत्येक महिलेकडे ना किमान 6 ते 12 महिन्यांचा आवश्यक खर्चा इतका आपत्कालीन निधी असावा. जसं आता साधारण बघा की कुठल्या एका महिलेचा मासिक खर्च जो आहे, म्हणजे आपण जो आता नियम आपण जसं डिस्कस केला 50-30-20, 50% आपण ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये तिचा हा अत्यावश्यक खर्च आहे, तिला हा खर्च करणंच आहे. ओके, तर आता समजा फॉर एक्झाम्पल तिचा 40,000 हा जर मासिक खर्च असेल जो 50% जो येतो, तर आपत्कालीन निधी जो आहे हा 40,000 6 ते 12 महिन्या इतका असावा. म्हणजे साधारण आपण ज्याला असं म्हणू की 4 × 6 = 24 आपण ज्याला असं म्हणू, म्हणजे 2,40,000 ते 12 महिन्यांपर्यंत, म्हणजे साधारण पुन्हा 12 × 48 म्हणजे साधारण 6 ते 12 महिने म्हणजे ते झाले 2,40,000 ते 4,80,000 इतका तरी तिच्याकडे या रेंजमध्ये ज्याला आपण म्हणू की इतका निधी तिच्याकडे असावा.
1: म्हणजे उत्पन्नानुसार याची व्याख्या बदलत जाईल. 50-30-20 हे प्रमाण लक्षात ठेवायचं आणि जसं तुमचं उत्पन्न असेल त्या प्रमाणात तसा खर्च करायचा.
0: आणि या व्यतिरिक्त सुद्धा तिला हा निधी अशा प्रकारे स्वरूपात ठेवता येतो, पहिले म्हणजे बचत खाते, दुसरा आहे फिक्स्ड

0: डिपॉझिट ज्याला आपण मुदत ठेवी पण असं म्हणतो आणि आहे तिसरं लिक्विड म्युच्युअल फंड.
1: बरेचदा स्त्रिया या गुंतवणूक करण्यासाठी थोड्या संकोच करतात, म्हणजे त्यांची प्रायोरिटी गुंतवणुकीकडे नसते तर घरच्या घरीच पैसे कसे वाचवता येईल याकडे असते. पैशावर पैसा कमवणं हे तेवढंसं त्यांना घरच्या गृहिणींना उमगत नाही, तर त्यांनी मग कोणत्या मूलभूत गुंतवणूक पर्यायांचा प्रामुख्यानं विचार करावा, काय सांगाल?
0: हो नक्कीच, महिलांनी उत्पन्नाच्या पातळीची पर्वा न करता लवकरात लवकर जितक्या लवकर होत असेल शक्य असल्यास गुंतवणूक करण्यास सुरुवात करावी. इथे गृहिणींसाठी मला एक असा सल्ला द्यावासा वाटतो की त्या बेसिकली आरडी ज्याला आपण आवर्ती ठेव रिकरिंग डिपॉझिट जे म्हणतो, म्हणजे कसं असतं साधारण बघा की कुठल्या महिलेकडे एक रकमी अशी ठेव नसेल तिच्याकडे, तिच्याकडे महिन्याला 500 रुपये 1000 रुपये इतकेच तिच्याकडे काही जे सेव्हिंग मध्ये असतात जमा होतात किंवा जे काही उरतात तिच्याकडे, तर हे ती आवर्ती ठेव ज्याला आपण रिकरिंग डिपॉझिट जे म्हणतो या स्वरूपात ती लगेच सुरू करू शकते. तर यामध्ये कसं असतं की यामध्ये रिस्क खूप जी कमी असते, लो रिस्क ज्याला आपण म्हणतो, जेणेकरून तुम्हाला यावर रिटर्न मिळतीलच, तर ह्या पद्धतीने ते करू शकते. दुसरं एक साधारण म्हणायचं तर पारंपरिक पद्धतीचं जे इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू जे आहे जे म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट आपण ज्याला म्हणतो, यामध्ये पण ती एफडी बनवू शकते. तर ते डिपेंड करतं की तुम्हाला कुठल्या टाइम पिरियड पर्यंत इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. साधारण आपण मार्केटमध्ये बघायला गेलं तर बँक्स जे आहेत कमर्शियल बँक जे असतात त्या साधारण 7 दिवस ते 10 वर्ष असं एफडी आपण त्यामध्ये म्हणजे सुरू करू शकतो. आणि तिसरं म्हणजे गोल्ड ETF ज्याला गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स असं पण म्हटलं जातं. जसं महिलांचा एक हा मोठा आकर्षणाचा विषय असतो सोने विकत घेणे, पण आज आपण मार्केटमध्ये बघितलं तर सोन्याचा भाव हा प्रति तोळा जर आपण बघितलं तर आता हा गगनाला भिडलेला आहे, 1,50,000-52,000 पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. अशा वेळी समजा कुठली स्त्री किंवा कुठली गृहिणी समजा प्लॅन करत असेल की मला कुठला अमका ढमका दागिना विकत घ्यायचा आहे किंवा गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट पण करायचं आहे, तर या ठिकाणी तिला थोडं डिफिकल्टी जाईल. तर गोल्ड ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड्स या पर्टिक्युलरली म्हणजे ऍक्च्युली हे गोल्ड पेपर फॉर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट असतं, तर यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतो. आणि तुम्हाला ऐकून थोडस म्हणजे गंमत पण वाटेल की यामध्ये आपण 60 ते 70 रुपयांपासून पण इन्व्हेस्टमेंट गोल्ड ETF मध्ये सुरू करू शकतो. तर एक हे अगदी साधं सोपं असं इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू गृहिणींसाठी आहे. म्युच्युअल फंड SIP जे आपण म्हणू सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्याला असं म्हणतात, हे अगदी जे आजच्या क्षणाला जे आपण म्हणू की खूप जास्त मार्केटमध्ये हाईप आहे किंवा एक चांगले इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू अव्हेलेबल आहे, याच्यामध्ये असं असतं की तुम्ही म्हणजे तुम्हाला अगदी आश्चर्य वाटेल की आपण 10 रुपये समजा आता मला तुम्ही सांगा की तुमच्याकडे तुम्ही गृहिणी आहात आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तुमच्याकडे महिन्याला 500 रुपये पण नाही, तर तुम्हाला असं वाटेल की मी आता काय इन्व्हेस्टमेंट करू शकते.
1: हो ना, अगदी बरोबर.
0: मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही अगदी 10 रुपयांपासून पण इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता
1: आणि याचीच माहिती स्त्रियांना नसते.
0: येस, खरंच खरं. आणि कसं आहे मार्केटमध्ये अशा बऱ्याचशा कंपनीज आहे, तर अशा काही कंपन्या आहेत ज्या नामांकित आहे आणि त्या कंपन्यांमध्ये तुम्ही 10 रुपयांपासून पण SIP सुरू करू शकता. म्हणजे कुठला एक लहान मुलगा पण झाला समजा तो 15-16 वर्षाचा आहे, त्याला पॉकेट मनी मिळत असेल, मग किती गृहिणी पण असो तिला महिन्याला तिच्याकडे 100 रुपये असतील, 500 रुपये असतील, 1000 रुपये असेल, तर कमीत कमी पैशामध्ये तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्युच्युअल फंडच्या अंडर सुरू करू शकता.
1: तेजस्विनीताई, आजकाल बचत गटाच्या माध्यमातूनही अगदी गृहिणी जरी असल्या तरी त्या बऱ्याच त्यांना बचतीचं महत्व पटायला लागलं आहे आणि असे ग्रुप्स तयार होतात की ज्यामुळे त्या बचत करतात, त्याच्याद्वारे कर्जही मिळवतात आणि आपली कुठलीही अडचण सहज दूर करण्यास प्राधान्य देतात. म्हणजे आता बऱ्याच आयडिया गृहिणींना पण येत चालल्या आहे. पण महिला या साधारणतः कर्जाच्या जाळ्यात अडकणं शक्यतोवर पसंत करत नाही, कारण कुठल्याही महिला या शक्यतोवर स्वतःच्या पैशातूनच खर्च करू इच्छितात. कर्ज काढून खर्च करणं हे त्यांना तितकंसं मान्य नसते. तर मग कर्जाच्या जाळ्यात अडकणं आणि अनावश्यक खर्च त्या कसा टाळू शकतील?
0: डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे अनेकदा अचानक आणि अनियोजित खरेदी वाढते तुम्हाला सांगायचं झालं तर, आणि महिलांनी अशा प्रकारचे जे उपाय जे अवलंबायला हवेत ते आपण आता थोडं म्हणजे चर्चा करूया यावर. मला असं वाटतं की कुठली पण खरेदी करण्यापूर्वी त्यांनी सर्वप्रथम

0: तयार करावी.
1: अंदाजपत्रक एक बनवावं
0: अगदी,
1: की आपल्याकडे किती पैसा आहे आणि आपल्याला किती खर्च करून किती वाचवायचं आहे.
0: नक्की, सर्वप्रथम आपला इनकम किती आहे, त्यानंतर आपल्या आवश्यक किती वस्तू आपल्याला लागतील
1: गरजेच्या,
0: आणि त्यानुसार गरजेच्या ज्या आपण वस्तू म्हणू त्या आपल्याला खरंच हव्या आहेत नको आहेत, ह्यानुसार आपण ती यादी तयार करावी, जेणेकरून आपण अनावश्यक जो खर्च तो आपण नक्कीच टाळू शकतो. आणि महाग वस्तू खरेदी करण्यापूर्वी मला तरी असं वाटतं, म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं होतं ना की मला अमकी ढमकी वस्तू हवी आहे, मला ब्रँडेड पर्स हवी आहे, मला ब्रँडेड स्मार्ट वॉच हवी आहे, किंवा मला ब्रँडेड मोबाईल फोन हवाय. आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्मार्टफोन अवेलेबल आहेत, तर सगळ्यांची इच्छा असते की हा फोन माझ्याकडे पण असावा. पण या चैनीच्या वस्तू जेव्हा आपण खरेदी करण्याचा विचार करतो तर आपल्याला नंतर हे रिअलायझेशन होतं किंवा आपल्याला अशी जाणीव होते, अरे हा तर अनावश्यक खर्च आहे, हे तर फीचर्स आपल्याला दुसऱ्या अँड्रॉइड सारख्या मोबाईलमध्ये पण मिळाले असते ना. तर अशा केसमध्ये मला असं वाटतं की सर्वप्रथम महिलांनी आपली यादी तयार करून घ्यावी आणि कुठली पण महाग वस्तू खरेदी करण्यापूर्वी 24 तासांचा विचार कालावधी त्यांना घ्यावा, अगदी महत्वाचं आहे.
1: अगदी.
0: आता अजून आपण मार्केटमध्ये बघतो की वेगवेगळ्या बँक्सचे क्रेडिट कार्ड अवेलेबल आहेत, तर याचा पण मर्यादित वापर करणं हे खूप जास्त गरजेचं आहे,
1: कारण शेवटी क्रेडिट कार्डचे बिल हे तुम्हालाच द्यायचे आहे,
0: हे आपल्यालाच द्यायचे आहे. क्रेडिट कार्डच्या थ्रू आपल्याला जे काही पेमेंट करायचे असतात ते आपण नक्कीच टाळू शकतो. गरज आणि इच्छा यामधील आपल्याला नक्कीच फरक समजून घ्यायला हवा, ज्याला आपण जसं आम्ही म्हणजे या फील्ड मधले जे आपण म्हणूया तर नीड आणि डिझायर यातला समजा तुम्हाला फरक कळला तर नक्कीच आपण खर्चावर नियंत्रण ठेवू
1: शकतो. खूप छान सांगितलं. तर मग आजच्या काळामध्ये या स्मार्ट बजेटिंग मध्ये डिजिटल आर्थिक साक्षरतेची भूमिका काय आहे?
0: मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला ना आजच्या काळात आता म्हणजे डिजिटल साक्षरता असणं अत्यंत गरजेची झालेली आहे, कारण हा प्रत्येक महिलेच्या म्हणा किंवा एका ह्युमन बिईंगच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. महिलांना अशा प्रकारचे ज्ञान ठेवणे खूप जास्त गरजेचे आहे तिच्या दैनंदिन जीवनात, जसं की यूपीआय व्यवहार ती जी करते रेग्युलर बेसिसवर, मोबाईल बँकिंग आजकाल हे खूप जास्त याचं प्रस्थ वाढलेलं आहे. आजकाल हे पण खूप जास्त सोयीचं पण झालेलं आहे, म्हणजे सांगायचं झालं तर की बँकेत पैसे विड्रॉ करणे किंवा डिपॉझिट करणे हे जे आता आपण बँकिंग मोबाईलच्या थ्रू करतोय हे अगदी सहज आणि सोपं झालेलं आहे.
1: आणि महिलांना पर्स जवळ ठेवायची गरज नसते, एक फोन असला की त्यांचं सगळं बिलिंगचं काम अगदी सहज सोपं होऊन जातं, हे डिजिटल युगाचा फायदाच म्हणावा.
0: खरंय, अगदी खरंय तुमचं, आणि हे सोयीचं झालेलं आहे. तर त्यामुळे काय होतं की वेगळे मोबाईल बँकिंग ऍप्स जे आहे त्याच्या थ्रू आपण मोबाईल बँकिंग करू शकतो. इंटरनेट बँकिंग हा पण म्हणजे आपल्याकडे जो ऑप्शन आहे जेणेकरून आपण वेगवेगळ्या ठिकाणी पेमेंट्स करू शकतो. गुंतवणूक ऍप्स पण ज्या मार्केटमध्ये आहे किंवा आपल्याला आपल्या स्मार्टफोन्सच्या थ्रू आपण प्ले स्टोअरच्या अंडर वेगवेगळे आपण गुंतवणूक ऍप्स पण जे अवेलेबल असतात त्याचा पण उपयोग करून घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला असं कळू शकतं की आपला किती खर्च होतोय. आपण जी आपली काही नोंद वही जी डायरी आपण जी मेंटेन करतो तर ती आजकाल ऍप्सच्या स्वरूपात मला असं वाटतं की मेंटेन करणं जास्त सोयीचं आणि सुखकारक झालेलं आहे. आणि खर्च व्यवस्थापन ऍप्स पण असे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूक ऍप्स जे अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि खर्च व्यवस्थापन ऍप्स जे स्मार्टफोन जे कोणी युजर्स असतात, महिला असो पुरुष असो कोणी पण, तर त्यांच्या पण मोबाईलमध्ये स्मार्टफोन्समध्ये खर्च व्यवस्थापन ऍप्समध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काही आपले खर्च होत असतात त्याची आपण नोंद करून ठेवू शकतो, जेणेकरून आपण जे पारंपरिक पद्धतीने डायरी जे काही मेंटेन करायचो पहिले ज्याला आपण खर्च वही जे आपण म्हणतो ते आजकाल आता न करता ऍपच्या स्वरूपात पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला सहज झालेला आहे.
1: नक्कीच तेजस्विनीताई, अगदी खरं सांगितलं की डिजिटल युगामुळे बऱ्याचशा गोष्टी अगदी सहज सोप्या झाल्या आहे आणि अगदी स्त्रिया त्या अगदी सराईतपणे वापरताना आपल्याला दिसतात आहे. मग वर्किंग महिलांनी दीर्घकालीन आर्थिक स्वातंत्र्यासाठी कोणतं नियोजन करणं अगदी आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं?
0: मला असं वाटतं की आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागू नये. वर्किंग वुमननी सर्वप्रथम तिने हे या बाबींवर लक्ष तिला देणे जास्त गरजेचं आहे. सर्वप्रथम म्हणजे मुलांचे शिक्षण, म्हणजे तिला आता फ्युचरमध्ये एज्युकेशन लोन जे तिला

0: रिक्वायर्ड राहील त्यासाठी ती आजच्या डेटपासनं किंवा आजच्या तारखेपासनं कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करते आहे हे तिला नक्की त्याच्याकडे लक्ष द्यावे लागेल. घर खरेदी जे होतं तर घर खरेदीमध्ये पण जे रेग्युलर बेसिसवरती जे काही ईएमआय पेमेंट करेल तर नक्कीच तिला जसं आपण म्हणू की इन्कम टॅक्स जे काही स्लॅब्स असतात त्यामध्ये पण तिला त्याचा एक बेनिफिट मिळू शकतं. निवृत्ती नियोजन ती नक्कीच करू शकते. निवृत्ती नियोजनासाठी आता सरकारचे वेगवेगळ्या स्कीम्स अवेलेबल आहे. नॅशनल पेन्शन सिस्टीम ही एक गव्हर्नमेंट स्कीम आहे, पेन्शन स्कीम आहे ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलं तर आपलं रिटायरमेंट नंतरचं जे आपलं आयुष्य आहे ते आपल्या चांगल्या पद्धतीने आपण व्यतीत करू शकतो. तर त्यांनी हे सगळं करत असताना नियमित एसआयपी द्वारे गुंतवणूक करावी मला असं वाटतं वर्किंग वुमननी. हे त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. पुरेसे आरोग्य विमा संरक्षण त्यांनी घ्यावे ज्याला आपण लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असं म्हणतो. हे असणं अगदी गरजेचं आहे कुठल्या पण वर्किंग वुमनकडे. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी जेव्हा कुठली काही इमर्जन्सी असेल घरामध्ये म्हणा की स्वतःच्या बद्दल पण तर इमिजिएट बेसिसवर तिला, कारण आपण आता मार्केटमध्ये बघतो बऱ्याचशा लाईफ इन्शुरन्स कंपनीज ज्या असतात, हेल्थ इन्शुरन्स कंपनीज ज्या असतात, बेसिकली हेल्थ इन्शुरन्स की तुम्हाला कुठला आजार पण आलेला आहे इमर्जन्स बेसिसवर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडल्यास अशा वेळी कंपनी तुम्हाला पहिले असं म्हणते की पहिले तुम्ही तुमच्या जवळचे पैसे खर्च करा नंतर आम्ही तुम्हाला पेमेंट करू. तर तुम्ही पहिलेच जी कुठली तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पण घेत असाल तर सर्वप्रथम तुम्ही हे जाणून घ्यायला हवं की कॅशलेस पद्धतीच्या ज्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज आहे त्या तुम्ही घ्यायला हवा जेणेकरून तुम्ही अशा जेव्हा कुठल्या अडचणी जेव्हा किंवा कचाट्यात जेव्हा सापडलेलं असता तर नक्कीच तुम्हाला हे हेल्थ इन्शुरन्स नक्कीच फायदेशीर ठरेल. आणि त्याही व्यतिरिक्त असं मला वाटतं की तुमचं जेव्हाही किंवा करिअर सुरू होतं तुम्ही ऍज अ वर्किंग वुमन म्हणून तर तुम्हाला त्या पहिल्या महिन्यापासून जरी आपण म्हटलं तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं किंवा गुंतवणूक करणं अगदी सुरू करायलाच हवं.
1: नक्कीच खूप छान सांगितलं तेजस्विनीताई, खूप छान सांगितलं तेजस्विनीताई. मग आता स्मार्ट अर्थकारण आणि आर्थिक सक्षमीकरणाबाबत महिलांसाठी आमच्या तुम्ही काय टिप्स द्याल?
0: प्रत्येक महिला मग ती गृहिणी असो किंवा वर्किंग वुमन असो तिने आर्थिक निर्णय प्रक्रियेत सक्रिय तिने सहभाग घ्यावाच. महिलांनी विशेषतः कुटुंबाचे उत्पन्न आणि खर्च जाणून घ्यावा. बऱ्याच वेळा असं असतं ना स्त्रियांना माहिती नसतं की आपलं उत्पन्न किती आहे आपल्या पतीचे किंवा आपण ती सगळी, मला असं वाटतं की ही जाण करून घ्यावी. तुमच्यामध्ये दोघांमध्ये म्हणजे पती आणि पत्नी यांच्यामध्ये हे तुमचं ज्याला आपण असं म्हणूया की डिस्कशन व्हायला हवं, ह्या सगळ्या बाबी तुम्ही जाणून घ्यायला हवं ज्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न किंवा खर्च, खर्चाला किती पैसे लागतात तर तुम्ही पतीला हे सांगायला हवं की हा इतका खर्च आहे तर त्या पद्धतीने ते तुम्हाला तेवढे एक पर्टिक्युलर अमाऊंट घर खर्चायला देतील. स्वतःची बचत राखावी जसं आपण आता जे डिस्कस केलं होतं. त्यानंतर नियमित गुंतवणूक त्यांनी सुरू करायलाच हवी जसं मी तुम्हाला एसआयपी किंवा आरडीच्या स्वरूपात जे म्हणाले. आर्थिक ज्ञान सतत ठेवणं ह्या महिलेला मग ती वर्किंग असो किंवा मग गृहिणी असो तिला हे खूप महत्वाचं आहे. आता आपण सध्या बघतोय मार्केटमध्ये परिस्थिती काय सुरू आहे, युद्ध सिच्युएशन म्हणजे वॉर सिच्युएशन जी सुरू आहे याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण जे काही गुंतवणूक करतो त्याच्यावर अफेक्ट होतो तर हे तिला पण कळायला हवं की आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करतो आहे ते त्याच्यावर किती आपल्याला रिटर्न मिळत आहे किंवा रिटर्न कमी होत आहेत का, ह्या सगळ्या गोष्टीची जाण तिला असणं खूप जास्त महत्वाचं आहे. तर तिचं हे ज्ञानार्जन ज्याला आपण असं म्हणतो हे नक्कीच तिने करणे गरजेचं आहे. कुटुंबासोबत आर्थिक उद्दिष्टांवर तिने नक्कीच चर्चा करायला हवी. घरामध्ये जितकेही म्हणू की फॅमिली मेंबर्स असतील, पती असो किंवा आपले जे काही अपत्य असो ज्यांना ह्या सगळ्या गोष्टीमधलं थोडंसं आता ज्ञान म्हणा किंवा मॅच्युरिटी आली आहे तर मला असं वाटतं की नक्कीच त्यांच्यासमोर ह्या विषयांवर चर्चा तिने करायला हवी. आणि हे नक्की लक्षात ठेवायला हवं की आर्थिक स्वातंत्र्य हे तुम्ही किती कमवता यावर अवलंबून नसेल तर तुम्ही तुमच्या पैशाचे व्यवस्थापन आणि वृद्धी किती शहाणपणाने करता यावर अवलंबून असते. तर मला असं वाटतं की एकच मला असा संदेश द्यावासा वाटतो की आर्थिक साक्षर महिला ही केवळ स्वतःचे भविष्य घडत नाही तर ती संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आर्थिक प्रगतीचा मजबूत पाया रचते.
1: नक्कीच खूप छान सांगितलं तेजस्विनीताई, कारण एक स्त्री जर आर्थिकदृष्ट्या साक्षर झाली तर ती सगळ्या कुटुंबाच्या भल्याचाच विचार करेल यात शंकाच नाही. प्राध्यापक डॉक्टर तेजस्विनी आज आपण इथं आलात आणि स्मार्ट स्त्री आणि स्मार्ट अर्थकारण याविषयी इतकं छान मार्गदर्शन आमच्या मैत्रिणींना केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.

मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत स्मार्ट स्त्री स्मार्ट अर्थकारण याविषयी डॉक्टर तेजस्विनी पारळकर यांची मुलाखत ऐकलीत आणि मुलाखत घेतली होती कविता कोहळे आपल्या या मैत्रिणीनं. मैत्रिणींनो, बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहक्षेपित केला आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहक्षेपित केला आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: ये विविध भारती है, सुरीला सफर. ये कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

0: दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. पायाभूत सुविधांच्या विकासाकरता अनुकूल परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. वार्षिक जगन्नाथ रथयात्रेला पुरी आणि अहमदाबादमध्ये प्रारंभ. अमेरिकेच्या हल्ल्यांविरोधात विनाशक हल्ले करण्याचा इराणचा इशारा. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे. हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. हायड्रोजन फ्युअल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी चालते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेश निर्मित आहे. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे. केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ केली असून आजपासून हे नवे दर लागू झाले. सुधारित दरांनुसार डिझेलवर प्रतिलिटर 15.5 रुपये तर विमान इंधनावर प्रतिलिटर 14.5 रुपये निर्यात शुल्क लागू होईल. पेट्रोलवरील निर्यात शुल्कात मात्र प्रतिलिटर 2.5 रुपये कपात करण्यात आली आहे. इंधनावरच्या उत्पादन शुल्कात कोणतेही बदल झालेले नाहीत. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाची उपलब्धता नियमित राखण्याच्या दृष्टीनं गेल्या 27 मे पासून इंधनावरच्या विविध आकारांचा आढावा दर 15 दिवसांनी घेतला जातो. प्रगत पायाभूत सुविधा हे विकसित संस्कृतीचं लक्षण असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आयोजित बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या तांत्रिक परिसंवादाला ते संबोधित करत होते. पायाभूत सुविधांचा विकास ही केवळ सरकारची जबाबदारी नसून उत्कृष्टतेला चालना देणारी परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचंही सिंह यांनी अधोरेखित केलं. उद्योग क्षेत्र, शैक्षणिक संस्था, अभियंते आणि प्रशासक यांनी देखील ही जबाबदारी घ्यावी असं आवाहन सिंह यांनी यावेळी केलं. आज उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा आगामी काळात देशाच्या संस्कृतीची ओळख ठरवतील असंही ते यावेळी म्हणाले.
1: हम यह समझते हैं कि जिस देश का इंफ्रास्ट्रक्चर मजबूत होगा उसी देश का फ्यूचर भी सबसे अधिक मजबूत होगा. हमने इंश्योर किया दूर दराज के किसी भी क्षेत्र में रहने वाला कोई भी नागरिक मेन स्ट्रीम से कटा हुआ महसूस न करे. और साथियों हमने ऐसा इसलिए किया क्योंकि हमने कनेक्टिविटी को सिविलाइजेशन के डेवलपमेंट का एक अनिवार्य अंग माना.
0: अटल बोगदा उमलिंगला इथे जगातल्या सर्वाधिक उंचीवरचा रस्ता आणि सुमारे 13,000 फूट उंचीवर

बांधलेला सेला बोगदा यासारखे महत्वपूर्ण प्रकल्प हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या क्षमतेचे साक्षीदार आहेत अशा शब्दात त्यांनी संस्थेचं कौतुक केलं. ओदिशात जगन्नाथ पुरी इथं लाखो भाविकांच्या उपस्थितीत जगन्नाथ रथयात्रेला आज सुरुवात झाली. यात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ आपली बहीण सुभद्रा आणि बंधू बलराम यांच्यासह रथात विराजमान होऊन गुंडीच्या मंदिरासाठी प्रस्थान करतात. 9 दिवस या मंदिरात त्यांचा मुक्काम असतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रथयात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महाप्रभू जगन्नाथांच्या कृपेनं देश आणि देशवासियांच्या सुखसमृद्धीत निरंतर वृद्धी होत राहो असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा भारताच्या कालातीत आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक तेजस्वी आविष्कार आहे. रथयात्रेशी संबंधित परंपरांनी भारत आणि जगभरातल्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही जनतेला रथयात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरात यात्रेला प्रारंभ होत असून अहमदाबाद इथं जमलपूर परिसरातल्या 400 वर्ष जुन्या श्री जगन्नाथ मंदिरात झालेल्या मंगलारतीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहभागी झाले. या मंदिरापासून आज 149व्या श्री जगन्नाथ महाराजांच्या रथयात्रेची कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरुवात झाली. आषाढ शुक्ल द्वितीयेला ही रथयात्रा दरवर्षी आयोजित केली जाते. त्यावेळी श्री जगन्नाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने एकत्र येतात. दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोमन वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवावं आणि दररोज सरकारी डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र आणि दिल्ली राज्य सरकारला दिले आहेत. जीवन हा अनमोल ठेवा असल्याचं न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठाने सांगितलं. नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार उघडकीला आल्यानंतर काँग्रेस जनता पार्टी या संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनाच्या पाठिंब्यात वांगचुक यांनी 28 जूनपासून उपोषण सुरू केलं. तेव्हापासूनच्या 19 दिवसात त्यांचं वजन 9 किलोनं घटल्याचं त्यांना तपासणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. वांगचुक यांच्या प्रकृतीची दररोज तपासणी केली जावी अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली असून त्यावर सुनावणी होत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं इराणवर हल्ले वाढवल्यानंतर इराणच्या संयुक्त सेनादलांनी अधिक तीव्र प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. प्रत्युत्तरातल्या हल्ल्यात आखाती प्रदेशातल्या पायाभूत सुविधांचा संपूर्ण विध्वंस होऊ शकतो असं इराणच्या लष्कराचे प्रवक्ते कर्नल इब्राहिम झोल्पागडी यांनी खातम अल अनबिया या मुख्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. होर्मुझ समुद्रधुनीच्या दळणवळणात अमेरिकेसारख्या परकीय देशाला इराण कदापि हस्तक्षेप करू देणार नाही असं या पत्रकात म्हटलं आहे. जागतिक पुरवठा साखळीतल्या अडथळ्यांसह विविध आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी बिम्सटेक सदस्य देशांमध्ये अधिक सहकार्य गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अधोरेखित केलं आहे. नवी दिल्लीत आज झालेल्या बिम्सटेक देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांच्या 5व्या बैठकीत ते बोलत होते. दहशतवाद, सीमापार संघटित गुन्हेगारी, सायबर धोके आणि सागरी सुरक्षेपुढची आव्हानं यांचा सामना करण्याच्या दिशेनं सदस्य देशांनी सहकार्य बळकट केलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बेल्जियममध्ये ब्रुसेल्स इथं भारतीय उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधी मंडळांशी संवाद साधला. या शिष्टमंडळात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, असोचॅम आणि इतर प्रादेशिक संघटनांच्या सदस्यांचा समावेश होता. भारत युरोपियन महासंघ मुक्त व्यापार करार भारतीय उद्योगांसाठी कशा प्रकारे संधीची नवी दारं खुली करू शकतो, तसंच भारतातले व्यवसाय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी हा करार कसा फायद्याचा होईल यावर गोयल यांनी चर्चा केली. जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. 19 वर्षाखालील
51 किलो वजनी गटात भारताच्या चंद्रिका पुजारीनं आणि प्राचीन सुवर्ण पदक

याच गटात गुंजन जॉयश्री, चाहत अंशिका, मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. दुसरीकडे 23 वर्षाखालील 54 किलो वजनी गटात भारताच्या निशा हिनं जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. या गटात नितिका चंद, काजल, मुस्कान आणि प्रियंका यांना रौप्य पदकं मिळाली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि ओडिशा येथील काही ठिकाणं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आसाम, मेघालय, बिहारसह उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरीच्या काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. पायाभूत सुविधांच्या विकासाकरता अनुकूल परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. वार्षिक जगन्नाथ रथयात्रेला पुरी आणि अहमदाबादमध्ये प्रारंभ. अमेरिकेच्या हल्ल्यांविरोधात विनाशक हल्ले करण्याचा इराणचा इशारा. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: 1:40 आणि 36 सेकंद झाली आहेत.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजनेत परभणी जिल्ह्यातल्या 5,73,000 शेतकऱ्यांचे विमा अर्ज दाखल. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के. आणि श्री क्षेत्र औंढा नागनाथ इथं मिठाईच्या दुकानांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे छापे.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या 5,73,302 शेतकऱ्यांनी विमा अर्ज दाखल केले असून 3,84,725 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवण्यात आला आहे. सोयाबीन पिकासाठी पीक कापणी प्रयोगावर आधारित बाबींअंतर्गत 124 कोटी रुपयांची विमा रक्कम मंजूर झाली आहे. परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते कॉमन इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन झालं. कृषी उत्पादनांना मूल्यवर्धन करून अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी बोलताना परभणीसह मराठवाड्यात कृषी आधारित उद्योग, महिला बचत गट आणि उद्योजकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि अकोला इथल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्यात चिया या पिकाच्या सुधारित वाणांच्या संशोधन, बीज उत्पादन आणि व्यापारी करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना दर्जेदार चिया बियाणे उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातल्या कामाला गती मिळाली आहे. आतापर्यंत सुमारे 12.5 लाख गणना फॉर्म मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी वितरित केले आहेत. तसंच 3,23,000 फॉर्मचं डिजिटायझेशन तर 3,22,000 फॉर्मची पडताळणी पूर्ण झाली आहे. जिंतूर तालुक्यातल्या कसर इथं कृषी विभागाच्या वतीनं BBF तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आलं. या कार्यक्रमाला पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष शेतात जाऊन पेरणीची पाहणी केली. तसंच शेतकऱ्यांशी संवाद साधत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केलं. खरीप हंगाम 2026 पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना DAP खताचा पुरेसा पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी संरक्षित ठेवण्यात आलेल्या DAP खताच्या साठ्याचं वितरण करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. 800 मेट्रिक टन DAP खताचा संरक्षित साठा जिल्ह्यातल्या 9 तालुक्यातल्या अधिकृत खत विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार असून तो तात्काळ शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोलीत या भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. वसमत तालुक्यातलं पांगरा शिंदे शिरळी ही गावं तर औंढा तालुक्यातला काकड धाबा या परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पांगरा शिंदे खापरखेडा या भागात जाऊन पाहणी केली. परभणी जिल्ह्यातल्या काही भागांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान अलीकडच्या

0: वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच इतर नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित सूचना आणि इशारा देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात पब्लिक अॅड्रेस सिस्टीम कार्यान्वित करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. सातबारावर नाव नसलेल्या ग्रामस्थांनाही पीक खरडणीचा मदतनिधी दिल्याप्रकरणी हिंगोली जिल्ह्यात कृषी सहायकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2024-25 मध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना कृषी सहायकानं सातबारावर नाव नसलेल्या व्यक्तींनाही शासकीय मदत मिळवून दिली. अनेकांचं वाढीव क्षेत्र दाखवत शासकीय मदत निधीचा अपहार केल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. श्री क्षेत्र औंढा नागनाथ इथं देवस्थानजवळील मिठाईच्या दुकानांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं छापे टाकले. त्यामध्ये औंढा इथल्या 10 मिठाई विक्रेते आस्थापनांची या कारवाई दरम्यान चौकशी करण्यात आली. चुकीच्या पद्धतीनं साठवून ठेवलेला 93 किलो मिठाईचा साठा नष्ट करण्यात आला तर काही ठिकाणी खवा आणि पेढा तपासणीसाठी जप्त करण्यात आला. परवाना नसलेल्या मिठाई विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आषाढी एकादशी वारीसाठी श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी नरसी नामदेव इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. हिंगोलीतल्या रामलीला मैदानावर पालखीचं पहिलं अश्वरिंगण उत्साहात पार पडलं. शेगाव इथली संत गजानन महाराजांची पालखी हिंगोलीतील 3 दिवसांच्या मुक्कामानंतर पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. कळमनुरी तालुक्यातल्या शेनोडी गावाची केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी स्मार्ट व्हिलेज योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून जिल्ह्यातल्या वृक्ष लागवड मोहिमेला प्रारंभ झाला. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातल्या संशयित हृदयविकारग्रस्त विद्यार्थ्यांसाठी हिंगोली इथल्या जिल्हा रुग्णालयात इको 2D तपासणी शिबिर घेण्यात आलं.
1: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

अपना ये प्यार मोहब्बत, रहने दो कश्ती को संभाल।

आधा है, रात आधी है, कहीं तेरी मेरी बात भी आधी।

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातली रणनीती आखण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसच्या बैठका. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात वाढ. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. येत्या सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी भाजपाच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक काल झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह अनेक महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित होते. यापूर्वी अशा 4 बैठका झाल्या असून त्यातल्या एका बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांकडून उपस्थित होण्याची शक्यता असलेल्या मुद्द्यांवर सरकारच्या विविध विभागातल्या समन्वयावर तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातल्या बदलाच्या शक्यतेवर आगामी विधानसभा निवडणुकीतल्या रणनीतीवर आणि भाजपा संघटनाबद्दल या बैठकीत निर्णायक चर्चा झाल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीतीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे. हरियाणा जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. हायड्रोजन फ्युएल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी चालते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेश निर्मित आहे. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे. केंद्र सरकारनं डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात वाढ केली असून आजपासून हे नवे दर लागू झाले. सुधारित दरांनुसार डिझेलवर प्रति लिटर 15.5 रुपये तर विमान इंधनावर प्रति लिटर 14.5 रुपये निर्यात शुल्क लागू होईल. पेट्रोलवरील निर्यात शुल्कात मात्र प्रति लिटर 2.5 रुपये कपात करण्यात आली आहे. इंधनावरच्या उत्पादन शुल्कात कोणतेही बदल झालेले नाहीत. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाची उपलब्धता नियमित राखण्याच्या दृष्टीनं गेल्या 27 मेपासून इंधनावरच्या विविध शुल्कांचा आढावा दर 15 दिवसांनी घेतला जातो. देशभरातल्या 120 नवीन ठिकाणांशी संपर्क व्यवस्था सुधारणं आणि पुढच्या 10 वर्षात 4 कोटी प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणं हे उडान योजनेच्या पुढच्या टप्प्याचं उद्दिष्ट असल्याचं नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू आज म्हणाले. नवी दिल्ली इथं उडानच्या पुढच्या टप्प्याबाबत आयोजित एका कार्यशाळेत ते बोलत होते. सरकारने या टप्प्यासाठी 29,000 कोटी रुपयांची तरतूद यापूर्वीच केली असून पुढील दशकात आणखी 100 विमानतळ आणि 200 हेलिपोर्ट्स विकसित करण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं ते म्हणाले. या सुधारित योजनेमुळे आर्थिक व्यवहार्यतेतली तफावत भरून काढण्यासाठीची अनुदान पात्रता विस्तारल्याचं ते म्हणाले. या अंतर्गत विमान कंपन्यांना मिळणाऱ्या मदतीचा कालावधी 3 वर्षांवरून 5 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे आणि निवडक 2 टियर आणि 3 टियर विमानतळांसाठी परिचालन आणि देखभाल सहाय्य सुरू करण्यात आल्याचंही नायडू म्हणाले. मुसळधार पावसामुळे प्रभावित झालेल्या कोकण विभागातल्या मतदार नोंदणीचं काम ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अर्थात SIR मोहिमेच्या प्रगतीचा केंद्रीय निवडणूक आयोगानं काल मुंबईत आढावा घेतला, त्यावेळी हे आदेश दिले. आता प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी आणि संगणकीकरणाचं काम पूर्ण करण्यासाठी केवळ 2 आठवडे उरले आहेत असं आयोगाने सांगितलं. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी मतदान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीला अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावं आणि त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण द्यावं अशा सूचना त्यांनी दिल्या.

चे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम आणि जिल्हा निवडणूक अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे या बैठकीला उपस्थित होते. बालकांच्या लसीकरणाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांच्या ताज्या अहवालानुसार भारतात जन्मानंतर पहिल्या वर्षात एकही प्रतिबंधात्मक लस न मिळालेल्या बालकांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. 2024 लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांची संख्या सुमारे 9 लाख होती. 2025 ही संख्या घटून 6,79,000 इतकी झाली. देशातल्या 95% बालकांचं संपूर्ण लसीकरण पूर्ण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाला दिले आहेत. हे धोरण निश्चित करून येत्या 3 महिन्यात देशभरात समान व्यवस्था लागू करावी असं न्यायालयानं सांगितलं आहे. न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं एका जनहित याचिकेवर हा आदेश देताना नवी कार्यपद्धती ई प्रिझन्स पोर्टलवर उपलब्ध करून द्यावी असंही सांगितलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात 9व्या इयत्तेत त्रिभाषा धोरण लागू करण्याविषयी आज सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. तमिळनाडूमध्ये प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरू करण्याबाबत मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध तमिळनाडू सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर ताण वाढण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांना या बदलाशी जुळवून घेता यावं यासाठी इयत्ता 5वी किंवा 6वीपासून त्रिभाषा सूत्र लागू करावं अशी सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. रेल्वे मंत्रालयानं आयआरसीटीसीच्या वेबसाईटची सोपी आणि सुलभ आवृत्ती वापरकर्त्यांच्या चाचणीसाठी सादर केली आहे. www.irctc.co.in/e-ticket/train-search या लिंकवरून ही नवीन वेबसाईट वापरता येईल. या वेबसाईटवरून तिकीट आरक्षित करताना सर्व श्रेणीतल्या उपलब्ध तिकीटांची माहिती एकाच वेळी इथं उपलब्ध होते. जलद आणि कमी टप्प्यात तिकीट आरक्षित करता येतं. या वेबसाईटवर प्रवाशांची माहिती साठवून ठेवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय या वेबसाईटवर अनावश्यक कॅप्चा विचारले जात नाहीत, जाहिराती किंवा इतर व्यवधानं येत नाहीत असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. 19 वर्षांखालील 51 किलो वजनी गटात भारताच्या चंद्रिका पुजारीनं आणि प्राचीनं सुवर्णपदक जिंकलं. याच गटात गुंजन, जॉयश्री, चाहत, अंशिका, मेघा शोकंद आणि प्राची तोकस यांनी रौप्य पदकं मिळवली. दुसरीकडे 23 वर्षांखालील 54 किलो वजनी गटात भारताच्या निशा हिने जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. या गटात नीतिका चंद, काजल आणि मुस्कान आणि प्रियांका यांनी रौप्य पदकं मिळवली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. यवतमाळ जिल्ह्यात कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई सुरू असून 151 कृषी केंद्रांना विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यासंदर्भात 832 तक्रारी दाखल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तपासणी सुरू केली. या कारवाईत जिल्ह्यातल्या 38 केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 15 परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत तर 8 प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आंघोळीसाठी उतरलेल्या 4 मुलांपैकी 3 जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यापैकी 1 मुलाला वाचवण्यात यश आलं असून 2 मुलांचा शोध अद्याप सुरू आहे. अर्नाळा सागरी पोलीस, जीवरक्षक आणि आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने ही शोधमोहीम राबवण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातल्या काळ नदीच्या पात्रातील बेटावर फिरायला गेलेली 2 जण पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे अडकून पडली होती. त्यांना पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने केलेल्या त्वरित कारवाईत वाचवण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातली रणनीती आखण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसच्या बैठका. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार.
डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ.

वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: अभंग आलेत, संतांनी सांगितलेले दृष्टांत आलेत, हे सगळं करत असताना हे सगळं एका कीर्तनकाराला त्याचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू असायला हवं आणि त्याला हे सगळं जेव्हा आत्मसात असतं किंवा त्याला येत असतं तेव्हा त्याचं कीर्तन हे सहज पद्धतीने सहजगत्या ओघवत्या प्रवाहासारखं होतं. म्हणजे ओढून ताणून एखादी गोष्ट मुद्दा मांडली गेली आहे असं व्हायला नको, ती सहज आली पाहिजे. तर असं जर ओघवतं कीर्तन व्हावं असं वाटत असेल तर त्याकरता कीर्तनकाराला वाचनही भरपूर हवं, त्याचं पाठांतरही भरपूर हवं, स्मरणशक्तीचं चांगलं वरदान त्याला असायला हवं, वक्तृत्व हवं, गाणं हवं, अभिनय हवा. ह्या सगळ्या कला जेव्हा व्यक्तीमध्ये एका ठिकाणी येतात तेव्हा तो एक उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून श्रोत्यांसमोर उभा राहतो.
1: अष्टपैलू व्यक्तिमत्व असणं आवश्यक आहे थोडक्यात. मग कीर्तन करत असताना निरूपणासाठी अभंगांची निवड तुम्ही कशा पद्धतीने करता?
0: अभंगांची निवड शक्यतोवर म्हणजे आता कीर्तन हे विषयानुरूप असतं, कधी पुण्यतिथी असते, कधी जयंती असते, कधी आता जसं रामनवमीचं जर कीर्तन असेल किंवा जन्माष्टमीचं जर कीर्तन असेल तर मग त्याचा विषय हा रामजन्म कृष्ण जन्म हा असतो, त्या जन्माची कथा सांगतो. मग त्यानुसार संतांनी लिहिलेला एखादा छान अभंग किंवा जसं गोपालकाल्याचं कीर्तन करताना गोकुळीच्या सुख अंतपार नाही लेखा हा तुकाराम महाराजांचा अभंग कि जो सगळ्या गोपगोपिकांचं आणि गोकुळातल्या सुखाचं आणि पर्यायाने कृष्णावरच्या भक्तीचं वर्णन करतो. मग विषयानुरूप आमची अभंगाची निवड असते, जसा विषय तसा अभंग.
1: अच्छा ओके. तुम्ही जसं आता कीर्तन ह्या क्षेत्रात प्रोफेशनल म्हणून उतरलात, आजच्या युथला समजा कीर्तन हे प्रोफेशन म्हणून निवडायचं असेल तर त्यांनी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे?
0: छान प्रश्न आहे हा. पण म्हणजे मला सांगा

0: आता मी गेली 20 वर्ष झाले कीर्तनाचं अध्यापनाचं सुद्धा कार्य करते आहे आणि ते अध्यापन कार्य करत असताना हे अनुभव बऱ्याच अंशी येतात.
1: आणि तुम्ही शिबिर सुद्धा घेताय, सो त्याचा पण अनुभव येत असेल, सो ते पण सांगाल.
0: तर शिबिरात मुख्यत्वे करून मला तुम्ही जो वर्ग म्हटला की तरुणांकरता किंवा बालांकरता युवांकरता विशेषत्वाने सांगायला आवडेल की कीर्तन शिकत असताना आजच्या परिस्थितीप्रमाणे वातावरणानुसार काळानुसार प्रत्येकाची इच्छा काय असते की पटकन प्रसिद्धी आणि पटकन पैसा हे आज प्रत्येकाला हवंय. त्यात काही चूक नाही, गैरही नाही. पण आपण बघतो की आम्ही आमच्या क्षेत्रात बघतो की अनेक मोठे मोठे कीर्तनकार आहेत ज्यांची 50-50 वर्षांची तपश्चर्या आहे, अभ्यास आहे, व्यासंग आहे. आणि मग इतकं सगळं झाल्यानंतर जे वजन कीर्तनाला प्राप्त होतं, तर आजच्या युगात असं झालंय की आम्हाला एखादं कीर्तन आम्ही शिकलो आणि ते आम्हाला आत्मसात झालं आणि ते आम्ही एखाद्या ठिकाणी केलं की दुसऱ्या ठिकाणी जेव्हा कीर्तन करायची वेळ येते तेव्हा त्या विद्यार्थ्याला किंवा त्या व्यक्तीला नवीनच काहीतरी हवं असतं. पण मला हे तुम्हाला सांगायला आवडेल की मी जेव्हा कीर्तन शिकले माझ्या गुरूंकडे, म्हणजे आदरणीय डॉक्टर दिलीपबुवा डबेरी यांच्याकडे, तेव्हा त्यांचं एक वाक्य मी कायम लक्षात ठेवलंय की ते मला नेहमी म्हणायचे की मृण्मयी, एक पूर्वरंग आणि एक आख्यान आपण जोपर्यंत 100 वेळा किमान आपल्या वाणीतून काढत नाही तोपर्यंत तो सिद्ध होत नाही ते कीर्तन. आणि मग आपल्या वाणीतून कीर्तनाला सिद्ध करायचं असेल तर किमान 100 वेळा एकच आख्यान लावावं. हा जे आज नव्यानी बालकीर्तनकार, तरुण आणि युवा कीर्तनकार कीर्तनाच्या क्षेत्रात आलेले आहेत ना, त्यांच्याकरता माझा हा मोलाचा सल्ला असेल की कुठल्याही क्षेत्रामध्ये तितिक्षा म्हणजे सहनशीलता ज्याला आपण म्हणतो किंवा पेशन्स म्हणजे धीर हा हवा असतो. जेवढा आपण धीर धरू, जेवढा आपण अगदी नेट लावून अभ्यास करू किंवा जेवढा आपण काय म्हणतात त्याला की धीर प्रत्येक गोष्टीत आवश्यक आहे. एखादी कला शिकायची म्हटल्यानंतर आज मी एखादं गाणं शिकले तर लगेच मला उद्या स्टेजवर जाऊन ते गाणं म्हणायला मिळावं ही अपेक्षा नसावी आणि ती असून उपयोगाची सुद्धा नाही. म्हणजे कारण उथळ पाण्याला खळखळाट फार अशी म्हण आहे आपल्याकडे. तर त्या म्हणीप्रमाणे आपण इतकं उथळ व्हायचं की इतकं सखोल व्हायचं की आपल्या सखोलतेतून बाकी येणाऱ्याला सुद्धा आपल्या ज्ञानातून त्यांच्या ज्ञानाच्या घागरी भरून नेता येतील. ही सखोलता आपल्याकडे असावी कुठल्याही ज्ञानाच्या संदर्भात. तर मला आजच्या विद्यार्थ्यांना, नवोदित कीर्तनकारांना हा सल्ला द्यायला आवडेल की घाई करू नका, खूप मिळवण्याची घाई करू नका. जे मिळवलं आहे ते छान अभ्यास करून आत्मसात करा, पूर्णत्वास न्या, सिद्धत्वास न्या आणि आपोआप जशी जशी कला पुढे जात जाते तशी तशी ती प्रगल्भ होत जाते आणि ती प्रगल्भ झाली की आपोआप त्याला वजन प्राप्त.
1: मगाशी बोलता बोलता तुम्ही असं म्हणालात की कवी कुलगुरु कालिदास विद्यापीठात BA आणि MA ह्या पदवी मिळत आहेत कीर्तन ह्या विषय घेऊन. तर ह्या व्यतिरिक्त अजून कुठले महाविद्यालय आहेत का की जिथे कीर्तनाच्या बाबतीतले शिक्षण दिलं जातं, शास्त्रशुद्ध शिक्षण?
0: महाविद्यालय पुष्कळ ठिकाणी आहेत. पुण्याला आहे, औरंगाबादला आहे, अकोल्याला आहे, नागपूरला आतापर्यंत होतं किंवा आता तिरुपती वगैरे त्या भागात सुद्धा कीर्तन महाविद्यालय आणि कीर्तन शिकवण्याकरता सुरुवात झाली आहे विद्यापीठीय स्तरावर. पण ते सगळे जेवढे आहेत तेवढे सगळे संस्कृत विश्वविद्यालयाशी संलग्नित आहेत. म्हणजे अजून विद्यापीठांनी बाकी दुसऱ्या कुठल्याही कीर्तनाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण विद्यापीठीय माध्यमातून सुरू केलेलं नाही संस्कृत विश्वविद्यालयाच्या व्यतिरिक्त.
1: कीर्तन हे असं माध्यम आहे ज्याद्वारे अनेक वर्षांपासून समाज प्रबोधन सुद्धा केलं जात आहे. तर आताचा काळ पाहता असे कुठले विषय आहेत जे प्रामुख्याने कीर्तनाद्वारे आपल्याला मांडावेसे वाटतात?
0: आत्ताच्या काळानुसार जर सांगायचं झालं तर मला असं वाटतं की सध्या ज्या ज्वलंत सामाजिक समस्या आपल्याला भेडसावत आहेत, मग त्यामध्ये स्वच्छतेची समस्या असेल किंवा वृक्ष लागवडीची समस्या असेल किंवा पाणी, आजकाल पाण्याची टंचाई आपण बघतो जागोजागी, तर अशा ज्या सगळ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आहेत तर ह्या सगळ्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून ह्याच्यावर कीर्तन सादरीकरण व्हावं. आणि मुख्यत्वे करून ज्यांनी स्वच्छता अभियाना संदर्भात किंवा पाण्याच्या उपलब्धतेच्या संदर्भात किंवा वृक्ष लागवडीविषयी असं काही ठोस काम केलेलं आहे अशांची चरित्र ह्या माध्यमातून मांडली जावीत. आता जसं मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की नागपूरच्या विज्ञान महाविद्यालयामध्ये, धरमपेठ विज्ञान महाविद्यालयात, त्यांच्या सायन्स कॉन्फरन्स

0: मध्ये त्यांनी समारोपाचं कीर्तन ठेवलं होतं माझं. जेव्हा मी तिथे गेले तेव्हा त्यांची मागणी अशी होती की एखादं मुलांना आवडेल असं चरित्र द्या. आणि गेले मी तेव्हा त्या सगळ्या तरुण मुला मुलींच्या चेहऱ्यावरचे भाव की आता कीर्तन म्हणजे नेमकं आपल्याला काय ऐकायला कसं, कारण कधीच कोणी ऐकलं नव्हतं. ज्यांनी ऐकलं होतं त्यांना कीर्तन म्हणजे जय जय राम कृष्ण हरी.
1: अगदी.
0: पण त्या सगळ्या मुलांसमोर मी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं चरित्र ठेवलं आणि त्यांचं सगळं कार्य त्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गायन प्रकार त्यात घेऊन मग पोवाडा असेल कटाव असेल कीर्तनातले तर ते सादर करून तर ते त्यांना इतकं अपील झालं आवडलं. नंतर सगळ्यांनी त्यांनी मला पुढची 4 वर्ष सलग तिथे बोलावलं आणि त्यांना आवडलं की म्हणजे ताई कीर्तन अशाही पद्धतीने होऊ शकतं हे आम्ही पहिल्यांदाच.
1: बरोबर.
0: म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की आपण जे समाजाला हवंय ते दिलं आणि त्यामुळे आताचे जे सामाजिक प्रश्न आहेत आता समस्या आहेत त्याच्यावर तोडगा काढणारं एखादं चरित्र जर ठेवलं तर ते विशेषत्वानी भावतं असं मला वाटतं. म्हणून असे सामाजिक विषय राष्ट्रीय ऐतिहासिक विषय असे कीर्तनातून यायला हवेत.
1: आताचा हा काळ पाहता कीर्तन सादर करताना सादरीकरणात काही बदल अपेक्षित आहेत की पारंपरिक पद्धतीने जे कीर्तन आजवर होत आलं आहे तसंच होणं अपेक्षित आहे? कीर्तनकार म्हणून काय वाटतं तुम्हाला?
0: आता तसं तर जगाचा नियम असा आहे की जग हे बदलत राहणार आहे. जसं जसं ते पुढे पुढे जाणार आहे तसं तसं थोडाफार बदल सगळे. आता आपण हेच बघतो ना की आमच्या पिढीमध्ये आणि माझ्या मुलांच्या पिढीमध्ये याच्यात भरपूर फरक आहे. आत्ताची पिढी ही पूर्ण म्हणजे पूर्ण सगळ्याच पद्धतीने पुढे गेलेली पिढी आहे. तर असा प्रत्येक पिढ्यानुसार प्रत्येकच गोष्टीत बदल होणार आहे. अगदी प्राचीन म्हणजे जेव्हा देवर्षी नारदांनी किंवा संत तुकारामांनी ज्ञानेश्वरांनी नामदेव महाराजांनी जेव्हा कीर्तनाची सुरुवात केली तेव्हा जी कीर्तनाची पारंपरिक पद्धत होती ती जर आपण आजच्या काळात वापरतो म्हटलं तर तेव्हाचं कीर्तन फक्त एकतारीवर आणि मृदंगावर सादर केलं जायचं.
1: बरोबर.
0: ते आताच्या काळात शक्य नाही कारण आताच्या काळात एकतारी हे वाद्यच आपल्याला दिसत नाही. मग हळूहळू पुढे जाता जाता त्या कीर्तनामध्ये मृदंगाच्या ऐवजी तबला आला, इकडे संवादिनी आली म्हणजे पेटी आली. मग आताच्या काळात अलीकडच्या काळात आलो आपण 90-95 नंतर तर आता कीर्तनात सगळी पाश्चात्य वाद्य सुद्धा यायला लागली आहे. कीबोर्ड वाजवला जातो, ऑक्टोपॅड वाजवला जातो. तर असे पिढीनुसार आणि काळानुसार प्रत्येक गोष्टीत बदल होत असतो. पण शेवटी असं आहे की जुनं ते संपूर्णपणे आपल्याला टाकूनही देता येत नाही, जुनं ते सोनं. म्हणून जुनं आणि नव्याची योग्य सांगड घालून योग्य तो बरोबर बदल करून जर ती कला किंवा भक्ती आपण योग्य पद्धतीने पुढे नेली तर ती त्या त्या पिढीला आवडण्याकरता आणि त्यांच्या हृदयात स्थान मिळवण्याकरता खूप छान होईल असं मला वाटतं.
1: जाता जाता आपल्या युवा श्रोत्यांना काय संदेश द्याल?
0: आजची तरुण पिढी ही आता मी बोलले तसं पाश्चात्य संस्कृतीकडे जास्त वळताना दिसते आपल्याला आणि त्या माध्यमातून मला असं सांगावंसं वाटतं की आता विश्वविद्यालयांनी ही जी कीर्तनशास्त्र पदवी किंवा पदविका सुरू केलेली आहे त्या माध्यमातून ती पदविका किंवा ती पदवी प्राप्त केल्यानंतर कीर्तनाच्या क्षेत्रात सुद्धा व्यावसायिक पद्धतीने आपण विचार करू शकतो. त्यामुळे तरुणांना मी हा संदेश नक्की मला द्यायला आवडेल की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या अभ्यासक्रमाकडे सुद्धा वळावं आणि विश्वविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा मोठ्या प्रमाणावर त्यांनी लाभ घ्यावा. आणि तरुणांनी तशीच तरुण पिढी इकडे कमी वळते कारण आपलं आता आजकाल एक मोठा विषय असा आपल्याला दिसतो डोळ्यांनी की आपलं जे आहे ते सगळं वाईट आहे आणि दुसऱ्यांचं जे आहे ते सगळं चांगलं आहे. पण असं नाही आहे. म्हणजे जेव्हा की आपली भारतीय संस्कृती ही सगळ्या पद्धतीने गुणात्मक आहे आणि गुणग्राहक आहे असं आपण म्हणतो आणि म्हणायला हवं. त्यामुळे माझा सगळ्या तरुणाईला हा संदेश आहे की त्यांनी कीर्तनाकडे वळावं आणि तरुण पिढी कीर्तनाकडे वळावी ह्याकरता सगळ्या कीर्तनकारांनी सुद्धा प्रयत्नरत व्हावं असं मला वाटतं. कारण प्रत्येक वेळी कीर्तनकार जर आपल्या पद्धतीने देत राहिला तर तरुणांना त्यांच्या पद्धतीने ते अपील होत नाही आणि जास्तीत जास्त तरुणांचं मत काय होतं की अरे कीर्तन म्हणजे काय, जय जय राम कृष्ण हरी आणि ते म्हणजे पुराण कथा असं. पण कीर्तनातही आपण आधुनिक पद्धतीने आधुनिक पद्धतीचे विषय घेऊन तशी चरित्र घेऊन त्याची मांडणी करून ते शिकू शकतो आणि ते जगासमोर ठेवू शकतो. आजकाल तर कॉर्पोरेट कीर्तन किंवा मोठ्या म्हणजे आता असे कीर्तनातही अनेक प्रकार आलेले आहेत. मोठे मोठे इंजिनियर झालेले लोक सुद्धा कॉर्पोरेट कीर्तनाकडे वळतायत आणि पीपीटीच्या माध्यमातून जसं आपण प्रेझेंटेशन आपलं एखाद्या विषयाचं देतो तशी पद्धत आता कीर्तनातही येऊ घातली आहे, येऊन आलेली आहे आणि

0: ती आजच्या तरुण पिढीला खूप जास्त भावलेली आहे. तर त्यामुळे ह्या इकडे पण तरुणांनी यावं, कारण शिवाजी महाराज झाले, समर्थ रामदास स्वामी झाले, यांनी आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून बिझनेस मॅनेजमेंट सांगितलं, कीर्तनाच्या माध्यमातून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकवलं.
1: बिलकुल.
0: मग हे सगळं आजच्या तरुण पिढीला जास्त आवश्यक आहे ना, कारण एवढं सगळं करत असताना आपण बघतो की इतकं सगळं हाताशी असून, इतके सगळे आपल्याला मार्ग सापडलेले असून, मिळालेले असूनही ही तरुण पिढी झपाट्याने नैराश्याकडे किंवा डिप्रेशनकडे चाललेली आहे. एवढ्या तेवढ्या कारणाने ती आत्महत्या करते, एवढ्या तेवढ्या कारणाने काही घडत आहे, एकमेकांचे जीव घेण्यावर लोक उठतायत. तर या काळामध्ये कीर्तन हे माध्यम इतकं प्रभावी आहे की ते सगळ्यात पहिले तर मन सशक्त करतं.
1: बरोबर.
0: एकदा मन सशक्त झालं की आपल्याला बाकी कुठल्या गोष्टी फारशा प्रयत्नपूर्वक कराव्या लागत नाहीत, त्या साधल्या जातात. त्यामुळे हा संदेश मी विशेषत्वाने देईन की कीर्तनाकडे वळा, कीर्तनाचा अभ्यास करा, कीर्तनाचा व्यासंग करा आणि कीर्तनाची आवड जोपासा.
1: क्या बात आहे, याहून उत्तम शेवट या मुलाखतीचा होऊच शकत नाही. खूपच छान संदेश तुम्ही जाता जाता आपल्या सगळ्या युवा श्रोत्यांना दिला आणि नवीन आणि जुन्या गोष्टींची सांगड घालत तुम्ही जो काही प्रयत्न करताय कीर्तन शिकवण्याचा, सादर करण्याचा, तर येत्या काही वर्षात युवा पिढी अधिक संख्येने या क्षेत्राकडे वळेल यात काही शंकाच नाही. त्यामुळे तुम्ही आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना केलं, कीर्तनाविषयी माहिती दिली, त्याबद्दल मी नागपूर आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण अनुभवाचे बोल या मालिकेत कीर्तन या विषयावर कीर्तनकार मृण्मयी कुलकर्णी यांची स्वर्णिमा कमलवार या आपल्या मैत्रिणीनं घेतलेली मुलाखत ऐकली. मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे सादर करते होते अतुल साखरकर. मग मित्रांनो, भेटूया पुन्हा युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांनी गायलं होतं. संगीतकार मंदार आपटे. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 7 वाजता. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात पावसानं ओढ दिल्यानं पेरण्या मंदावल्या. काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट. ऑनलाईन परीक्षा पुढच्या वर्षी ऑगस्टपासून घेण्याची मुख्यमंत्र्यांची एमपीएससीला शिफारस. काँग्रेसकडून आंदोलन स्थगित. होर्मुझ समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश. आणि वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलीची हत्या. 3 जण ताब्यात. राज्यात मान्सूनच्या पावसानं ओढ दिल्यानं खरीप पेरण्यांचा वेग मंदावला असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणी झालेल्या पिकांनाही ओलाव्याची गरज आहे. मात्र पाऊस नाही त्यामुळे दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हंगामात राज्यातल्या सरासरी 1,57,00,000 हेक्टरपेक्षा जास्त असलेल्या खरीप क्षेत्रापैकी 87,82,772 हेक्टर म्हणजे केवळ 56% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ऊसाचं क्षेत्र विचारात घेतलं तर हे क्षेत्र 60% जातं. खरीपात भाताची 16%, ज्वारी 13%, बाजरी 22%, तर सोयाबीन आणि कापसाची प्रत्येकी 74% पेरणी झाली आहे. पुढच्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला तर रखडलेल्या पेरण्यांना वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हवामान बदलाचं आव्हान असून

ही भारतानं यंदा 37.60 कोटी टन अन्नधान्य आणि 37.70 कोटी टन फलोत्पादन केल्याची नोंद झाली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. खेत बचाओ अभियानाअंतर्गत 1,657 वैज्ञानिक पथकांनी 728 जिल्ह्यांमध्ये सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. याशिवाय 100 क्लायमेट स्मार्ट गावं विकसित केली जाणार असून ती वातावरण बदलाच्या समस्येवर मात करून शाश्वत शेतीची आदर्श मॉडेल ठरतील असं ते म्हणाले. भारतीय कृषी संशोधन परिषदेनं गेल्या वर्षभरात 44 पिकांच्या 386 सुधारित जाती विकसित केल्या आहेत. त्यातल्या 94% जाती हवामान बदलाला तोंड द्यायला सक्षम आहेत आणि 29 जाती पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणली.

शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. याशिवाय 100 क्लायमेट स्मार्ट गावं विकसित केली जाणार असून ती वातावरण बदलाच्या समस्येवर मात करून शाश्वत शेतीची आदर्श मॉडेल ठरतील असं ते म्हणाले. भारतीय कृषी संशोधन परिषदेनं गेल्या वर्षभरात 44 पिकांच्या 386 सुधारित जाती विकसित केल्या आहेत. त्यातल्या 94% जाती हवामान बदलाला तोंड द्यायला सक्षम आहेत आणि 29 जाती पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी अशी शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाला केली आहे. सातत्यानं विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसंच राज्याचे मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत मुंबईत बैठक घेतली. त्यात टप्प्याटप्प्यानं सुधारणा राबवल्या जाव्यात यावर त्यांनी भर दिला. यानंतर काँग्रेसनं आंदोलन तात्पुरतं मागे घेतलं तरी एमपीएससीच्या सर्व परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाईन पद्धतीनंच व्हाव्यात या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे. राज्यातल्या लोकायुक्तांमध्ये गेल्या वर्षाखेर 4080 प्रकरणं प्रलंबित आहेत. 2025 एकूण 8965 पैकी 4885 प्रकरणं निकाली काढल्याचा अहवाल लोकायुक्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना नुकताच सादर केला. वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे 8547 नवीन तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी 3869 तक्रारी विविध कारणांमुळे नोंदवल्या नाहीत असंही अहवालात नमूद केलं आहे. राज्यभरातल्या सर्व पोलीस ठाण्यांमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आढावा घेण्यासाठी आणि त्यातला डेटा किती कालावधीसाठी जतन केला जातो याचा अहवाल सादर करण्यासाठी तथ्यशोध मोहीम राबवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. एका फौजदारी रीट याचिकेवरच्या सुनावणीत न्यायालयानं हे निर्देश दिले. याचिकाकर्त्यानं घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही चित्रणाची मागणी केली होती. मात्र 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ चित्रण ठेवत नसल्याचं पोलिसांनी त्यांना सांगितलं होतं. राज्याच्या मुख्य सचिवांनी यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची क्षमता वाढवण्याविषयी हमी दिली होती असं नमूद करत या विषयाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असताना होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर शक्यतो भारतीय खलाशांची नेमणूक करू नये असं नौवहन प्रशासन महासंचालनालयानं सांगितलं आहे. जहाज मालक, व्यवस्थापक तसंच खलाशांची भरती करणाऱ्या प्लेसमेंट संस्थांसाठी DGMA एक पत्रक जारी केलं आहे. पर्शियन आखात आणि होर्मुझची सामुद्रधुनी या परिसरातून प्रवास करताना सुरक्षाविषयक सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं असंही त्यात म्हटलं आहे. होर्मुझ पार करताना अल बाहिया आणि मुंबासा या जहाजांवर हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना सरकारनं दिल्या आहेत. या जहाजांवर मिळून 30 भारतीय कर्मचारी होते. त्यातल्या एकाचा हल्ल्यात मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले होते. या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावरच्या भारतीय कर्मचाऱ्याची माहिती सातत्यानं प्रसिद्ध करावी असं नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी DGMA सांगितलं आहे. वर्धा शहरालगत असलेल्या रोठा परिसरात एका 12 वर्षाच्या मुलीची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. धावत्या लोकलमध्ये किरकोळ कारणावरून 2 गटांमध्ये काल झालेल्या वादामुळे 3 जण जखमी झाले. मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते ठाकुर्ली स्थानकांदरम्यान हा प्रकार झाला. या तिघांना सायन रुग्णालयात दाखल केलं असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. भरधाव गाडीची झडक बसून आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी चालणाऱ्या वारकऱ्याचा काल रात्री 12 मृत्यू झाला. कर्जत आणि लोणावळा रेल्वे मार्गावरची दुसरी मार्गिका पूर्ववत झाल्यामुळे पुणे मुंबई दरम्यानची रेल्वेसेवा पूर्ववत झाली असल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे. त्यामुळे डेक्कन इंटरसिटी या गाड्या आजपासून नियमित वेळापत्रकाप्रमाणे धावतील तर सिद्धेश्वर, उद्यान, महालक्ष्मी या गाड्या उद्यापासून सुरू होतील.

0: आषाढी यात्रेसाठी यंदा पंढरपूर आणि पालखी मार्गात 5G वॉकीटॉकी, QR कोड, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन कॅमेरे यांची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं भाविकांची संख्या मोजली जाणार आहे. यामुळे गर्दीचं अचूक व्यवस्थापन आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीनं उपाययोजना करायला मदत होईल. ड्रोन कॅमेरे, वॉच टॉवर, बॉम्बशोधक आणि नाशक पथकं तसंच सुमारे 350 CCTV कॅमेरे सतत परिस्थितीवर नजर ठेवतील. यंदा प्रथमच तात्पुरती बसस्थानकं, वाहनतळ आणि महत्वाच्या ठिकाणी QR कोड लावण्यात येणार आहेत. या कोडद्वारे भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मंदिर, चंद्रभागा नदी, 65 एकर दर्शन परिसर, वाहनतळ, दर्शन रांग आणि इतर महत्वाच्या सुविधांची माहिती मोबाईलवर सहज उपलब्ध होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा नातेपुते इथं आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अकलूजमध्ये दाखल झाल्यापासून संपूर्ण पालखी मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात असेल. पंढरपूरकडे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उद्यापासून शहरात येणाऱ्या जड वाहनांवर तात्पुरती बंदी घातली जाईल. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यातला दुसरा एकदिवसीय सामना आज कार्डिफ इथं सुरू आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 21व्या षटकात 3 बाद 111 धावा झाल्या होत्या. शुभमन गिल 31, रोहित शर्मा 26 आणि ईशान किशन 1 धाव काढून बाद झाले. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरीत काल गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आणि 4 जण जखमी झाले. 2 गटांमधल्या जुन्या वादाचं हिंसेत रुपांतर झाल्यानं हा वाद झाला. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतलं आहे तर 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई गुन्हे शाखेनं कांदिवली इथल्या 12 खोल्यांमधून 558 लिटर भेसळयुक्त दूध काल जप्त केलं. तपासादरम्यान 2 नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये दूषित पाणी मिसळलं जात असल्याचं तसंच ते दूध ग्राहकांना पुरवलं जात असल्याचं उघड झालं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात पावसानं ओढ दिल्यानं पेरण्या मंदावल्या, काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट. ऑनलाईन परीक्षा पुढच्या वर्षी ऑगस्टपासून घेण्याची मुख्यमंत्र्यांची MPSCला शिफारस, काँग्रेसकडून आंदोलन स्थगित. होर्मुझ समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश. आणि वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलीची हत्या, 3 जण ताब्यात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: श्रोतेहो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी

0: ते 5 वाजता.
1: श्रोते हो, रविवारी 19 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AI

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, राज्य मंत्रिमंडळानं नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली. याच पार्श्वभूमीवर या योजनेचं स्वरूप, लाभ आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या दिशेनं अपेक्षित उपाययोजनांशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, कधी नापिकी तर कधी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या अंमलबजावणीला मान्यता दिली आहे. महत्वाचं म्हणजे या योजनेच्या लाभार्थ्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकारने यापूर्वीच्या अनेक अटीही शिथिल केल्या आहेत. या अंतर्गत याआधीची 50,000 रुपयांच्या लाभाच्या मर्यादेची अट शिथिल करून 2,00,000 रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. सरकारच्या या सुधारित निर्णयामुळे राज्यातील तब्बल 56,00,000 शेतकरी बांधवांना 36,585 कोटी रुपयांचा थेट लाभ मिळणार आहे. त्या अनुषंगानेच या योजनेचं अटी शिथिल केल्यानंतरचं स्वरूप आणि अंमलबजावणीविषयी अधिक सांगतायत सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे.
1: महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केलेली आहे आणि नुकतंच 2 जूनच्या कॅबिनेटमध्ये याला मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी 1/4/19 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जांची 30/9/2025 अखेर थकीत असलेली व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व्याजासह अधिकतम रक्कम रुपये 2,00,000 पर्यंत आहे.

0: अशा शेतकऱ्यांना त्यांच्या कर्ज खात्यात 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत 1/4/19 ते 31/3/2025 पर्यंत वाटप झालेल्या अल्पमुदत पीक कर्जांचे पुनर्गठन फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रुपांतर झालेल्या कर्जाची 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम ₹2 लाखापर्यंत असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल. परंतु या योजनेची रक्कम 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या 2 लाखाच्या वरची रक्कम संबंधित शेतकऱ्याने भरल्यानंतर 2 लाखापर्यंतचा लाभ त्यांना या योजनेच्या अंतर्गत देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये लाभ मिळालेला होता अशा शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेला अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन फेर पुनर्गठन यांची थकलेल्या हप्त्यांची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम अगोदर फक्त 50,000 पर्यंत आपण लाभ देत होतो ती रक्कम 2 लाख रुपयापर्यंत वाढवलेली आहे. जवळजवळ 11.58 लाख शेतकऱ्यांना असा लाभ होणार आहे आणि यामुळे शासनावरती 4,683 कोटी रुपयांचा अधिकचा बोजा पडणार आहे. या योजनेच्या अंतर्गत सुरुवातीला जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांना मिळून 36,585 कोटी रुपये तरतूद लागणार होती ती आता वाढून 4,643 कोटी रुपये वाढीव रक्कम लागणार आहेत आणि ती रक्कम 36,585 कोटीवरनं 41,268 कोटी रुपये होणार आहे. तर यामुळे अधिकच्या 11.58 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ जो अगोदर फक्त 50,000 रुपयापर्यंत देणार होतो तो लाभ त्यांना आता 2 लाख रुपयापर्यंतचा कर्जमाफीचा लाभ होणार आहे. कर्जमाफी 2017-2019 नंतर ही 2026 ही खूप मोठी कर्जमाफीची योजना आहे आणि यामुळे मला वाटतं की सर्वच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होईल आणि अधिकतम शेतकऱ्यांचा 7/12 पुरा होण्यासाठी मदत होणार आहे. यामध्ये ओटीएस योजनेचा देखील अंतर्भाव आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेला अल्पमुदत पीक कर्जांचे एक किंवा अनेक बँक सर्व कर्ज खात्यांची मुद्दल व्याजासह 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या एकत्रित थकबाकीची रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेल्या थकीत रकमेची बँकेस पब्लिक संस्थेस परतफेड करणे आवश्यक असेल आणि ही परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्याला एक वेळचा समझोता म्हणून 2 लाखापर्यंतच्या रकमेचा लाभ या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये देण्यात येणार आहे.
1: श्रोते हो, या ऐतिहासिक योजनेअंतर्गत अटी शिथिल केल्यामुळे यापूर्वी पात्र नसलेले अनेक शेतकरीही कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. या योजनेमुळे वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरीही त्याचा समांतरपणे लाभ राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी होणारच आहे. या कर्जमाफीमुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना आपला शेती व्यवसाय पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी थेट हातभार लागणार असून बँकांकडून नव्याने संस्थात्मक पीक कर्ज मिळण्याचे मार्गही मोकळे होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर या सर्वात मोठ्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा आणि योजनेच्या अंमलबजावणीविषयीच्या अपेक्षांबद्दल बोलताहेत कृषी पत्रकार बाळासाहेब पाटील.
2: राज्य सरकारने नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. काही लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांमधनं मागणी होत होती की या कर्जमाफीचे जे काही अटी आणि शर्ती निकष जे आहेत त्यामध्ये शिथिलता आणावी. याच्यामध्ये एक मुख्य अट होती अशी की 2019 राज्य सरकारने महात्मा गांधी कर्जमुक्ती योजना आणली होती. तर या योजनेमध्ये सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी केली होती. त्या शेतकऱ्यांना आता पुन्हा कर्जमाफी द्यायची आहे की नाही याच्यामध्ये बराच खल झाला आणि त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा सरकारनं निर्णय घेतला होता. मात्र खरं तर तेच शेतकरी होते जे शेतकरी आताही थकबाकीदार आहेत. मग या शेतकऱ्यांच्यावर अन्याय का असं झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच पावसाळी अधिवेशनामध्ये या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी देऊ असं जाहीर केलं आणि त्या संदर्भातला कालच्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतला की या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी देऊ. खरं तर हा दिलासादायक निर्णय आहे कारण बहुतांश शेतकरी जे 2017 पात्र होते ते 2019 कर्जमाफीमध्येही पात्र झाले आणि आता जे शेतकरी थकबाकीदार आहेत ते सुद्धा 2019 कर्जमाफीचा लाभ घेतलेच होते. त्यामुळे बहुतांश शेतकरी या कक्षेच्या बाहेर जात होते. राज्य सरकारने घेतलेला हा जो निर्णय आहे तो उत्तम आहे जेणेकरून याच्यामध्ये बहुतांश शेतकरी समाविष्ट केले जातील. खरं तर या दोन्ही योजनांमध्ये साधारणतः 20 ते 22 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे प्रत्येकी. मात्र या योजनेमध्ये राज्य सरकारने घोषित केले आहे की 36,000 कोटींची आणि 56 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारी किंवा लाभ देणारी ही योजना आहे. मला वाटतं की आतापर्यंतची सर्वात मोठी योजना आहे आणि राज्य सरकार

0: सुद्धा कसोटी आहे. राज्य सरकारनं ही जी आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना जी आणलेली आहे राज्याच्या पातळीवरची, त्याच्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं 2 लाखाच्या वरती जर कर्ज असेल तर ते कर्ज त्यांनी वरची रक्कम भरायची आहे आणि त्यानंतर त्यांना 2 लाखाचा लाभ देणार आहे. आता या कर्जमाफीची अंमलबजावणी नीट झाली पाहिजे. ही अंमलबजावणी करण्याची जबाबदारी बँकांची आहे तशी सहकार खात्याची आहे आणि ज्या बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज पुरवठा करणार आहेत त्या बँकांची खरी कसोटी आता सुरू झालेली आहे. कारण आता खरीप हंगाम सुरू झालेला आहे आणि या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मशागतीच्या कामांसाठी पैसे लागतात, तर हे पैसे उपलब्ध होण्यासाठी त्यांना कर्ज काढावं लागतं आणि हे कर्जाची प्रक्रिया आता सुरू करणं हे बँकांसमोरचं मोठं आव्हान आहे. खर तर जुलै एंड पर्यंत ही कर्जमाफी इम्प्लिमेंट होईल असं दिसतंय आणि बँकांनी गरजू शेतकरी आहेत या शेतकऱ्यांची नीट यादी, म्हणजे याच्यामध्ये 2-3 योजना आहेत. एक आहे ओटीएस, जे 2 लाखाच्या वरचे कर्जदार आहेत त्या कर्जदारांना त्यांची वरची रक्कम भरून घेणं आणि त्यांना लाभ देणं. दुसरं आहे 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी, जे 2 लाखाच्या आतमध्ये कर्जदार शेतकरी आहेत त्यांना त्याचा लाभ देणं. आणि दुसरं जे नियमित परतफेड करतात त्या नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मागील वर्षी खरीपामध्ये जे घेतलेलं कर्ज होतं ते भरण्याची अट राज्य सरकारनं आधीच्या निर्णयामध्ये घातली होती, मात्र पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीही अट शिथिल केलेली आहे. त्यामुळं प्रोत्साहनपर लाभ जो आहे तो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळेल असं दिसतंय. प्रोत्साहनपर अनुदान हे शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे की तुम्ही कर्ज भरता, म्हणजे एकीकडे थकबाकीदार शेतकऱ्यांची तुम्ही कर्जमाफी करता आणि आम्ही नियमित कर्ज भरतो तर आमची काय चूक आहे असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. तर अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी की तुमची कोणतीही चूक नाही, तुम्ही नियमित भरता तर तुम्हाला प्रोत्साहन राज्य सरकारकडून हे देण्यात येत आहे म्हणून ही योजना दिलेली आहे. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये घेतलेलं कर्ज भरण्याची जी अट घालण्यात आली होती ती अट म्हणजे मागील कोणत्याही म्हणजे 3 पैकी 2 वर्षांमध्ये जर कर्ज नियमित भरला असेल तर त्याला 50,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. आणि या 2 घोषणांच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजनेच्या कक्षेत येईल आणि त्यामुळं राज्य सरकारने सांगितलेला 56 लाखांचा आकडा वास्तविक राज्य सरकारचे आकडे सांगतं तिथपर्यंत पोहोचणं कठीण असतं, पण कदाचित या 2 घोषणांच्यामुळे हा आकडा साध्य करणं सरकारला सोपं जाईल असं वाटतंय.
1: श्रोते हो, केवळ तात्पुरती कर्जमाफी न करता शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढत त्यांच्या कर्जमुक्तीसाठी पावलं उचलणं तितकंच गरजेचं आहे. या दृष्टीनंच शेतकऱ्यांची थकीत वीज बिलं माफ करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा एक सकारात्मक पाऊल ठरलं आहे. मात्र त्याचवेळी शेतकऱ्यांची सावकारी पाशातून पूर्ण मुक्ती करण्याकरताही सक्षम पीक विमा व्यवस्था, हमीभाव आणि खरेदीची हमी, गुणवत्तापूर्ण निविष्ठांची उपलब्धता आणि कृषी पतपुरवठा संस्थांचं सक्षमीकरण अशा व्यापक पातळीवरच्या उपाययोजनांची गरजही आहेच. त्याचविषयी कृषी पत्रकार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केलेलं मत आता ऐकूया.
0: शेतकरी कर्जबाजारी का होतो याची छोटी छोटी छोटी कारणं असतात. म्हणजे जसा एखादा नोकरदार आपलं घर चालवण्यासाठी त्याच्या पगारावरती अवलंबून असतो तसा शेतकरी त्याचं घर चालवण्यासाठी त्याच्या शेतीवर अवलंबून असतो. आणि शेती हा व्यवसाय असा आहे की त्याच्यामध्ये दर महिन्याला तुम्हाला उत्पादन मिळेलच असं नाही. तर अशा वेळी आपल्याला शाश्वत शेती हा एकमेव उपाय आहे. तुम्हाला जे लागतं ते तुमच्या शेतीमध्ये पिकलं पाहिजे, म्हणजे तुमचं बाजारपेठेवरचं अवलंबित्व कमी झालं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे जास्त खर्चिक शेती होण्यापाठीमागे शेतकऱ्याची शेती आहे ती खर्चिक होण्यापाठीमागचं कारण असं आहे की सध्या यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ते प्रत्येक शेतकऱ्याला परवडतच असं नाही. आपल्याकडं लँड होल्डिंग म्हणजे जमिनीची धारण क्षमता प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या आपल्या राज्यामध्ये 90% वर आहे. तर आणि एवढी छोटी छोटी शेती असल्यानंतर त्याच्यामध्ये यांत्रिकीकरण करता येत नाही आणि अलीकडे मांगविधतेची कामं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा तुटवडा आहे आणि हा तुटवडा असल्यामुळं शेतीमध्ये प्रचंड खर्च वाढलेला आहे. असं जरी असलं तरी शेती पिकते, शेतकरी पिकवत असतो आणि अशा शेतकऱ्यांना शाश्वत शेती त्यांना जरी केली तरी त्याच्या शेतीला शाश्वत हमीभाव जो म्हणतो तो दिला पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी आपल्याकडं नाफेड कापूस खरेदी करतं, नाफेड सोयाबीन खरेदी करतं, नाफेड हरभरा खरेदी करतं, तूर खरेदी करतं, मात्र या खरेदीमध्ये बाजारभाव आणि नाफेडचा हमीभाव याच्यामध्ये प्रचंड तफावत असते. ही सगळी यंत्रणा व्यापाऱ्यांच्या ताब्यात असते आणि सरकारनं जर आपल्यावरचा दबाव कमी करायचा असेल तर पहिल्यांदा ही जी चाकळी आहे हे मोडून काढलं पाहिजे. सध्या आपल्या राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जाते. ही पीक विमा योजना काय आहे तर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाल्यास त्याला विमा मिळेल. मात्र राज्य सरकारने सुधारित पीक विमा योजना आणली, त्याच्यामध्ये केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित आपण त्याला भरपाई देतो. वास्तविक आपल्याकडे हवामान बदलाचा इतका मोठा फटका बसतोय शेतकऱ्यांना आणि यावर आधारित काही जे ट्रिगर आहेत ते राज्य सरकारनं लागू केले तर राज्य सरकारवरचा दबाव कमी होईल, शेतकऱ्याला पीक विमा कंपन्या भरपाई देतील.

0: दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना नीट पतपुरवठा झाला पाहिजे. आपल्याकडे 2022 ते 2026 या काळांमध्ये सहकारी राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण विकास बँकांच्या कर्ज घेणारे कर्जदार शेतकरी होते त्यांच्यामध्ये 18 लाखाची घट झालेली आहे. तर ही घट अतिशय चिंताजनक आहे. हे शेतकरी कर्ज घेत होते परंतु ते सध्या आपल्या बँकिंग प्रणालीमध्ये नाही आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ ते कुठं वळले, हे वळलेले आहेत सावकारांच्याकडे आणि सावकारी पास त्यांच्या भोवती पडलेला आहे. आणि या व्यक्तींना कायद्यानं चालणारी बँकिंग प्रणाली आहे, त्या बँकिंग प्रणालीमध्ये त्यांना आणण्याची गरज आहे. आणि ही बँकिंग प्रणाली सक्षम करण्यासाठी आपल्याला शेतकरी नियमित पतपुरवठा करणं, त्याची वसुली नीट होणं, आणि ही वसुली नीट होण्यासाठी मूळ मुद्दा आहे की त्याच्या शेतमालाला नीट भाव मिळणं. आणि ही व्यवस्था जो आपण बळकट करणार नाही तोपर्यंत बँकिंग प्रणाली बळकट होणार नाही आणि तसा शेतकरी सुद्धा बळकट होणार नाही. आणि हे बळकट करायचं असेल तर आपल्याला कृषी सहकार पणन जलसंपदा विभाग आणि मदत आणि पुनर्वसन विभाग या विभागांची मोठी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच एका कार्यक्रमामध्ये मुंबईला सांगितलं की जुनी वीज बिलं जी आहेत ती आपण माफ करू. खरं तर वीज बिलं माफ करण्याचा हा त्यांचा निर्णय स्तुत्य आहे आणि कौतुकास्पद आहे. याआधी त्यांनी 7.5 हॉर्स पॉवरच्या आतमध्ये ज्यांची मोटर्स आहेत किंवा त्यांची लोड आहे तर त्याची वीज बिलं आता सध्या माफ केली जातात. आणि दिवसा वीज देण्यासाठी त्यांनी सौर ऊर्जीकरणाचा मोठे प्रकल्प राज्यामध्ये हाती घेतलेले आहेत आणि ऊर्जा खातं स्वतः त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात वेगानं सुरू आहे. काही फिडर हे वळवलेले आहेत, दिवसा काही ठिकाणी मिळते वीज आणि दिवसा वीज मिळणं हे शेतकऱ्यांची गरज आहे. खरं तर म्हणजे पूर्वी जसं रात्री आणि दिवसा बदली वीज असायची तर त्याचा मोठा त्रास शेतकऱ्यांना व्हायचा. आणि सरकारनं या काही बाबतीत म्हणजे दिवसा शेतीला वीज मिळाली तर आपण शेतीमध्ये काही प्रयोग पण करू शकतो आणि ते शक्य होतं. त्यामुळे सरकारनं सुरू केलेला जो उपक्रम आहे तो स्तुत्य आहे. त्याची अंमलबजावणी लवकर केल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल. आणि आपण जी शाश्वत शेती म्हणतो त्या शाश्वत शेतीकडे वळत असताना शेतकऱ्यांनी ह्याच्यातले बदल हे 2-3 टप्प्यांच्यावरती आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना स्वतःमध्ये बदल करून घेणं, जो शाश्वत शेती आपल्याला जेवढं गरजेचं आहे जे गरजेचं आहे ते शेतीमध्ये टिकवणं, दुसरी गोष्ट आहे नगदी पिकं जी आहेत त्याच्या संदर्भात आधुनिक शेतीकडे वळणं, आधुनिक शेतीमध्ये अतिशय खर्चिक शेती न करणं, सरकारच्या पातळीवरती सुसूत्रीकरण करणं आणि ज्या योजना आहेत राज्य सरकारच्या ज्याचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो त्या योजना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं अशा पातळीवरती जर आपण काम केलं तर खरंच शेतकरी बळकट होऊ शकतो असं मला वाटतं.
1: श्रोते हो, सरते शेवटी कोणतीही योजना असो ती आकडेवारी पुरती मर्यादित राहू नये आणि बळीराजा कर्जमुक्त व्हावा हीच अवघ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंजेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी
3: FM बँड 101.1 MHz आणि इंटरनेटद्वारे न्यूज ऑन AIR या ऍप्लिकेशनवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 7:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

मंडळी नमस्कार. मंडळी, आज गुरुवार, भारतीय सौर, 25 आषाढ, शके 1948, अर्थात दिनांक 16 जुलै 2026. आता जाणून घेऊया कार्यालय कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड यांच्याकडून प्राप्त आजचे बाजारभाव.

0: गहू कमाल भाव 2400, किमान भाव 2375 आणि सरासरी भाव 2390. चन्ना कमाल भाव 5700, किमान भाव 5700 आणि सरासरी भाव 5700. हळद काडी कमाल भाव 18200, किमान भाव 15495 आणि सरासरी भाव 16600. हळद गोळा कमाल भाव 16525, किमान भाव 15200 आणि सरासरी भाव 16300. याबरोबरच कार्यालय कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड यांच्याकडून प्राप्त आजचे बाजार भाव आम्ही समाप्त करीत आहोत. किसानवाणी हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आणि शेतकरी बंधू भगिनींना आनंद गुडबोलीचा प्रेमपूर्वक नमस्कार.
1: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
2: पुतला बोल रहे हैं?
1: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब?
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ,
2: पर हम तो सभी डाले हैं.
1: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
2: सच है?
1: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
2: ठीक है भाई, मैं भी आज तो जैविक खेती शुरू करूंगा.
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: मंडळी, किसानवाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण ऐकणार आहोत अल निनो प्रभाव आणि हवामान अनुकूलित शेती पद्धती याविषयी सहाय्यक कृषी अधिकारी शिवाजी संभाजी परतवाड यांची आनंद गोडबोले यांनी घेतलेली मुलाखत. पण त्यापूर्वी कार्यक्रमाची सुरुवात करूयात या कृषी सल्ल्याने. मंडळी नमस्कार, आपण ऐकणार आहोत दुभत्या जनावरांसाठी संतुलित आहार या विषयीचा कृषी सल्ला. दुभत्या गायीच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन केल्यास दूध उत्पादन व दर्जा दोन्हीमध्ये सुधारणा होते. जी गाय 15-20 लिटर दूध देते ती तिच्या खाद्यावर होणाऱ्या खर्चाच्या 38% खर्च शरीर पोषणासाठी, तर हेच प्रमाण 35-40 लिटर दूध देणाऱ्या गायीमध्ये 23% इतके आहे. म्हणूनच जास्त दूध देणाऱ्या कालबडींचे संगोपन करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. जनावरांची उत्तम प्रजनन क्षमता आणि आहाराचे योग्य व्यवस्थापन याची सांगड घातल्यास पूर्ण क्षमतेने दूध उत्पादन घेणे शक्य आहे. डेअरी व्यवसाय सुमारे 70% खर्च हा पशु आहारावर होतो. बऱ्याच वेळा हा खर्च कमी करण्यासाठी पशुपालक पेंड किंवा भुसा किंवा हिरवा कोरडा चारा असे दोन्ही पैकी एकच खाद्य जनावरांना देतात. यामुळे पोषण मूल्यांचे असंतुलन होऊन त्यांची कमतरता जाणवते. परिणामी दूध उत्पादन घटते. पोषण मूल्यांची कमतरता जास्त झाल्यास विविध आजार उद्भवतात. जनावरांच्या शारीरिक व्यवस्थेनुसार आहार व्यवस्थापनात बदल करावा लागतो. कालवडी असताना, गाभण काळात, दुग्धपानाच्या काळात पोषण मूल्यांची आवश्यकता एकसारखी नसते. पोषण मूल्यांची योग्य निकड पूर्ण व्हावी म्हणून जनावरांच्या आहारात विविध टप्प्यांवर बदल करणे आमूलाग्र आहे. दूध वाढीसाठी समतोल आहार आवश्यक आहे. त्यांच्या आहारातील सुकी वैरण, हिरवा चारा आणि पशु खाद्य यांचे प्रमाण शास्त्रीय रित्या ठरवावे. साधारणपणे 400 किलो वजनाच्या गायीला 12 किलो वजनाच्या 3% शुष्क आहार द्यावा. यामध्ये 1/3 भाग हिरव्या चाऱ्याच्या स्वरूपात, तर 2/3 भाग सुकी वैरण अथवा वाळलेल्या चाऱ्याच्या स्वरूपात द्यावा. जनावरांना प्रत्येक लिटर दुधासाठी 300-400 ग्रॅम पशु खाद्य द्यावे. दूध पाळण्याच्या टप्प्यानुसार थोडाफार फरकाने या आहारात बदल करावा लागतो. दुभत्या जनावरांच्या आहार व्यवस्थापनाची विभागणी प्रामुख्याने 5 टप्प्यांमध्ये होते. पहिला टप्पा 10-12 आठवडे, दुसरा टप्पा 12-24 आठवडे आणि तिसरा टप्पा 24 आठवड्यापासून गाय दुधातून आटेपर्यंत, चौथा टप्पा भाकड काळ आणि 5वा टप्पा संक्रमण काळावर.

0: कालावधी विण्यापूर्वीचा 14 दिवसांचा काळ अशा प्रकारे हे नियोजन करता येते. याबरोबरच दुभत्या जनावरांसाठीचा संतुलित आहार याविषयीचा कृषी सल्ला आम्ही समाप्त करीत आहोत. मंडळी, कार्यक्रमात ऐकवित आहोत अल निनो प्रभाव आणि हवामान अनुकूलित शेती पद्धती याविषयी सहायक कृषी अधिकारी शिवाजी संभाजी परतवाड यांची आनंद गोडबोले यांनी घेतलेली मुलाखत. चला तर ऐकूया ही छानशी मुलाखत. मंडळी, आज किसानवाणी या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण सध्या परिस्थितीमध्ये जी शेतकऱ्यांची जी काही परिस्थिती आहे, अल निनो प्रभाव आणि हवामान अनुकूलित शेती पद्धती या अनुषंगाने आजचा संवाद होणार आहे आणि या संवादाच्या माध्यमातून या चर्चेच्या माध्यमातून आपले जे काही असंख्य असे शेतकरी बंधू आहेत, श्रोते आहेत, त्या सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील त्या शंकांचं निरसन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर एक बीएससी अॅग्री झालेले अर्थात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी त्यांची बीएससी अॅग्री झालेली आहे, परंतु शेती शाळा प्रशिक्षक म्हणून 2004 पासून ते कृषी विभागामध्ये कार्यरत आहेत. मागील 22 वर्षाचा अनुभव त्यांचा शेतीशाळा प्रशिक्षक म्हणूनही आहे. या व्यतिरिक्त ते एक आधुनिक शेतकरीही आहेत आणि दीर्घ मुदतीचे राज्यस्तरीय प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलेले आहे. ते एक अतिशय अभ्यासू व्यक्ती आणि तज्ज्ञ व्यक्ती आहेत. आपल्याला आज महत्वपूर्ण अशा या सध्या परिस्थितीमध्ये अल निनो प्रभाव आणि हवामान अनुकूलित शेती पद्धती या अनुषंगाने सध्या परिस्थितीमध्ये काय उपाययोजना करायला पाहिजे याविषयी जे आपल्या मनामध्ये जे काही इत्यंभूत असे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उकल करून घेण्यासाठी आज आपण अशा तज्ज्ञ व्यक्तींशी हितगुज करणार आहोत, चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत आणि त्यांचा परिचय करून घेत असताना ते राहणार हुंडा गंगापट्टी तालुका उमरी जिल्हा नांदेड येथील असून त्यांच्याशी आपण हितगुज करणार आहोत. त्यांचं नाव शिवाजी संभाजी परतवाड. सध्या ते सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मागील 24 वर्षापासून ते कृषी क्षेत्राशी निगडित आहेत आणि अशा या तज्ज्ञ व्यक्तींशी आज आपण अल निनो प्रभाव आणि हवामान अनुकूलित शेती पद्धती या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत, हितगुज करणार आहोत, संवाद साधणार आहोत. आपल्या असंख्य अशा शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं, आपल्या असंख्य अशा श्रोत्यांच्या वतीनं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी परतवाड सरांचं स्वागत करतो. परतवाड सरजी, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: सर, एकंदरीतच आजचा जो काही विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सांगत असताना सध्या जी काही परिस्थिती आहे ही अल निनोची, तर अल निनो हा शब्द बऱ्याच असंख्य आमच्या शेतकरी बंधू भगिनींना हा जो काही शब्द आहे या शब्दाच्या अनुषंगानेच काही माहिती नाही आणि मग सध्या परिस्थिती ही अल निनो म्हणून सगळीकडे वर्तमानपत्रामध्ये असतील किंवा ऐकण्यामध्ये येत आहे. तर अल निनो म्हणजे नेमकं काय हे आमच्या असंख्य अशा शेतकरी बंधू भगिनींना आपण सांगावं.
1: नमस्कार सर. सर, आपण चांगला प्रश्न विचारला. अल निनो संदर्भामध्ये हा नवीन शब्द वाटतो. तर अल निनो हा सर हा शब्द स्पॅनिश शब्द आहे सर.
0: अच्छा.
1: तर हा याच्यामध्ये जो हवामान शास्त्रीय शब्द आहे जे जागतिक हवामान संघटना आहे यांच्या व्याख्येनुसार हा जे काय अल निनो प्रभाव म्हणतो सर आपण, तर हा प्रभाव समुद्राच्या प्रशांत जो महासागर आहे याच्यामध्ये मध्य भाग आणि पूर्व भाग याच्यामध्ये जे समुद्र पृष्ठावरील जे तापमान आहे म्हणजे समुद्राच्या जो पाण्याचं तापमान असतं हे सरासरीपेक्षा जास्त जात असतं, त्यामुळं हा प्रभाव उद्भवत असतो.
0: अच्छा. म्हणजे अल निनो म्हणजे सध्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे जे पाऊस पडलेला नाही यासाठी आपण हा अल निनो शब्द वापरतो. एकंदरीतच सर, अल निनोचा प्रभाव कसा असतो हेही आमच्या शेतकरी बांधवांना आपण सांगावं.
1: सर, अल निनोचा प्रभाव थोडक्यात सांगायचं म्हटलं याच्यामध्ये आपल्याला दोन भाग होतात. आपला जो काही प्रशांत महासागरामध्ये जो काही परिणाम तयार होतो अल निनो संदर्भामध्ये, तर जो काही आपला विशेषतः मराठवाड्याचा जो काही भाग आहे या भागामध्ये काही भागामध्ये कमी प्रमाणात म्हणजे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते किंवा म्हणजे खंड स्वरूपात पाऊस पडतो आणि काही भागामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडतो किंवा तिथं अतिवृष्टी

0: निर्माण होते. अशा प्रकारचा अल निनोचा या ठिकाणी परिणाम असतो.
1: अच्छा अच्छा, एकंदरीतच खूप छान असा आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना समजेल असं आपण उत्तर दिलेलं आहे. सर, अल निनो हा जो प्रभाव आहे हा प्रभाव दरवर्षी येऊ शकतो का?
0: हा सर, अतिशय चांगला प्रश्न विचारला सर. हा जो काही अल निनोचा प्रभाव असतो किंवा जो इफेक्ट असतो सर, याच्यामध्ये दरवर्षी येत नाही सर. हा दर 3-4 वर्षांनी आपल्याला या ठिकाणी जाणवत असतो, म्हणजे हवामान शास्त्राच्या संकल्पनेनुसार. तर याच्यामध्ये आपल्याला 3-4 वर्षांनी आपण हा आपल्याला प्रभाव जाणवतो, समजा साधारणपणे 3-4
1: एकंदरीतच 3-4 वर्षांनी हा प्रभाव जाणवू शकतो. सर, अल निनो प्रभाव भागातील जे काही शेतकरी आहेत, तर या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे सर?
0: आता अल निनो संदर्भामध्ये सर, शेतकऱ्यांनी जी काही आता आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याच्यामध्ये सर आपण प्रथमतः शेतकरी बांधवांनी काय करायला पाहिजे की हवामान जे काही अंदाज, आता कृषी विभागाचा हवामान अंदाज असेल, त्याच्यानंतर भारतीय हवामान शास्त्र यंत्रणा IMD आहे, या ज्या काही शासकीय हवामान तज्ञ आहेत यांच्या मतानुसार आपण अचूक हवामान अंदाजावर लक्ष ठेवलं पाहिजे. हे शेतकऱ्यांनी प्रथमतः लक्षात ठेवलं पाहिजे.
1: अच्छा अच्छा, म्हणजे एकंदरीतच आपण या ठिकाणी प्रभाव भागातील जे काही शेतकरी आहेत त्या संदर्भाने हे एक उपयुक्त असं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु सर, हे सर्व करत असताना हवामान अंदाज संदर्भाने शेतकऱ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे?
0: तर हवामान अंदाज संदर्भाने सर, शेतकऱ्यांनी आपत्कालीन पीक व्यवस्थापन ज्याला म्हणतो सर आपण, याच्यामध्ये सध्याला आता सध्याची जी परिस्थिती आहे, आज आपण क्षेत्रीय परिस्थितीवर जर विचार केला तर पावसाचा जो खंड आहे त्यामुळे पीक परिस्थिती थोडस वाईट आहे, पीक वाळत आहेत किंवा सुकत आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी काय करायला पाहिजे की सेंद्रिय पद्धतीचं आच्छादन करायला पाहिजे, त्यासोबतच आपल्याला मृतसरी उघडणे, त्याच्यानंतर शून्य मशागत किंवा कमी मशागत करून पिकाची, म्हणजे जमिनीची फुलतापालत झाली पाहिजे, अशा पद्धतीच्या उपाययोजना करायला पाहिजे. त्याच्यानंतर पाण्याचं बाष्पीभवन कमी झालं पाहिजे, यासाठी आपण 5% केओलिनची फवारणी आपण शेतकरी बांधवांनी केली पाहिजे. त्याच्यानंतर विद्राव्य खताची सुद्धा आपल्याला फवारणी 19 आहे, 13045 आहे, अशा विद्राव्य खताची सुद्धा आपल्याला फवारणी करून आपली पिकं जी आहेत आपली वाचवली पाहिजेत.
1: म्हणजे एकंदरीतच सध्या परिस्थिती मध्ये असणाऱ्या त्या पिकावर जर फवारणी केली तर पिकं वाचू शकतात का?
0: वाचू शकतात सर. बाष्पीभवन, या जी आपण केवलिनची फवारणी करत असतो सर, केवलिनच्या फवारणीमुळे सर आपण बाष्पीभवन जे इव्हॅपोरेशन लॉसेस म्हणतो आपण, ते आपण कमी होऊन त्याच्यामध्ये आपल्याला त्या पिकाच्या पानावर आपल्याला पांढऱ्या कलरचा आपण थर येतो, त्यामुळे आपलं बाष्पीभवन कमी होते आणि आपली पिकं जिवंत राहतात.
1: एकंदरीतच सर, आपण हवामान अंदाजाच्या संदर्भाने खूप छान उत्तर दिलात. परंतु आज रोजी जी काही शेतीमध्ये पिकांची परिस्थिती आहे, तर ती पिकांची परिस्थिती कशी आहे आणि त्या अनुषंगाने काय करायला पाहिजे?
0: सर, आता सांगितल्याप्रमाणे सर, पिकांची परिस्थिती सध्या परिस्थितीमध्ये, आज जुलै महिना आहे, आज जुलै महिना म्हटलं तर जवळपास 20-25 दिवसाची सर पिकं झालेली आहेत. साधारणपणे आपल्या 20-25 तारखेच्या 25 जूनच्या तारखेच्या दरम्यान आपल्या शेतकरी बांधवांनी 90-95% पेरण्या केलेल्या आहेत आणि जवळपास पेरण्या आटोपल्या आहेत. त्या अनुषंगाने सर, आजची जी पीक परिस्थिती पाहता, पिकं थोडस कोमेजलेली दिसत आहेत आणि थोडस पिकाला पाण्याचा ताण दिसत आहे. त्या अनुषंगाने आपण शेतकरी बांधवांनी जी काही आपत्कालीन पीक नियोजन आहे, त्याला पिकाला आच्छादन असेल किंवा संरक्षित पाणी देणे, तुषार सिंचनाच्या पद्धतीमध्ये पाणी देणे, ठिबक सिंचनाचा सुद्धा आपण उपयोग करून पाणी देऊ शकतो. याच्यामध्ये जर बारकाईनं तुम्हाला सांगितलं तर तुषार सिंचन जेव्हा आपण त्याला स्प्रिंकलर म्हणतो शेतकरी खेड भाषेमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला 30% आपली पाण्याची बचत होते आणि ठिबक सिंचनामध्ये सिंचन पद्धती जे आपण आहे त्याला, त्याच्यामध्ये आपली 50-60% पाण्याची बचत होते. म्हणजे आपल्याला म्हणजे निम्यामध्ये आपण पाण्याची आपण या ठिकाणी वाचवू शकतो. अशा पद्धतीमध्ये शेतकरी बांधवांनी ह्या ज्या काही उपाययोजना आहेत, शेतकरी आपला जे पीक वाचवायला पाहिजे अशा पद्धतीमध्ये आपण त्याच्यामध्ये उपयोग करून शेतकरी पीक स्थितीवर मात करू शकतो.
1: पण सर, आता आपण सांगितल्याप्रमाणे जे काही पाण्याचे सोर्स असलेले शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांनी समजा तुषारचा वापर असेल किंवा ठिबकचा वापर असेल, तर ह्या गोष्टी आपण सहज करू शकतो समजा. परंतु ज्यांच्याकडे सोर्सच नाही अशा शेतकऱ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे?
0: सर, अशा शेतकऱ्यांनी ज्याच्याकडे ओलिताची सोय नाही, अशा पद्धतीचे ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये पिकावर आच्छादन घेतलं पाहिजे, म्हणजे आपण जे सोयाबीनचं कुटार असेल, आपल्याकडे जे काडी कचरा असतो, म्हणजे त्याच्यावर आपण थोडस आच्छादन जर पिकाला असेल जमिनीवर, तर त्या ठिकाणी आपली बाष्पीभवन कमी होते आणि पिकं वाचले जातात. हा एक तुम्हाला महत्वाचा या ठिकाणी संदेश सांगू शकतो.
1: म्हणजे एकंदरीतच आपल्या इकडे काही शेतकरी त्याला गुळी म्हणतात, काही शेतकरी
0: गुळी
1: भोंड म्हणतात, तर याचं आच्छादन केल्यानंतर बाष्पीभवन कमी होईल का?
0: हो, निश्चितच सर.
1: अतिशय छान सर. सर, सध्या जी काही परिस्थिती आहे, या परिस्थितीच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी इत्यंभूत अशी चर्चा केली आणि

0: छान असं उत्तर दिलं. परंतु भविष्यात अशी जर परिस्थिती उद्भवली आणि जर अशा परिस्थितीवर भविष्यामध्ये मात करण्यासाठी जे आता असंख्य असे श्रोते असंख्य असे शेतकरी बांधव सध्या हा कार्यक्रम ऐकत आहेत, त्या सर्व ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी दीर्घकालीन काय उपाययोजना आपण भविष्यामध्ये करायला पाहिजे?
1: निश्चित सर, आपण चांगला प्रश्न विचारलेला आहे. सर, या काही आपण अगोदर सर आता सांगितलेल्या उपाययोजना आहेत त्या ह्या म्हणजे आताच्या परिस्थितीमधली आपण उपाययोजना सांगितलेल्या आहे. परंतु आता पिकांची लागवड झालेली आहे, 15-20 दिवसाचं पीक आहे, परंतु शेतकरी बांधवांनी भविष्यामध्ये काही उपाययोजना आता शेती म्हणून आपण करायला पाहिजे. कसं आहे की आता आपण या जर अल्निनो सारखा जर संकट आहे तर याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांनी निश्चितच या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. याच्यामध्ये भविष्यामध्ये आपण काय उपाययोजना करू शकतो, याच्यामध्ये आपल्याला सर भविष्यामध्ये जलसंधारणाचे ज्या काही ऍक्टिव्हिटी म्हणजे आपण त्याला बाबी आहेत या आपण घेतल्या पाहिजे. मग शेततळं आहे त्याच्यानंतर ढाळीचे बांध आपण घेऊ शकतो, सामुदायिक शेततळं आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. त्याच्यानंतर उताराला आडवी पेरणी आहे, त्याच्यानंतर जलतारा हा अतिशय एक प्रभावी घटक आहे सर. याच्यामध्ये 5x5x6 फुटाचा जर आपण शेतामध्ये शेताच्या उताराला जर आपण खड्डा केला तर त्या ठिकाणी त्या शेतामध्ये त्या खड्ड्यामध्ये सर दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये जेव्हा केव्हा पाऊस होतो ते आपल्याला त्या शेतामध्ये त्या खड्ड्यामध्ये पाणी मुरून त्या जमिनीचं जलसंवर्धन होते आणि अतिशय उत्कृष्टरित्या आपल्या जी पाण्याची पातळी आहे भूगर्भ पाण्याची पातळी वाढू शकते आणि जलतारामुळे आपल्या जमिनीचं भूसंवर्धन होऊ शकते. त्यासोबतच आपल्याकडे शासनाच्या वतीने सुद्धा याच्यामध्ये सामुदायिक स्वरूपात उपाययोजना केली जाते. त्याच्यामध्ये सिमेंट बंधारे आहे, माती नाला बांध आहे, अशा पद्धतीमध्ये शेतकरी तर काळजी घ्यायलाच पाहिजे परंतु शासन सुद्धा याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून जलसंधारणाचे जे ऍक्टिव्हिटी आहेत याच्यामध्ये DPDC फंड असेल किंवा म्हणजे राज्यस्तरीय निधी असेल याच्यामध्ये शासन सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालून याच्यामध्ये जलसंवर्धनावर काम करत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी खचून न जाता अशी परिस्थिती आता हवामान अनुकूलित शेती करत असताना आपल्याला या बदलाची आपण लक्षात घेऊनच शेती करणं आपल्याला अपेक्षित आहे. त्यामुळे आपण भविष्यात शेतकऱ्यांनी या गोष्टीवर आपण बारीक कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं आहे.
0: अच्छा अच्छा, एकंदरीतच अशाच पद्धतीने आपल्या परिसरामध्ये लोहा तालुक्यात नागदरवाडी नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये पूर्वी पाणी भेटायचं नाही आणि त्या गावामधील मुलगी द्यायचं नाही कोणी पाण्याचा प्रश्न असल्यामुळे, तर त्या गावातील जो प्रश्न आहे असा पाण्याचा तो त्या गावकऱ्यांनी अशा प्रकारचे काम करून मिटवलेला आहे. खरंच असं सर्व शेतकरी बांधवांनी किंवा आपल्या असंख्य असलेल्या रसिक श्रोत्यांनी हे जर परिस्थिती अशी भविष्यामध्ये उद्भवणार नाही यासाठी जर ही काळजी घेतली तर नक्कीच यावर उपाय निर्माण होऊ शकतो आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही हे आपल्या सर्वांना या ठिकाणी या माध्यमातून आपण सांगितलं. खूपच छान असं या ठिकाणी समर्पक उत्तर आपण या ठिकाणी दिलं. आपले मनापासून या ठिकाणी खरंच करावे तेवढे कौतुक कमी आहे. परंतु सर, हे सगळं सांगत असताना सध्या जे पावसाचा खंड सुरू आहे आणि भविष्यात पुन्हा पावसाने जर दडी मारली तर शेतकऱ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे या संदर्भानेही आमच्या असंख्य अशा शेतकरी बांधवांना भगिनींना आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय सांगणार आहात?
1: सर, हा निश्चितच शेतकऱ्यांसाठी जो काही महत्वाचा प्रश्न आहे सर तो विचारलेला आहे. प्रत्येक शेतकरी पीक वाचवण्याचा प्रयत्न करत असतो सर, परंतु असं करत असताना शेवटी निसर्गाच्या पुढे आपण थोडस झुकावं लागतं. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये आपण मानवनिर्मित काही याच्यावर उपाययोजना आपण करू शकतो. शासनाने याच्यामध्ये पीक विमा आपल्याकडे शेतकरी बांधवासाठी आहे. जसा आपण आपला सुद्धा विमा काढतो तसा आपल्या पिकाचा विमा सुद्धा आपण शेतकरी बांधवांनी काढायला पाहिजे. याच्यासाठी कुठली योजना आहे तर योजना म्हणजे आपल्याला प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे. याच्यामध्ये आपल्याला 31 जुलै ही शेवटची तारीख आहे. शेतकरी बांधवांना विनंती आहे की याच्यामध्ये आपल्याला जे काही पोर्टल असतं पीक विम्याचं शेवटच्या दिवसामध्ये आपण तो पोर्टल चालत नाही किंवा त्याच्यामध्ये तांत्रिक बाबी अडथळे येतात त्यामुळे शेतकरी बांधवांनी म्हणजे तेव्हा घाई न करता आता शेतकरी बांधवांनी पीक विमा आपण काढून घ्यायला पाहिजे. आपल्यामध्ये आता या जे काही कुठले समाविष्ट पीक आहे त्याच्यामध्ये आपली जे काही अल्प मुदतीची पीक आहे सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, या सर्व पिकांचा पीक विमा आपल्याला याच्यामध्ये आपल्याला काढता येतो. आणि याच्यामध्ये सर जो काही पीक विमा आहे याच्यासाठी आपल्याला विम्याचा जो दर असतो याच्यामध्ये आपल्याला जी विमा संरक्षित रक्कम आहे त्या अनुषंगाने आपल्याला साधारणपणे या ठिकाणी सोयाबीनसाठी 40,000 असेल तर आपल्याला त्याचे 2% आपण त्या ठिकाणी विमा संरक्षित जो हप्ता असतो दर तो आपण या ठिकाणी भरत असतो. त्या अनुषंगाने या ठिकाणी शासनाने दरसूची या ठिकाणी अधिसूचित केलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी दरसूची अलग आहे. त्यामुळे आपण सर्व शेतकरी बांधवांनी या संदर्भात पीक विमा जो आहे त्या संदर्भात आवश्यक या ठिकाणी काळजी घेऊन आपला विमा भरायचा आहे. आणि जे आपल्या पिकाचं जे आहे यदा कदाचित जर काही नुकसान झालं तर आपण या ठिकाणी आपल्याला नुकसान भरपाई या ठिकाणी विमा कंपनी मार्फत मिळून त्या ठिकाणी आपल्याला भविष्यामध्ये

0: पिकासाठी या ठिकाणी जी काही आपल्याला छोटीशी रक्कम असेल ती नुकसान भरपाई मिळणारी ती आपल्याला निश्चितच फायद्याची होऊ शकते, या संदर्भात शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.
1: वा अतिशय छान सर. सर एकंदरीतच तुम्ही आज अल निनो प्रभाव आणि हवामान अनुकूलित शेती पद्धती या विषयाच्या संदर्भाने या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थाने अल निनो म्हणजे नेमकं काय हाही प्रश्न आमच्या असंख्य अशा शेतकरी बांधवांच्या मनामध्ये होता आणि या प्रश्नांची उकल आपण अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी केलात. एवढेच नाही तर अल निनोचा प्रभाव कसा असतो, अल निनो दरवर्षी येतो का, अल निनो प्रभाव भागातील शेतकऱ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे, एवढेच नाही तर हवामान अंदाज संदर्भाने नेमकं शेतकऱ्यांनी काय करावं आणि आज रोजी जी काही पिकांची परिस्थिती आहे तर ती पिकांची परिस्थिती आपण फील्डवर असताना ती पाहिलेली आहे, त्या संदर्भानेही आमच्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि या व्यतिरिक्त सध्य परिस्थितीत पिके वाचविण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे या संदर्भानेही समर्पक उत्तर दिलात. एवढेच नाही तर भविष्यात अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी दीर्घकालीन काय उपाययोजना केल्या पाहिजेत याही संदर्भाने आपण समर्पक असं उत्तर दिलेलं आहे. तर सध्या जे पावसाने दडी मारलेली आहे, पावसाचा खंड सुरू आहे आणि या विषयाच्या अनुषंगाने सध्याला मग शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे या संदर्भाने आपण खूप छान असं या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. खरंच अल निनो प्रभाव आणि हवामान अनुकूलित शेती पद्धती या विषयाला आज आपण या ठिकाणी येऊन असंख्य आमच्या श्रोत्यांच्या तथा शेतकरी बंधू भगिनींच्या मनातील जे काही संभ्रम आहे तो संभ्रम या ठिकाणी दूर केलात, त्यांच्या मनातील शंकांचं निरसन केलात. त्यामुळं आपण आपल्या वेळेतील वेळ काढून आकाशवाणीमध्ये आलात, स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या असंख्य अशा श्रोत्यांना मार्गदर्शन केलात. त्याबद्दल आपले आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आणि आमच्या असंख्य अशा श्रोत्यांच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
0: थँक्यू सर. धन्यवाद.
1: आताच आपण अल निनो प्रभाव आणि हवामान अनुकूलित शेती पद्धती याविषयी सहाय्यक कृषी अधिकारी शिवाजी संभाजी परतवाड यांची आनंद गोडबोले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

मंडळी, याबरोबरच किसानवाणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं आनंद गोडबोले यांचं, निर्मिती सहाय्य राहुल आत्राम आणि सादरकर्ते विश्वास वाघमारे. मंडळी, पुन्हा भेटूया एका नवीन कार्यक्रमासह. नमस्कार. आपण ऐकत होतात शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. किसानवाणी हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता रात्रीचे 8 वाजले आहेत. सहक्षेपित करीत आहोत आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई आणि त्यानंतर मुंबई विविध भारती सेवेचे कार्यक्रम. हे कार्यक्रम रात्री 11:10 पर्यंत आपण ऐकू शकाल.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर 8:15 पुरी इथे होत असलेल्या श्री जगन्नाथ यात्रेवर आधारित आकाशवाणी वृत्तांत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात यंदा प्रत्येकी 37 कोटी टनाहून अधिक अन्नधान्य आणि फळ पिकांचं उत्पादन। हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वे उद्यापासून सुरू होणार। राज्यातल्या नशामुक्ती केंद्रांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। होर्मुझ समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश। आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताची संथ फलंदाजी। हवामान बदलाचं आव्हान असूनही भारतानं यंदा 37 कोटी 60 लाख टन अन्नधान्य आणि 37 कोटी 70 लाख टन फलोत्पादनाची नोंद केल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली। खेत बचाव अभियानाअंतर्गत 1,657 वैज्ञानिक पथकांनी 728 जिल्ह्यांमध्ये सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला। याशिवाय 100 क्लायमेट स्मार्ट गावं विकसित केली जाणार असून ती वातावरण बदलाच्या समस्येवर मात करून शाश्वत शेतीची आदर्श मॉडेल ठरतील असं ते म्हणाले।
1: एक साल में 44 फसलों की 386 नई किस्में, जिनमें से 94 क्लाइमेट रिजिलिएंट है, 29 बायोफोर्टिफाइड है, ये विकसित की है। बागवानी की 117 किस्में हमने अलग अलग अलनीनो के प्रभाव के कारण और वैसे भी जो संवेदनशील जिले हैं उनके लिए आकस्मिक योजना बनाई है।
0: हाइड्रोजन वर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे। हरियाणा जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील। हायड्रोजन फ्युएल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल। या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी चालते। परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं। ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेशी निर्मित आहे। ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे। सुधारित उडान योजनेचं लक्ष पुढच्या 10 वर्षात 120 नवीन शहरांना हवाई सेवेनं जोडणं आणि 4 कोटी प्रवाशांना प्रवासाची संधी देणं हे आहे असं केंद्रीय नागरी

हवाई वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी आज सांगितलं. नवी दिल्ली इथं उडान योजनेच्या पुढच्या टप्प्यातल्या कार्यशाळेत ते बोलत होते. सरकारनं या पुढच्या टप्प्यासाठी 29,000 कोटी रुपयांची तरतूद केली असून याद्वारे आगामी दशकात 100 नवीन विमानतळ आणि 200 हेलिपोर्ट विकसित केले जातील अशी माहिती त्यांनी दिली. देशात विविध कल्याणकारी योजनांद्वारे सामाजिक सुरक्षा मिळालेल्यांची संख्या आता 1 अब्जापेक्षा जास्त झाली आहे अशी माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. 2015 केवळ 19% लोकसंख्येला या योजनांचा लाभ मिळत होता, तो आता 2026 68.4% लोकसंख्येपर्यंत विस्तारला आहे. राज्याच्या विविध भागात नशामुक्ती केंद्र उघडावीत. सर्व मोठी रुग्णालयं आणि शासकीय रुग्णालयात नशामुक्ती केंद्र सुरू करावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत दिले. याशिवाय 7वी ते 10वीच्या अभ्यासक्रमात अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवरचा धडा समाविष्ट करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या अंमली पदार्थांचं उत्पादन, पुरवठा, खरेदी विक्री व्यवहार आणि कृत्रिमरित्या तयार करण्यात येणाऱ्या अंमली पदार्थांची निर्मिती, पुरवठा व्यवसायाच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पोलिसांनी देखरेख वाढवावी, यासंदर्भातली माहिती देणाऱ्या सामान्य नागरिकांना बक्षीस आणि पोलिसांना आगाऊ वेतनवाढ देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. गेल्या 5 वर्षात 7,500 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे अंमली पदार्थ जप्त झाले आहेत. गेल्या वर्षभरात 17,500 प्रकरणात 56,000 किलोहून अधिक वजनाचे अंमली पदार्थ जप्त झाले. त्याची किंमत सुमारे 1,350 कोटी रुपये असून या प्रकरणात सुमारे 16,000 आरोपींना अटक झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. तृणमूल काँग्रेसच्या आणखी एक राज्यसभा सदस्य कोयल मलिक यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. त्या यावर्षी एप्रिलमध्ये राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. राजीनामा देणाऱ्या त्या तृणमूल काँग्रेसच्या 4थ्या राज्यसभा सदस्य आहेत. यापूर्वी सुखेंदू शेखर राय, सुष्मिता देव आणि प्रकाश चिकबारीक या 3 राज्यसभा सदस्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर ते भाजपात दाखल झाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओडिशामध्ये पुरी इथं आज भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी होत आहे. या यात्रेत विस्तृत धार्मिक विधी करण्यात येत आहेत. रथयात्रेच्या मुख्य मार्गावर भाविकांची गर्दी उसळली आहे. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा तसंच भगवान सुदर्शन रथयात्रेत हजारो लोक सहभागी झाले आहेत. दरम्यान यात्रेत उसळलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन एका भाविकाचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरातल्या रथयात्रेलाही आज सुरुवात झाली. बिहारमध्ये नालंदा जिल्ह्यात पोलीस दलाच्या एका वाहनाबरोबर झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर संतप्त जमावानं केलेल्या हल्ल्यात 8 पोलीस कर्मचारी जखमी झाले तर अनेक वाहनांचं नुकसान झालं. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असताना होर्मुझ समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर शक्यतो भारतीय खलाशांची नेमणूक करू नये असं नौवहन प्रशासन महासंचालनालयानं सांगितलं आहे. जहाज मालक, व्यवस्थापक तसंच खलाशांची भरती करणाऱ्या प्लेसमेंट संस्थांसाठी DGM एक पत्रक जारी केलं आहे. पर्शियन आखात आणि होर्मुझची समुद्रधुनी या परिसरातून प्रवास करताना सुरक्षाविषयक सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं असंही त्यात म्हटलं आहे. होर्मुझ पार करताना अल बाहिया आणि मोम्बासा या जहाजांवर हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना सरकारनं दिल्या आहेत. या जहाजांवर मिळून 30 भारतीय कर्मचारी होते. त्यातला एकाचा हल्ल्यात मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले होते. या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावरच्या भारतीय कर्मचाऱ्यांची माहिती सातत्यानं प्रसिद्ध करावी असं नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी DGM ला सांगितलं.
अमेरिकेनं

इराणवर पुन्हा सुरू केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 35 अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 300 अधिक जण जखमी झाल्याची माहिती इराणी अधिकाऱ्यांनी दिली आहे. आज पहाटे इराणच्या उत्तर भागातल्या महत्वाच्या तळांवर अमेरिकेनं जोरदार बॉम्बवर्षाव केला. यासोबतच इराणची सागरी नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका जहाजावरही अमेरिकन नौदलानं गोळीबार केला. अमेरिकेच्या या कारवाईला इराणनं प्रत्युत्तर दिलं असून क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या सहाय्यानं अमेरिकेच्या आखातातल्या मित्र देशांना लक्ष्य केलं आहे. अल्जेरियाची राजधानी अल्जियर्स जवळ अनाथालयाला लागलेल्या आगीत 11 मुलांचा मृत्यू झाला आणि 19 जण जखमी झाले. 5 मुलांना सुरक्षितरित्या वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं. क्रिकेट. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यातल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ संथ फलंदाजी करत आहे. कार्डिफमध्ये सुरू झालेल्या या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 34 षटकात 5 बाद 188 धावा झाल्या होत्या. श्रेयस अय्यरनं नाबाद अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराट कोहली 65 धावा करून बाद झाला. इतर एकही फलंदाज अर्धशतक देखील करू शकला नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात यंदा प्रत्येकी 37 कोटी टनाहून अधिक अन्नधान्य आणि फळ पिकांचं उत्पादन. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वे उद्यापासून सुरू होणार. राज्यातल्या नशामुक्ती केंद्रांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. होर्मुज समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश. आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताची संथ फलंदाजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: उसकी तरफ है इशारा।
1: या तो जोगी है या पागल, या तो बादल है या आंचल।

0: Two-time Olympic medalist PV Sindhu outclassed world number 5 Han Yui of China to storm into the quarterfinals of the Japan Open in Tokyo today. She will next face Nozomi Okuhara of Japan tomorrow. And that is the end of this news bulletin.
1: श्रोते आपण ऐकत होता दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण, दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या 5:50 या दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. शुभरात्री. जय हिंद.